सुप्रभात. आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 25 भाद्रपद शके 1948 अर्थात 16 सप्टेंबर 2026.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:58 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो नमस्कार.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो अमृतधारा भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल स्वरातील भूपाळीनं. रचना प्रवीण डवणे यांची आणि संगीत नंदू होनप यांचं.

श्रोतेहो, भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेली संत शिवदास महाराजांची भक्तिरचना, संगीत विलासबुवा पाटील यांचं.

श्रोतेहो, ही होती सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांची भक्तिरचना. संगीत होतं चंद्रशेखर गाडगीळ यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, ही होती अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रवीण डवणे यांची रचना. संगीत होतं नंदू होनब यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोतेहो अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. रुपरेषानंतर कृषी वार्ता, या अंतर्गत गव्हाची लागवड.

0: तिसरा आज आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत मधुमेह हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर अंतर्गत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती. ऐसे अक्षरे रसिके या कार्यक्रमाची वेळ असेल 7:00. या अंतर्गत रावसाहेब शिरोळे लिखित ललितबंध बोलणं. 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीतबहार, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. आज 10:00 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:30 आमच्या संग्रहातून या अंतर्गत ओझोन दिनानिमित्त विशेष रूपक ओझोनची कहाणी, लेखन प्राध्यापक अभिजित कदम यांचं. 11:00 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ या अंतर्गत संवाद रंग या मालिकेमध्ये दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित दिव्यांग गरजू मुलांना मदत करणाऱ्या यजवेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांची विद्या गौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी अंतर्गत स्टेट ट्यून या सदरात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री नाधो महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम मातीच्या चैतन्याचं गाणं. 7:30 माझं शेत माझा शिवार या अंतर्गत कृषी संजीवनी लेखन राधिका कालेकर यांचं. 8:00 जपान इथं आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं कार्यक्रम चेअर फॉर भारत. याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू. श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया गव्हाची लागवड या विषयीच्या माहितीचा तिसरा भाग.
2: मंडळी, कोरडवाहू गव्हाची पेरणी 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत करावी. बागायती गव्हाची पेरणी 1 ते 15 नोव्हेंबर पर्यंत करावी. बागायती उशिरा गव्हाची पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करावी आणि बागायती अति उशिरा म्हणजे 15 डिसेंबर ते 7 जानेवारी पर्यंत करावी. गव्हाच्या पिकाला माती परीक्षणानुसार DAP किंवा 19:19:19 हे मिश्र खत एकरी 1,250 किलो पेरणीच्या वेळी पेरून द्यावं आणि त्यानंतर महिन्याभरानं 100 किलो युरिया देऊन पाणी द्यावं. त्याचबरोबर गहू ओंबीवर आणि फुलावर असताना युरिया 5% किंवा 2.5% DAP 2 फवारण्या कराव्यात. गव्हाला पाणी देताना 21 पाड्यात 4 ते 5 वेळा पाणी द्यावं. ओलवून वापशावर पेरणी, मुकुटमूळ फुटण्याच्या वेळी, फुटवे फुटण्याची वेळ, कांडी धरण्याची अवस्था, फुलोरा, दाण्याची अवस्था, चीक भरण्याच्या अवस्थेत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. थोड्याफार प्रमाणात पाळ्या कमी जास्त होतील, पण पाणी व्यवस्थापनावर लक्ष द्यावं. मर्यादित पाणी उपलब्ध असेल तर एकच पाणी म्हणजे 42 दिवसांनी, 2 पाणी 21 आणि 65 दिवसांनी आणि 3 पाणी 21, 42 आणि 65 दिवसांनी द्यावं. मावा तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी एंडोसल्फान किंवा मोनोक्रोटोफास या औषधांच्या फवारण्या कराव्यात. तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी डायथेनियम 45 1500 ग्रॅम 500 लिटर पाण्यातनं 2-3 वेळा फवारावं. उंदराच्या बंदोबस्तासाठी झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमोडिओलॉन किंवा ॲल्युमिनियम फॉस्फाईडच्या गोळ्यांचा वापर करावा. गहू पक्व झाल्यानंतर काढणी मळणी यंत्राच्या सहाय्यानं करावी, म्हणजे

0: चोख आणि काड जमिनीवर पडतात ते नांगरानं गाडले असता जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. गव्हाचं व्यवस्थापन चोख असेल तर कोरडवाहू गव्हाचं 5 ते 7 क्विंटल आणि बागायती गव्हाचं 18 ते 20 क्विंटल एकरी उत्पादन मिळतं.
1: गव्हाची लागवड याविषयीच्या माहितीचा तिसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
2: श्रोतेहो, सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह हा आजार आपणास जडू नये यासाठी आपण काय दक्षता घ्यावयास हवी याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मधुमेह हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दल जाणून घेऊया. मधुमेहाचे एवढे महत्व काय आहे? मधुमेह हा फक्त रक्तातील साखरेच्या संदर्भातलाच आजार नसून हा पूर्ण शरीराला व्यापणारा आजार आहे, ज्याला व्हॅस्क्युलोपॅथी म्हणतात. आणि शुगरमुळे किंवा डायबिटीजमुळे लाँग टर्म कॉम्प्लिकेशन्स होतात. हा एक क्रोनिक आजार आहे आणि जर शुगर नियंत्रणात नसेल, डायबिटीज नियंत्रणात नसेल, अनकंट्रोल असेल तर आपल्या महत्वाच्या अवयवांवर, किडनी, मेंदू, हृदय, डोळे किंवा आपल्या वेगवेगळ्या पायाच्या नसा आहेत, डोळ्याच्या नसा आहेत, ज्याला न्यूरोपॅथी म्हणतात, असे वेगवेगळे आजार व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांचा डायबिटीज हा अतिशय कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी 100 ते 110 फास्टिंगमध्ये आणि 140 ते 150 पोस्टमीलमध्ये असणं जरुरी आहे. आणि याबरोबरच HbA1c 3 महिन्याचा जो ॲव्हरेज रिपोर्ट आहे तो एक साधारणतः 6.5 आसपास पाहिजे. हे म्हणजे आदर्श. ह्याचा फायदा काय होतो की लॉंग टर्ममध्ये पुढे चालून डायबिटीजचे गंभीर परिणाम आपल्या महत्वाच्या अवयवांवर होत नाहीत. डायबिटीज होऊ नये म्हणून काय करू शकतो? डायबिटीज होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवून घेणं जरुरी आहे. सध्याचं स्पर्धेचं युग आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे, व्यायामाचा अभाव आहे, तर सर्वांनीच, विशेष करून प्री डायबिटीज किंवा ज्यांच्या घरी डायबिटीज आहे अशांनी तर खूप काळजी घेणं जरुरी आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएटचं खूप महत्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हेल्दी डाएट, होल ग्रेन्स म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण जे धान्य येतात ते खाणं, व्हेजिटेबल्स, पल्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे जास्त खाणं जरुरी आहे. प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करणे, प्रोसेस फूड, जंक फूड्स कमी करणे, पुरेशी झोप घेणे, रेग्युलर व्यायाम सातत्याने नियमितपणे आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस रोज 40 ते 50 मिनिट वॉकिंग करणे किंवा स्लो जॉगिंग करणे हा व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. जर कुठल्या व्यसन असतील तर ते टाळायचे आहेत. वजन जास्त असेल वजन कमी करायचं आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं, तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल जर केली तर होणारा डायबिटीज निश्चितपणे टाळता येतो. डायबिटीजला घाबरू नका, पण डायबिटीजची काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. जर आपण संतुलित आहार घेतला, रेग्युलरली जर

मी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घेतली, तुमच्या डोळ्यांची, हृदयाची, किडनीची जर काळजी घेतली, त्याची जर नियमित तपासणी केली, तर डायबिटीजमुळे होणारे परिणामही टाळता येतात ज्यांना डायबिटीज आहे त्यांना, आणि जे प्री डायबिटीज आहेत त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून काळजी घेतली तर डायबिटीज टाळता येतो. डायबिटीज हा गंभीर आजार आहे, तो पूर्ण शरीराला व्यापतो आणि बऱ्याच वेळेस हा सुप्त आजार असतो, ज्याला बऱ्याच ठिकाणी सायलेंट डिसीज म्हणतात, कारण त्याचे लक्षणं आढळत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं जरुरी आहे. ज्यांचं वय 35 वर्षाच्या वर आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी शुगर, BP, कोलेस्ट्रॉल ह्याची तपासणी करून घेणं जरुरी आहे. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वर्षातून एकदा किडनी, डोळे, हृदय ह्याची तपासणी करणं अतिशय जरुरी आहे. डायबिटीजच्या पेशंटला हृदयरोग व्हायची शक्यता जास्त असते, पण जर डायबिटीज कंट्रोल ठेवला तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आपणास होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. सकाळचे 6:50 झाली आहेत.
2: परिसर.
0: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीने आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग चौथा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
3: श्रोतेहो नमस्कार. आपण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत. रस्ते रुंद होत आहेत, शहरे विस्तारत आहेत, उद्योग वाढत आहेत, तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पण या प्रगतीच्या प्रवासात एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, या विकासासोबत निसर्गाचे काय? पृथ्वीवरील जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या वनस्पतींचे अस्तित्व आपण सुरक्षित ठेवत आहोत का? वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, औषधी संसाधने देतात, मातीचे संरक्षण करण्यास मदत करतात, असंख्य प्राणी पक्षी आणि कीटकांना अधिवास देतात, कार्बनचे संचयन करतात, त्याद्वारे हवेचे प्रचंड प्रदूषण सहज कमी करतात आणि आपल्या परिसराला जगण्यायोग्य बनवतात. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही, तो आपल्या अन्न सुरक्षेचा, जल सुरक्षेचा, जैव विविधतेचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आज आपण वृक्षारोपण करतो ही चांगली गोष्ट आहे, पण केवळ रोपे लावणे पुरेसे नाही. लावलेल्या रोपांचे संगोपन करणे, स्थानिक आणि देशी वनस्पतींचे संवर्धन करणे, जंगलांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्षतोड टाळणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे आणि जैव विविधतेस पोषक वातावरण निर्माण करणे हे तितकेच आवश्यक आहे. आपण काय करू शकतो? आपल्या घराभोवती झाडे लावू शकतो, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात जैव विविधता उद्यान तयार करू शकतो, स्थानिक वनस्पतींची लागवड करू शकतो, पावसाचे पाणी साठवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो. कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल, त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्षासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील या विशाल बिघडलेल्या पर्यावरणासाठी मी एकटा काय करू शकतो असे आपल्याला बऱ्याचदा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आपल्या देशात आणि जगात केवळ एकट्या व्यक्तीने याच निसर्गात प्रचंड असं कार्य करून निसर्गाचे पुनःप्रस्थापन आणि संवर्धन केलंय. आपल्याला जाधव मोलाई पायेंग हे नाव माहित आहे का? त्याचे योगदान कशासाठी आहे माहित आहे का? कदाचित नसेल, पण हीच माणसं खरं म्हणजे देशाची खरी हिरो आहेत. 1989 मध्ये आसाममधील स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर जमिनीवर

0: सामाजिक वनीकरण प्रकल्प सुरू केला. प्रकल्प पूर्ण झाला, परंतु तरी देखील प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुलाय यांनी एकट्याने जीवनभर वृक्षरोपण करणे सुरूच ठेवले. सध्या तो ओसाड प्रदेश सुमारे 1360 एकर क्षेत्रावर पसरलेल्या वृक्षांनी आच्छादला गेलाय. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्या जंगलाला आता मुलाई जंगल असे नाव आपल्या सरकारने दिले आहे. आपल्याला हे शिकायला मिळते की जरी अनेक लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करत असले तरी एखादी व्यक्ती जर दृढनिश्चयी असेल तर ती नक्कीच बदल घडून आणू शकते आणि नवीन जंगल निर्माण करू शकते. कोणत्याही पर्यावरणीय प्रकल्पाच्या बाबतीत मी काय करू शकतो असा विचार करू नका, तर मी जर कृती केली तर माझ्या आसपासचे लोकही माझे अनुकरण करतील असा विचार करा. कारण झाडे हे पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत असे म्हणणे पुरेसे नाही. झाडे हे पृथ्वीच्या जीवनव्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील

0: शेतीतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान या विषयीचा भाग चौथा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर.
3: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
4: फोन 940 440 8000.

श्रोते हो अवश्य ऐका दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम 7:40 चिंतन हाच चिंतामणी 8:40 आणि उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून

श्रोते हो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज आहे जागतिक ओझोन संरक्षक दिन. श्रोते हो, रुचिरा या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओकले यांचा आहे आज जन्मदिन. ख्यातनाम गायिका एम एस सुब्बलक्ष्मी यांचाही आहे आज जन्मदिन. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचाही आहे आज जन्मदिन. गीतकार प्रसून जोशी यांचा आहे आज वाढदिवस. इतिहासाचे अभ्यासक संगीत तज्ज्ञ गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचा आहे आज स्मृतिदिन. प्रसिद्ध गायिका केसराबाई केरकर यांचाही आहे आज स्मृतिदिन. नाटककार जयवंत द्वारकानाथ दळवी यांचाही आहे आज स्मृतिदिन. गायक वामनराव सडोलीकर तसंच विज्ञान कथालेखक सुबोध चावडेकर यांचा आहे आज जन्मदिन.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं.
0: श्रोते हो, आमच्या आज प्रसारित होणाऱ्या

कार्यक्रमांविषयी आज सकाळी 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार, सकाळी 10 वाजता नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, 10:30 वाजता आमच्या संग्रहातून या अंतर्गत ओझोन दिनानिमित्त विशेष रूपक ओझोनची कहाणी, आणि सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत बोलणं, हा रावसाहेब शिरोळे लिखित ललितबंध.

मूल साधारणपणे 2 ते 2.5 वर्षाचं झालं की ते मोडके तोडके शब्द वापरून बोलायला सुरू करतं. ते जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत बोलत राहतं. म्हणून बोलणं हे मानवी संवादाचं सर्वात प्रभावी माध्यम असून त्या बोलण्यातून आपण आपल्या भावना, विचार आणि मतं मांडतो. विचारपूर्वक आणि मोजकं बोलणं हे माणसाचं मोठं भूषण आहे. योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर करून केलेला संवाद हा नातेसंबंध दृढ करतो. बोलण्यामुळं आपल्याला समाजात मिसळता येतं. पण काय, कधी आणि किती बोलावं हे ज्याला समजतं तो वक्ता असतो. बोलण्यामध्ये माणसाला वश करण्याची आणि शांत करण्याची ताकद असते. बाजारात बोलणाऱ्याची शिळी भाजीसुद्धा झटकन संपते असं म्हणतात. म्हणून गोड बोलणं हे जगातलं सर्वोत्तम औषध आहे. गोड बोलणाऱ्या व्यक्तीला सर्वजण पसंत करतात. त्यामुळं आपला शत्रूही मित्र बनू शकतो. आणि संकटाच्या वेळी प्रेमानं बोललेले शब्द समोरच्या माणसाला आधार देतात. एक मराठी म्हण सर्वांना माहिती आहे, तलवारीनं केलेली जखम एखाद्या वेळेला भरून निघेल, पण जिभेनं केलेली जखम भरून येणं कठीण. म्हणून बोलताना लोक म्हणतात, तुझ्या जिभेला काय हाड आहे की नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला. तर एकदा बोललेला शब्द परत घेतला जात नाही. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करूनच बोलावं आणि ऐकणाऱ्यानं ते बोलणं लक्षपूर्वक ऐकावं. माणसानं अनावश्यक बोलण्यापेक्षा मोजकंच मुद्देसूद बोलणं योग्य ठरतं. चांगला वक्ता बनण्याअगोदर चांगला श्रोता होणं आवश्यक ठरतं. जो लक्षपूर्वक ऐकतो तोच उत्तम लिहूही शकतो. आपलं बोलणं हे नम्र असलं पाहिजे. बोलणाऱ्याच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असावा असं म्हणतात, पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. चांगलं बोलण्यासाठी सर्वात प्रथम आपण स्वतःशीच बोलायला शिकलं पाहिजे. कोणत्या गोष्टीवर बोलायचं याचा सराव केलेला बरा. त्यासाठी सराव हवा. चांगलं बोलायचं असेल तर प्रथम लोकात राहायला शिकलं पाहिजे. ते काय बोलतात ते ऐकायला हवं. बोलताना शांतपणे विचार करून हळूहळू बोलायला शिकलं पाहिजे. बोलताना आत्मविश्वास असला पाहिजे आणि काय बोलतोय याचं भान हवं. म्हणजे स्वतःला धीर देत राहायचं म्हणजे बोलता येतं. शाळेत, वर्गात, टेबल किंवा फळ्याशेजारी बोलायला सांगतात. त्यावेळी आपण जर सभाधीरपणे बोलू लागलो की मग आपण मोठमोठ्या वक्तृत्व स्पर्धाही जिंकू शकतो. हजारो लोकांसमोर वक्ते नेते बोलतात ते सहज नव्हे, त्यामागं प्रयत्न झालेले असतात. बोलताना माहीत नसलेल्या गोष्टीवर चर्चा करणं टाळावं. बोलताना खोटं बोलण्याचा प्रयत्न होऊ नये, कारण श्रोते हे वक्त्यापेक्षा अधिक शहाणे असतात. त्यामुळं आपलं हसं होऊ नये याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी विचार करणं योग्य, नाहीतर आपला आत्मविश्वास डळमळीत

0: होऊन पुढं काय बोलायचं तेच आपण विसरून जातो आणि एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो असं म्हणण्याची वेळ येते. म्हणून स्वतःचं भाषण रेकॉर्ड करावं आणि ते पुन्हा पुन्हा ऐकावं. प्रवासात आपण एसटीत किंवा बसमधील शेजारील आसनावरील व्यक्तीशी, रेल्वेत रेल्वे वेटिंग रूममधील व्यक्तीशी आपण सहजपणे संवाद सुसंवाद करू शकतो आणि परक्या माणसाबरोबर बोलण्यानंही आपला आत्मविश्वास वाढतो. चांगलं बोलायचं असेल तर अगोदर चांगला श्रोता बनावं, वाचन वाढवावं. भाषा शुद्ध नसली तरी विचार शुद्ध ठेवावेत. समोरच्याला आपला मित्र समजायला हवं आणि स्वतःला कधीही कमजोर समजायला नको. तर बोलणं ही एक कला आहे. आपली वाणी शुद्ध, स्पष्ट आणि चढ उतार युक्त असावी. हसत हसत बोललो तर मग काय, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल याप्रमाणे आपल्या वाणीतून सरस्वती ओसंडू लागते. म्हणजेच चांगलं बोलणं हा माणसाचा दागिना ठरेल आणि कधीतरी आपण चांगले वक्तही बनू शकू. बरोबर ना?
1: श्रोतेहो, आत्ताच आपण बोलणं हा रावसाहेब शिरोळे लिखित ललितबंध जाणून घेतलात. वाचक स्वर होता आदित्य मैंदर्गीकर यांचा आणि ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
6: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
5: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
6: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
5: अटी लागू.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला जाहिरात प्रसारण.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: श्रोते हो, जरूर ऐका, हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद।
3: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात, तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच, आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे। कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे, आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते, त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली। आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत।
2: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता

0: काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवायज्ञ बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश सणस आणि ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात एसटी बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसाच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आता सविस्तर बातम्या. यूपीआयद्वारे व्यक्ती ते व्यक्ती होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच यूपीआयद्वारे व्यापाऱ्यांना केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आणि लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजेच MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही विनाशुल्क राहतील असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सहकारी साखर कारखान्यांची 2025-26 गाळप हंगामातली FRP थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या गाळप हंगामासाठी या कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाची 25 प्रमुख धोरणं आणि 25 प्रमुख योजनांचं विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक सहायता कक्ष अर्थात महाटॅक स्थापन करण्यास, त्याचबरोबर महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती तसंच औद्योगिक नगरी अधिनियम 1965 सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. अवर्षणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातलं सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात काल या केंद्राच्या उभारणीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. एकंदर 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून 15,000 प्रत्यक्ष तर 75,000 अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याचं ते म्हणाले. युद्धनौकांसह व्यापारी व्यावसायिक जहाजांची निर्मिती तसंच जहाज तोडणी, जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर अशी सर्व कामं इथं होतील. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानार्थ राज्यभरातल्या एसटी बस स्थानकांवर येत्या 3 वर्षात 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कक्षांमध्ये मातांना स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक अशी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसंच परिवहन मंत्री

प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 या प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातली तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: असताना विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात काल सर्वत्र 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं स्थानिक प्रशासनांनी कृत्रिम तलाव उभारले आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आली होती. कृषीपंचमी निमित्तानं काल पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती समोर 35,000 महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. गणेशोत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातल्या 27 शहरांमध्ये विशेष निरीक्षण मोहीम राबवण्यात येणार असून याअंतर्गत 132 निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं मोजमाप केलं जाणार आहे. येत्या 19, 20 आणि 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या कालावधीत ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या संचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी पातळी असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यवतमाळमध्ये लोकसंवाद अभियान राबवण्यात येत आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं राज्यभर लोकसंवाद 2026 हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 247वा रथोत्सव हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत काल पार पडला. यावेळी गुलाल आणि पेढ्यांची उधळण करण्यात आली. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानात संत श्री गजानन महाराजांच्या 116व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 4 दिवसांच्या उत्सवाची काल भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या उत्सवात 397 दिंड्यांनी सहभाग नोंदवला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या असून मान्य न झालेल्या एका मागणीबद्दल असलेली कायदेशीर अडचण आणि आपण न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचं कसं नुकसान होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलं असल्याचं ते म्हणाले. तर मराठा समाजासाठी जे काही ध्येय आहे ते कायदेशीर चौकटीत राहून घटनात्मक पद्धतीनं देण्याचा महायुती सरकारनं प्रयत्न केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे काल 10 सहकाऱ्यांसह मुंबईत पोहोचले. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या T20 क्रिकेट मालिकेत काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. भारतानं 160 धावांचं आव्हान 14 षटकं आणि 5 चेंडूत पार करत सहज विजय मिळवला. या मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज दिल्लीत होणार आहे. बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसात पावसानं सर्वदूर हजेरी लावली. माजलगाव आणि किट्टी आडगाव महसूल मंडळात प्रत्येकी 67.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामात प्रथमच 2 महसूल मंडळात अतिवृष्टी

झाली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात एसटी बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसांच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

श्रोते हो आवश्यिका आज सकाळी 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, सकाळी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आणि आज सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

नमस्कार, मी डॉक्टर निकिता वळवी, प्रॉस्टोडॉन्टिस्ट म्हणजेच कृत्रिम दंतशास्त्रज्ञ. आता एक उदाहरण सांगते. एखाद्या व्यक्तीमध्ये समजा कॅन्सरमुळे किंवा अपघातामुळे टाळूचा भाग गेला असेल, तर त्यासाठी आपण ऑब्चुरेटर प्रॉस्थेसिस असं देतो. आता ऑब्चुरेटर प्रॉस्थेसिस म्हणजे काय? हे एक पेशंटच्या साच्यानुसार बनवलेले प्रॉस्थेसिस असते. म्हणजे अपघात तर प्रत्येक पेशंटमध्ये वेगळा होतो, किंवा कॅन्सरमुळे प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळा भाग काढला जाऊ शकतो, तर एकच ऑब्चुरेटर हे प्रत्येक पेशंटमध्ये नाही वापरला जाऊ शकत. म्हणून प्रत्येक पेशंटसाठी आपण वेगळं ऑब्चुरेटर त्याचे विविध माप घेऊन बनवले जाते. असे ऑब्चुरेटर देऊन जी दातामध्ये किंवा तोंडामध्ये पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढता येऊ शकते. आता समजा एखाद्या पेशंटमध्ये टाळू नाही आहे, तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतील किंवा काय समस्या येतील? त्याला जेवता येणार नाही, नाकातून द्रव्य किंवा अन्न बाहेर येईल, आणि मुख्य म्हणजे त्याच्या आवाजात सुद्धा बदल येईल. तर ऑब्चुरेटर काय करते? पेशंटला आत्मविश्वास देते. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटला चावता येते. तिसरी गोष्ट, पेशंटचा आवाज जो टाळू नसल्यामुळे व्यवस्थित नव्हता तो परत सुधारतो आणि पेशंटला गिळायला बोलायला ह्याची सहायता मिळते. तसेच ओरल मॅक्झिलोफेशियल प्रॉस्थेसिसमध्ये एखाद्या पेशंटचं नाक नाहीये, डोळा नाहीये किंवा कान नाहीये, हे सुद्धा आपण ओरल मॅक्झिलो प्रॉस्थेसिसमध्ये बसवता येऊ शकते. तर शेवटी मी हेच सांगेल की ओरल मॅक्झिलोफेशियल प्रॉस्थेसिस हा पेशंटला फक्त दातच देत नाही, तर आत्मविश्वास, समाजामध्ये वावरण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो तो देतो.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळवून देणे आणि युवकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहित करणे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्यात एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून युवक आणि विविध आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या रोजगार महाकुंभची संकल्पना, त्यामागील नियोजन, युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि या उपक्रमातून राज्यातील रोजगार निर्मितीला मिळणारी चालना याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांना. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यात आलेला आहे, तर काय सांगाल तुम्ही, शासनाचा या मागचा मुख्य हेतू काय आहे?
1: महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होता की ते रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे, पण रोजगारसाठी युवक युवती पण उपलब्ध आहे, तर आपले एक कोऑर्डिनेशनचा काम करायचं आहे. आमचा उद्देश फक्त रोजगार मेळावे आयोजित करणे नाही, तर महाराष्ट्राची युवक युवतीने रोजगारची संधी थेट सेतू निर्माण करायचे आहे. प्रत्येक युवकाच्या हाताला काम, कौशल्ययोग्य संधी आणि कुटुंबाने आर्थिक स्थैर्य मिळावे या भावनातून महाकुंभ आयोजित करणार आहे. रोजगार मागणारा नव्हे, संधी मिळवणारा आणि पुढे संधी निर्माण करणारा युवक घडवायचे आहे.
0: सर, 29 सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात येणार आहे, तर ही संकल्पना नक्की काय आहे?
1: महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्याने मोठा राज्य आहे आणि रोजगार शोधात प्रत्येक युवकांना मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहराकडे यावे लागणे योग्य नाही. म्हणून आम्ही ठरवले की युवक युवतीने संध्यासाठी शोधत भटकायच्या नाही आणि रोजगार संधी त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात, त्यांचे गावी आणि तितके जवळ पोहोचवायची हा आमचा प्रयत्न होता. म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 2 ठिकाणी आम्ही रोजगार मेळावा 1 दिवशी आयोजित करत आहे.

0: सर 3 लाखांहून अधिक युवक याच्यामध्ये असणार आहेत, 50,000हून अधिक रोजगार संधी आहेत आणि 10,000हून अधिक आस्थापन आहेत. तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कशा पद्धतीने हे साकारणार आहे?
1: असं आहे की देशासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीचा वाढदिवस आपला 17 सप्टेंबरला साजरा करत होते. त्याशिवाय पूर्ण त्यांचे जे हेड ऑफ द स्टेट गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पासून आता ते भारताचे प्रधानमंत्री 25 वर्ष त्यांचे पूर्ण झाले आणि 25 वर्ष यशस्वी वर्ष होते. युवक युवतासाठी फार प्रेरणाचे विषय होते. म्हणून आम्ही सेवा सप्ताहामध्ये भावनातून युवकांना रोजगार माध्यमातून सक्षम करणे हीच खरी सेवा आहे हा विचारातून रोजगार महाकुंभाची संकल्पना यावेळी अतिशय व्यापक करून आणली आहे.
0: सर, युवकांकडे आज पात्रता आहे आणि कौशल्य पण आहे, तर योग्य पात्रता आणि कौशल्य यांना कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो?
1: महाराष्ट्राचे युवक फार मेहनती आहे, प्रोफेशनल आहे आणि त्यांचे प्रशिक्षण पण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदीच्या मार्गदर्शनामध्ये मोठी जॉब आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची संधी उपलब्ध आहे. आता जे युवक युवत्यासाठी थोडं स्किलिंग करीन अपस्किलिंग करून त्याने हा उपलब्ध करून दिली तर महाराष्ट्राचा चित्र नक्की बदलेल.
0: आणि उद्योगांची एक गरज असते आणि इथे जे कौशल्य हातांमध्ये आहे त्यांना देखील गरज असते, तर ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम कशा पद्धतीने केलं जात आहे?
1: आम्ही यावेळी नवीन सरकार आल्यानंतर प्रत्येक आयटीआयमध्ये न्यू एज कोर्सेस सुरू केले. ते जे काय आजच्या दिवसामध्ये संधी उपलब्ध आहे, आजच्या दिवसा जे इंडस्ट्रीजने गरज आहे किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी गरज आहे त्या कोर्सेस, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सर्व नवीन जे उपलब्ध आहे ते 6 कोर्सेस आम्ही सुरू केले. त्याच्यासाठी मशीनरी पण आणलेली आहे. आत्ता हा नवीन कोर्सेस केल्यानंतर त्यानंतर यावेळी आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले. 3-3, 2-2 वर्षाचे नाही आहे, 4 महिने 6 महिने असे आपण कोर्सेस सुरू केले. मोठा प्रतिसाद मिळाला. आत्ता जे काही काळाची गरज आहे त्याप्रमाणे युवक युवतीने आपण प्रशिक्षित करून शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये त्याने जॉबसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आपण तयार करू.
0: नक्कीच सर. आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, तर महाविद्यालयं आहेत, विद्यापीठं आहेत आणि उद्योग, तर ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय कशा पद्धतीने साधला जाईल?
1: यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितला होता की फक्त हा रोजगार विभागाचा काम नाहीये, पूर्ण सरकार या कामावर एकत्र यावा असा तुम्ही प्रयत्न करावा. म्हणून चंद्रकांत दादा पाटील आमचे एज्युकेशन मिनिस्टर, दादा भुसे स्कूल एज्युकेशन मिनिस्टर, इंडस्ट्रीज मिनिस्टर सावंत साहेब, त्याशिवाय आपले लेबर मिनिस्टर फुंडकरजी, ते सर्व मोठी धार्मिक संस्था, सर्व इंडस्ट्रीयल असोसिएशन, सर्वांनी आम्ही संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क करून ते स्वतः आपापल्या विभागातून यामध्ये पार्टिसिपेट करावा हा महाराष्ट्र सरकारचा यावेळी कार्यक्रम असेल. म्हणून हा मोठा महाकुंभ नाम दिलेला आहे. एकही दिवशी करणार असा शक्य नाही आहे ना. फक्त आम्ही यावेळी असा पण प्रयत्न केला की मोठी कंपन्या आली तर त्यांचं स्वागत आहे, पण जास्त भर आम्ही लहान एमएसएमईवर लास्ट जे काही लोकल जॉब जे उपलब्ध आहेत, जे जॉब प्रोव्हायडर आहेत त्याने तिथे आणायच्या आणि तिथे युवक युवतीने प्री रोजगार मिळावा. एक सॉफ्ट स्किलच्या 3 दिवसाच्या 7 दिवसाच्या प्रशिक्षण देणार आहे आणि ज्या कामासाठी त्यांची निवड झाली असेल त्यांच्या पण आपण रोजगार मिळाव्याच्या नंतर 15 दिवसासाठी प्रशिक्षण देणार आहे, ज्या करून त्याने परमानंट जॉब तिथे मिळेल ते तिथे टिकेल.
0: बहुतांश महाराष्ट्र हा गावात वसलेला आहे, तर ग्रामीण आणि शहरी युवक दोघांनाही समान संधी मिळाव्यात म्हणून आपण काय करणार आहात?
1: हा बरोबर, तुमच्या म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्र गावामध्ये बसतो आणि गावामध्ये रोजगाराच्यासाठी युवक युवती पण उपलब्ध आहे आणि संधी पण उपलब्ध आहे. तिथे कृषीची संधी होऊ शकता, सौर ऊर्जा संबंधित विषयाच्या होऊ शकता, आपलं जे काही आपले गावामध्ये तालुका स्तरावर जॉब उपलब्ध आहे, लोकांना आपले राहण्याचे ठिकाणाचे जवळ जॉब पाहिजे, त्याने आपला आवडता जॉब पाहिजे आणि त्याने ब्ल्यू कॉलर जॉब प्रिफरन्स नको असा पण त्याचा मानस आहे. तर ते हे सर्व एकत्र लक्षात घेऊन आम्ही ते लोकल जॉब काय उपलब्ध आहे त्या जॉबसाठी आम्ही यावेळी लहान लहान रोजगार मिळावे, त्यामध्ये 5 ते 20 पर्यंत कंपनी असेल आणि जास्त जास्त 200 विद्यार्थी असेल तर ते जास्त लोकांना जॉब यावेळी मिळू शकेल.
0: बरोबर आहे सर. उद्योगाच्या काही गरजा आहेत आणि उपलब्ध मनुष्यबळही आहे, तर ह्यामधलं अंतर कशा पद्धतीने कमी करण्यात येईल?
1: ते माननीय प्रधानमंत्रीजीने 2014 मध्ये प्रधानमंत्री झाले तर फर्स्ट डिपार्टमेंट त्याने जे सुरू केला होता तो स्किलिंगचा होता. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले प्रथमतः त्यावेळी त्याने पण स्किल डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये सुरू केला.

0: म्हणजे काय, म्हणजे असं आहे की सर्वांना त्याने दोघांना माहीत होता की आता स्किलिंग आणि आपली स्किलिंग शिवाय आपल्या मुला मुली टिकू शकत नाही कॉम्पिटिशनमध्ये. फक्त महाराष्ट्राचा विषय नाही आहे, विश्वभरामध्ये आता जॉब उपलब्ध आहे. आपण एक परवा आपण माननीय मुख्यमंत्री जे असते 100 लोकांनी इस्रायल पाठवला कन्स्ट्रक्शन वर्करने, त्याने स्टार्टिंग सॅलरी किती आहे 2 लाख रुपीज गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, जॉबची सिक्युरिटी 2 लाखची स्टार्टिंग आहे. ते तिथे 2 वर्षापूर्वी एक आता मुलं गेला होता, त्याने मी मोबाईलवर सीएम साहेबने विचारला की तुमची त्या पगार काय, 4 लाख रुपयाची पगार.
1: बरं,
0: आता पूर्ण विश्वमध्ये भारतीय युवक युवत्यासाठी फार कुतूहल आहे, कॉन्फिडन्स आहे, त्यांच्या म्हणणं आहे की ते फार मेहनती आहे, प्रोफेसर आहे, ऑनेस्ट आहे, हार्डवर्किंग आहे, इंटेलिजंट आहे. हे सर्व एकत्र कुठेही नाही आहे, म्हणून भारतासाठी अतिशय चांगली संधी उपलब्ध आहे. आणि त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एक फॉरेनमध्ये कसा मुला मुली जाऊ शकता त्यासाठी इथे विद्याविहार मुंबईमध्ये आपले स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी सुरू केली आहे. त्यामध्ये त्याने फॉरेन लँग्वेजचे शिक्षण पण देतो, फॉरेनचा कल्चर पण शिकवतो, आणि ज्या जॉबसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे त्यांचं बेसिक ज्ञान पण इथे देतो.
2: श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देणे आणि उद्योगांच्या गरजांशी त्यांना जोडणे हा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे. राज्यातील युवक आणि आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहे. या महत्वपूर्ण उपक्रमाची माहिती आणि शासनाची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, रोजगार कौशल्य आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्याशी संबंधित या विषयावरील संवादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत दिलखुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
2: नमस्कार श्रोतेहो, माझं नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर. मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे. जेव्हा तुमच्या दाताचा 60-70% भाग जर किडेनं खराब झालाय किंवा तुटलाय, तर अशा केसमध्ये पण बऱ्याच वेळेला आम्हाला पेशंट असतात की मॅडम दातामध्ये काही शिल्लकच नाहीये, मग आपण काय करायचं? तर अशा केसमध्ये आपण पोस्ट अँड कोर बिल्टअप ही अजून एक प्रोसिजर आहे, ज्यामध्ये आपण फायबरचा किंवा मेटलचा एक स्क्रू असतो, तो स्क्रू आपण रूट कॅनल झाल्यानंतर दाताच्या मुळामध्ये घालतो आणि त्याच्या सपोर्टनं जे काही भाग दाताचा वरती जो दिसत नाही आहे किंवा खराब झालेला आहे तो पूर्णपणे बनवून तुमच्या नॉर्मल दातासारखं पूर्णपणे दात उभा करतो. आणि त्याच्यावर मात्र मग आपल्याला कॅप बसवणं कंपल्सरी असतं, कारण की जेव्हा दाताचं तुमचं 60-70% नॅचरल स्ट्रक्चर गेलेलं आहे आणि आपण ते आर्टिफिशियल मटेरियलनं कृत्रिम मटेरियलनं आपण बनवलेलं आहे, त्याच्यानंतर वरून त्याला सपोर्ट देण्यासाठी म्हणून आपण कॅप बसवतो, सो दॅट तो दात जो तुमचा आहे तो अजून एक 5, 10, 15 वर्ष ज्या पद्धतीनं त्याचं प्रोग्नोसिस असेल त्यानुसार तो तुम्हाला साथ देतो. सो ही असते आपली रूट कॅनलची पूर्णपणे ट्रीटमेंट.

0: याच्यासाठी तुम्हाला 2 किंवा 3 वेळेला डॉक्टरांकडे जायला लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात की तुमचं इन्फेक्शन किती प्रमाणामध्ये रिकवर होतंय, कारण की प्रत्येकाच्या बॉडीचं स्ट्रक्चर वेगळं असतं. बऱ्याच लोकांना काही ना काही आजार असतात, डायबिटीस असतो. सो अशा केसमध्ये थोडंसं जे जखम भरून येण्याची जी कपॅसिटी असते ती थोडीशी कमी झाली असते. अशा वेळेला तुम्हाला 1-10 ऐवजी 15 दिवस लागू शकतात, 1-2 अपॉइंटमेंट लागू शकतात, पण ट्रीटमेंट व्यवस्थित होऊन जाते. आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट करणं महत्वाचं ह्याच्यासाठी आहे की जो तुम्हाला देवानं नॅचरल दात दिलेला आहे तो तुम्ही जपून ठेवून जास्तीत जास्त जितकी वर्ष त्याला एक्सटेंड करता येईल ह्याच्यासाठी आपण रूट कॅनल ट्रीटमेंट आणि जर गरज पडली तर पोस्ट अँड कोर बिल्टअप हे करणं गरजेचं आहे.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाइफलाइन सेंटर सांगली.
4: श्रोते हो नमस्कार. श्वास लाइफलाइन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाइफलाइन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर अनिल मडके सर, नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, बरेचसे प्रश्न आपण या कार्यक्रमात डिस्कस करत असतो. आज मला तुम्हाला असं विचारायचंय की बऱ्याच व्यक्तींना घोरणेची सवय असते आणि हे घोरणं अर्थातच दुसऱ्यासाठी त्रासदायक असतं. तर हे घोरणं हे नॉर्मल आहे का अबनॉर्मल, आणि श्वसन विकाराचा ह्याचा काही संबंध आहे का?
5: हा, अगदी चांगला प्रश्न विचारला. एक साधारण 68 वर्षाच्या महिला ज्या घरातलं काम करायच्या, वजन थोडस जास्त म्हणजे खरं तर त्यांनी 80ची पायरी ओलांडली होती. वयाची 80 झाली नसली तरी वजनाची 80 झाली होती.
4: बरोबर.
5: आणि मग त्यांना एक दिवस चक्कर आली म्हणून त्या मेंदूच्या तज्ञाकडे गेल्या आणि तिथे त्यांना औषधोपचार दिला, मेंदूचा MRI केला. त्यामध्ये फारसं काही नव्हतं, वयानुसार थोड्याशा चेंजेस होत्या. आणि मग असं लक्षात आलं की त्यांचा श्वास अडखळतोय आणि त्यासाठी मग तिथे त्यांनी NIV नावाचा व्हेंटिलेटर लावला. आणि मग रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर असं लक्षात आलं की कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जात नाही. खर तर लोक काय असतं की आपलं जे शरीर आहे त्या शरीराचं यंत्रासारखं काम सुरू असतं छान, आणि त्यामध्ये आपण हवेतला ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. आणि जशी लाईट असते ना, आपल्या रूम मध्ये लाईट असते आणि लाईट ऑन केल्यानंतर, स्विच ऑन केल्यानंतर लाईट लागतो, स्विच ऑफ केल्यानंतर लाईट बंद होतो. म्हणजे एखादा बल्ब किंवा एखादी ट्यूब लागत नसेल तर आपण ट्यूब मध्ये जसा डिफेक्ट आहे की नाही बघतो, तसा आपण करंट आहे की नाही हे पण बघतो. तर यामध्ये मेंदूचा भाग जो आहे तिथून जर काही करंट येत नसेल, म्हणजे रेस्पिरेटरी सेंटर ज्याला म्हणतो, तिथे काही अडचण असेल तरी श्वासामध्ये अडथळा येऊ शकतो. पण या रुग्णामध्ये मेंदूचा आजार बरा होऊन सुद्धा श्वसनाचा त्रास होता. त्यामुळं त्या रुग्णाची जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांना घोरण्याचा विकार होता आणि घोरण्यामुळं मेंदूला ऑक्सिजन कमी पडत होता आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचं काम हे थोडं मंदावलेलं होतं.
4: अच्छा, याबद्दल अजूनही तुमच्याकडून ऐकायचंय, पण त्याआधी श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर अनिल सर, तुम्ही सांगताय श्वसन विकार आणि घोरणं याबद्दल.
5: हा जो रुग्ण मेंदूच्या तज्ञाकडे गेला होता त्यांचा प्रॉब्लेम हा श्वासनलिकेत होता. काय होतं की जेव्हा एखादी व्यक्ती स्थूल असेल किंवा मानेचा जो काही घेर आहे तो जास्त असेल, त्यामुळे चरबीस असते आणि नाकावाटे जो श्वास आपण आत घेतो तो आत जाताना अशा रुग्णाला झोपल्यानंतर आपल्या सायकलची इनर जशी असते ना, तशी ती श्वासनलिका बारीक होते, चपटी होते आणि मग रात्री घोरण्याचा आवाज सुरू होतो, म्हणजे जशी पिपाणी वाजते तशी. आणि मग हवेचा जो काही प्रेशर आहे, दाब आहे, तो पडत नाही आणि पुरेसा ऑक्सिजन आत जात नाही. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही, रात्री घोरायला होतं, अचानक एखादी व्यक्ती जागी होते आणि अस्वस्थ होते, इतरांना त्रास होतो ते बघताना, झोप पूर्ण होत नाही,

0: याचा परिणाम होतो की दिवसभर पेंगायला होतं, कामामध्ये अडथळा येतो. अशा रुग्णांनी तातडीनं स्लीप अॅपनिया स्टडी नावाची चाचणी करून घ्यावी. कारण या चाचणीद्वारे कळतं की घोरणं किती आहे, धोकादायक आहे का. कारण अशा रुग्णांचं घोरणं हळूहळू वाढत जाऊन ब्लड प्रेशर वाढतं, ब्लड प्रेशर वाढून त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, एवढंच नव्हे तर मेंदूचा स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो. म्हणून घोरणं हे प्रत्येक घोरणं वाईट नसतं, पण वाईट आहे की नाही बघायला स्लीप स्टडी करावी लागते. तज्ञांचा सल्ला घ्या आणि घोरण्यावर मात करा, जीवनशैली उत्तम होईल.
1: नक्कीच हे शब्द लक्षात ठेवूयात. आज या भागात वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73850-63934, 73850-63934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: श्रोते हो, ही होती अजित कडकडे यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची रचना. संगीत होतं नंदू होनप यांचं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर पण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर मुस्कान राजेखान जमादार तुमच्यासोबत दातांबद्दल बोलायला आली आहे. आपलं तोंड जे आहे ते आपल्या शरीराचं मुखद्वार आहे, त्यामुळे आपण काय खातो आणि कसं खातो ह्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. आपल्या आहारात चोथायुक्त म्हणजे फायबरयुक्त पदार्थ जास्तीत जास्त खावेत. आपल्या दातांवरती चिटकून राहणारे पदार्थ आपण कमीत कमी खावेत, ज्याला आम्ही स्टिकी कार्बोहायड्रेट्स म्हणतो. एखादा घास तोंडात घेतो ते आपण कसं चावतो ह्याच्यावरती आपली पचन क्रियाही ठरते, त्यामुळे ही आपले दात खूप आवश्यक आहेत. लहान मुलांच्या दातांची काळजी घेण्यासाठी फ्लोराईड ट्रीटमेंट ही ट्रीटमेंट करून घेणे आवश्यक आहे किंवा चांगली गोष्ट आहे. ह्याच्याने त्यांचे दात लवकर किडत नाहीत, कारण त्यांची काळजी घेणे ही थोडंसं कठीण असतं. मुलं ब्रश करत नाहीत, ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांची फ्लोराईड ट्रीटमेंट करून घ्या. एक गैरसमज सांगायचा झाला तर दात काढले की डोळ्यांना दिसायला कमी येतं असं लोकांना वाटतं, पण हे चुकीचं आहे. दाताचं आणि डोळ्यांचं काहीही डायरेक्ट कनेक्शन नाही आहे, त्यामुळे दात जर किडला असेल, जर त्याला इन्फेक्शन झालं असेल, पू होत असेल त्यामध्ये, तर ते काढून घ्यायलाच हवं. दाताबद्दल छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण गंभीरपणे घ्यायला हवेत. एखादं उदाहरणच घ्यायचं झालं तर

कोणत्या क्षुल्लक कारणामुळे कर्करोग होऊ शकतो? तर एक पेशंट होते, त्यांना थोडीशी जखम झाली होती, गाल चावला गेला होता आणि त्यांनी त्या जखमेवर मध्ये चुना ठेवला आणि त्या जखमेचं रूपांतर कर्करोगमध्ये झालं. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एका पेशंटला जिभेला दात लागत होता आणि त्यांनी त्याला इतकं सिरियसली घेतलं नाही, तर ते लागून लागून ती छोटीशी जखम सुद्धा कर्करोगमध्ये टर्न झाली.

सिरियसली घेतलं नाही, तर ते लागून लागून ती छोटीशी जखमसुद्धा कर्करोगमध्ये टर्न झाली. तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात की दात जिभेला लागणे, दात गालेला लागणे किंवा जखमेवरती चुना ठेवणे, पण ह्या गोष्टी खूप खतरनाक टर्न घेऊ शकतात. ह्याच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यायला हवी.

श्रोते हो, ही होती अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण डवणे यांची रचना, संगीत नंदू होनप यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर पण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील लोकसहभागाचा मोठा उत्सव असून राज्य शासनानं या उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं आहे. या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आणि गावागावातील जनसमुदायांपर्यंत शासनाचे धोरणात्मक निर्णय आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात लोकसंवाद 2026 हा विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहे. या लोकसंवादाच्या माध्यमातून संबंधित विभागांचे अधिकारी हे शासनाच्या विविध योजनांची माहिती त्या गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी जाऊन सांगणार आहेत. जिल्ह्यात 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या या लोकोपयोगी उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.

श्रोते हो, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं गणेशोत्सवातील कला परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे. जागर कलेचा समृद्ध परंपरेचा या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील सर्व स्पर्धकांसाठी खुली आहे. या स्पर्धेत जागतिक सर्वोत्तम रील ठरणाऱ्या स्पर्धकाला 1,00,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातील तसंच महाराष्ट्र बाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी 50,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचं स्वरूप 5 विविध कला विभागांमध्ये करण्यात आलेलं आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धेच्या अंतिम सूचना, नियम आणि प्रवेशासंबंधी सविस्तर माहितीसाठी फिल्म सिटी गणेशा रील .com या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात नागरिकांनी 500 हून अधिक गणपती मूर्तींचं कुंडामध्ये पर्यावरणपूरक विसर्जन केलं आहे. रंकाळा तलाव, पंचगंगा घाट, कोटीतीर्थ यासह शहरातील विविध भागात महापालिकेच्या वतीनं विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. या कुंडांमध्येच गणेशमूर्तींचं विसर्जन करून कोल्हापूरकरांनी भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला. सोमवारी ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि मंगळवारी सायंकाळी या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागल्यानं भाविकांची मनं भरून आली होती. चिरमुऱ्याची उधळण, शेवटची आरती, बाप्पाच्या चरणी प्रार्थना अर्पण करत भावपूर्ण निरोप दिला गेला. थेट नदी किंवा तलावात मूर्ती विसर्जन न करता विसर्जन कुंडांचा पर्याय कोल्हापूरकरांनी आपणहून स्वीकारला. निर्माल्यही स्वतंत्रपणे संकलित करण्यात आलं. घराघरात मंगलमय वातावरण निर्माण करणारा गणराय आता पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचं आश्वासन देत जणू भक्तांच्या मनातच विराजमान झाला. भक्ती, भावना आणि पर्यावरणाची जाणीव यांचा सुंदर संगम घडवत कोल्हापूरकरांनी 1.5 दिवसांच्या गणरायाला निरोप दिला.

श्रोतेहो, भक्तांच्या घरी अवघ्या 1.5 दिवसांचा पाहुणचार घेतलेल्या गणरायाला काल भक्तिभावानं निरोप देण्यात आला. गणपती

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहारतज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का. 2 लिटर तरी पाणी शक्यतो जाऊ दे, पण हे प्रमाण हवामान, शारीरिक हालचाल, वय, लिंग याप्रमाणे बदलतं.
3: नमस्कार श्रोते, हो मी डॉक्टर अमोल लाहोडी. आता प्रामुख्याने मी ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे, तर त्याबद्दल मी बोलेल.

0: आता मॅक्झिलोफेशियल सर्जन्स कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतात, तर आपण त्याला 6 भागामध्ये आपण त्याला सब डिवाइड करू शकतो मॅक्झिलोफेशियल सर्जरीला. पहिलं असं की ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजे काय, की एखादा व्यक्ती गाडीवरनं चालताना पडला, अपघात झाला, तर त्याच्या चेहऱ्याला जबड्याला दुखापत होते. बऱ्याच वेळेस जबड्याची जी हाड असतात ती फ्रॅक्चर होतात, ती तुटल्या जातात. तर अशा व्यक्तींचं इलाज आपण ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरीद्वारा आपण करू शकतो, आणि ते सुद्धा आपल्याकडे सध्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. दुसरं मायनर सर्जरीज. मायनर सर्जरीज म्हणजे काय, की बऱ्याच रुग्णांना दात किडला असेल किंवा दाताला किडला नसेल पण काहीतरी सवय आहे, अशा व्यक्तींना दातांच्या अवतीभोवती किंवा जबड्याला सूज येते. तर ती सूज म्हणजे काय, की आतमध्ये गाठ असते, आम्ही त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही त्याला सिस्ट असे म्हणतो. तर ती जी गाठ आहे ती गाठ सुद्धा आपण काढून घेऊ शकतो. ही इलाज आपल्याकडे सध्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त वेडी वाकडी असलेली अक्कल दाढ. आता अक्कल दाढच का वेडी वाकडी असते असा प्रश्न जनसामान्यामध्ये पडू शकतो. तुमच्या जबड्याची रचना, तुमच्या खानपानच्या व्यवस्थेमुळे जबड्याची संरचना बदलत आहे आणि त्यामुळे दातांची संख्या देखील कमी होत आहे. दुसरं त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं की एखादा जबडा एका पॅरेंटकडनं आणि एखादा जबडा दुसऱ्या पॅरेंटकडनं, त्यामुळे पण अक्कल दाढ ही वेडी वाकडी असू शकते. अशी वेडी वाकडी असलेली अक्कल दाढ तुम्ही योग्य वेळेमध्ये जर काढून घेतली तर तुमच्या आजूबाजूच्या दातांना इजा होत नाही किंवा हानी पोहोचत नाही. आणि असा एक संभ्रम आहे की अक्कल दाढ काढली तर डोळ्यावर काहीतरी परिणाम होतो, तर असं बिलकुल काही नाहीये. कारण पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर दातांचे उपचार हे फक्त दात काढणे आणि दात बसवणे, तेही काढाय घालायचे दात बसवणे एवढेच मर्यादित होते. पण सध्या काळामध्ये आपण दातांचे बरेचसे उपचार करतो, आणि पूर्वीच्या काळी दात काढायची जी प्रक्रिया असायची ती दात हलण्यामुळे दात काढायला लागायचे. ते साधारणतः 40, 45, 50 या वयोगटात दात काढायला लागायचे, आणि या वयामध्ये नैसर्गिकरित्याच तुमच्या डोळ्यांची दृष्टीही कमी आलेली असते, त्यामुळे दात काढले आणि डोळ्यांची दृष्टी कमी झाली हे जुन्या काळी होत होतं. तेव्हा असा समज पडला की दात काढल्यानंतर डोळ्यांची दृष्टी कमी होते, त्यामुळे हा निव्वळ गैरसमज आहे. दात काढल्याने डोळ्यांना कुठलीही इजा होत नाही, त्यामुळे दातांचा कुठलाही इलाज तुम्ही बिनधास्तपणे करून घेऊ शकता, तुम्हाला कुठलीही डोळ्यांना किंवा इतर अवयवांना इजा होत नाही.
1: श्रोते हो, प्लास्टिकचा वापर करणं, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, उघड्यावर लघुशंका करणं, धूम्रपान करणं, रस्त्यावर खर माती टाकणं, तसंच उघड्यावर कचरा टाकणं आता महागात पडणार आहे. जर सार्वजनिक ठिकाणचा गैरवापर केला गेला तर अशा नागरिकांविरोधात कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकानं 1 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत विविध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 222 व्यक्तींवर कारवाई करून 2,78,450 रुपयांचा दंड वसूल केला. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त परिषद कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. श्रोते हो, ग्रामीण भागातील शाळा आणि शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभरात 5 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत चला शाळेत जाऊया हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वरिष्ठ अधिकाऱ्याची शिक्षण पालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शाळांना भेटी देऊन समस्या जाणून घेतील. राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये भेट देऊन काम करावं. बैठका आणि आढाव्यांमधील नियोजनाचं प्रतिबिंब शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये दिसलं पाहिजे. यासाठी राज्यभर चला शाळेत जाऊया हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे.

प्रत्यर्पण हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यावर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. UPI द्वारे 2 व्यक्तींमध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या कोणत्याही रकमेच्या व्यवहारांवर कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील 2000 रुपयापर्यंतचे UPI व्यवहार तसंच लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजे MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही निःशुल्क असतील असा खुलासाही अर्थ मंत्रालयानं केला आहे. या निर्णयामुळे व्यक्ती ते व्यापारी म्हणजेच P2M व्यवहारांपैकी सुमारे 96% व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांवर 4% इतकं नाममात्र MDR आकारलं जाईल, तर 75,000 रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी MDRची मर्यादा प्रतिव्यवहार 300 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर UPI व्यवहारांसाठी व्यापारी वर्गाकडून ग्राहकांवर MDR शुल्काचा भार टाकला जाणार नाही याची काळजी घेण्याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याचंही अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान MDR संकलनाच्या 5% रकमेचं योगदान देऊन लहान व्यापाऱ्यांकडून UPIचा वापर वाढवण्यासाठी एक विशेष निधी उभारला जाईल असं सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीत पंतप्रधानांनी भारताला वाटणारे चिंतेचे विषय मांडले. या मुद्द्यांचा विचार करताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता या 3 तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ओमानच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं भारताला मान्य नसल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. या भागात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून होणारी मुक्त आणि सुरक्षित वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत होण्याची गरज भारतानं व्यक्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते काल तेलंगणचे माजी राज्यपाल डॉ तमिलीसाई सुंदरराजन लिखित अ सेंचुरी ऑफ सर्व्हिस द RSS इन 100 ऍक्ट ऑफ सेवा या पुस्तकाचं काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकभराच्या सेवा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचं दस्तऐवजीकरण असल्याचं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. कोविड काळातल्या संघ स्वयंसेवकांच्या मदतकार्याचं स्मरण यावेळी राधाकृष्णन यांनी केलं.

यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर काल 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली यांचा समावेश आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केलेला हा प्रकल्प ऐतिहासिक अध्याय ठरणार असल्याचं शहा यावेळी म्हणाले. या प्रकल्पाचा 90% आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असून राज्यांना केवळ 10% गुंतवणूक करावी लागणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. ऑगस्ट महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे देशाच्या वस्तू निर्यातीत 26.12% मोठी वाढ नोंदवली गेली. ही निर्यात 43.81 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्याचवेळी सोन्याच्या आयातीत घट झाल्यामुळे व्यापार तूट कमी होऊन ती 26.86 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही गेल्या 5 महिन्यातील नीचांकी तूट आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल मंत्रालयात माध्यमांशी बोलत होते. एकंदर 27,000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक असून या प्रकल्पातून 15,000 लोकांना प्रत्यक्ष आणि 75,000 लोकांना अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. जगभरात आज जागतिक ओझोन दिन साजरा केला जात आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करण्यात ओझोनचा थर अत्यंत महत्वाचा घटक आहे. याबद्दल जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. शीतपृथ्वीसाठी जागतिक कृती ही या दिवसाची यावर्षीची संकल्पना आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या दलांमधील परस्पर कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणे आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. उत्तराखंडच्या औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं या सरावाचा प्रारंभ झाला. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. नेपाळमधील पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,399 वर पोहोचली आहे. सुरक्षा दलांचं संयुक्त पथक शोध आणि बचाव कार्य करत असून सुमारे 5,170 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत एकंदर 13,742 लोकांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 26 ऑगस्ट रोजी नेपाळ तिबेट सीमेजवळ आलेल्या पुराचा उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरं आणि गावांना मोठा फटका बसला आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. संजू सॅमसननं 22 चेंडूत 57 धावांची धडाकेबाज खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. तत्पूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम जदरानं 33 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीनं 3 तर अर्षदीप सिंगनं 2 बळी घेतले. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज दिल्लीतील याच मैदानावर होणार आहे. हवामान विभागानं आज अंदमान आणि निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशातील इतर अनेक राज्यातही अशाच प्रकारचं हवामान राहणार आहे. बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा आणि राजस्थानमध्ये पुढील 2 दिवस वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2,000 रुपयापर्यंतच्या यूपी

0: या व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यांवर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: माणूस आज माणुसकीला विसरला, आपण माणूस आहोत हेच तो विसरला आणि तो माणुसकीला आचवला। परिणाम माणूस आज दैत्य झाला। कुठल्याही कारणासाठी तो सार्वजनिक साधन संपत्तीची नासधूस करतो। आपलं घर हे आपलं घर आहे, तसं राष्ट्र हे सुद्धा आपलंच घर आहे, हे तो आज ध्यानातच घेत नाही। जीवनविद्या सांगते की सुखाचा गड्डा तुझ्याकडेच आहे, तो तुला इतरत्र शोधायलाच नको, तो तुझ्याकडेच आहे हे तू पहिलं लक्षात घे। तो तुझ्याकडे आहे याची तुला प्रचिती घ्यायची, तर त्यासाठी जे काही मार्ग आहेत ते मार्ग आपण याआधी पाहण्याचा प्रयत्न केला। पहिला मार्ग आपण पाहिला, तो मार्ग म्हणजे समाधी मार्ग। लोक समाधी लावतात, त्यातून त्यांना सुख मिळतं, पण तो मार्ग कठीण आहे। कुणीही उठावं आणि समाधी लावावी असं ते नाही, संसारी माणसाला हे शक्य नाही। संसारी माणसानं त्या मार्गानं जाऊ नये। ज्ञानेश्वर माऊलीही सांगतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म। माऊली म्हणतात की त्या वाटेला तू जाऊ नको। दुसरा मार्ग म्हणजे बुद्धियोग, आम्ही त्याला दिव्य साधना म्हणतो। ती साधना सुद्धा

नाथ संप्रदायाचे साधन आहे. ही जी साधन आहे त्या साधनेला पहावे आप आपण असे असं समर्थ म्हणतात. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हा जो मार्ग आहे तो सुद्धा कठीण आहे. चांगले सद्गुरू मिळाल्याशिवाय त्या मार्गाने जाता येत नाही. तिसरा मार्ग म्हणजे विषय सुख. विषयातून आपण आपल्याच ठिकाणी असलेलं सुख अनुभवत असतो. आपण पैसा मिळवतो, सिनेमा नाटकं पाहतो. सिनेमा नाटकातून तुम्हाला जे सुख मिळतं ते खरं तर तुमच्याच ठिकाणी असतं. तुम्हाला ते कशाच्या तरी द्वारे मिळतं तेव्हा त्याला विषय सुख असं म्हटलं जातं. मी एक तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे मी काय सांगतो ते तुमच्या लक्षात येईल. एक कुत्रा होता. फिरता फिरता त्या कुत्र्याला हाडूक मिळालं. त्यानं ते हाडूक तोंडात धरून चावायला सुरुवात केली. ते हाड चावताना त्याच्या हिरड्यामधून रक्त येत होतं. त्याला वाटलं की त्या हाडातून रक्त येत आहे. रक्त येत होतं कुठून? तर ते त्या कुत्र्याच्या हिरड्यातून येत होतं. पण त्याला असं वाटत होतं की ते त्या हाडातून येत आहे. मी हे का सांगतो आहे की त्या कुत्र्याची गत आणि आपली गत यात काहीही फरक नाही. आपण जे विषय सुख घेतो ते खरं नाही, ते आपल्याला आपल्यातूनच मिळत असतं. पण आपल्याला असं वाटतं की ते विषयातून मिळतं. आज लोक या विषय सुखाच्या मागे आहेत. पण लक्षात घ्या की त्यासाठी आपल्याला पैसा हवा. विषय सुखाकरता पैसा लागतो म्हणून लोक पैशाच्या मागे, सत्तेच्या मागे लागतात. कारण पैसा मिळाला की विषय सुखाची सर्व साधनं मिळतात आणि म्हणून लोक पैशाच्या मागे अगदी पिसं होऊन धावतात, म्हणजे वेड्याप्रमाणे धावतात. आता चौथा मार्ग म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. हा मार्ग जगातील सर्व संतांनी सांगितला, पण यात पुन्हा भानगड आहे. कुठली भानगड आहे? सर्व संतांनी सांगितलं की बाबा रे, तू नामस्मरण कर, तुला सुख मिळेल, शांती मिळेल. संत हे ओरडून सांगतात, पण कोणी करतं का? कुणी करत नाही. रामदास स्वामींनी लोकांना ओरडून सांगितलं तरी लोक नामस्मरण करत नाहीत. तुकाराम महाराजही सांगतात, इतकंच कशाला, ज्ञानेश्वर महाराजही सांगतात. ते काय सांगतात पहा. ते म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, परी सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. ज्ञानेश्वर माऊली ही खरंच माऊली आहे, पण तुकाराम महाराज हे मात्र बाप आहेत. ते काय म्हणतात पहा. ते म्हणतात, नाम न घे ज्याची वाचा तो प्राणी द्विपाद. तुकाराम महाराज हे प्रकरणच वेगळं आहे. तेही आपल्याला अक्षरशः ओरडून सांगतात. म्हणतात, हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. एकदा अशी गंमत झाली की समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांसोबत फिरत फिरत इंद्रायणीच्या एका काठावर आले आणि तुकाराम महाराज आपल्या टाळकऱ्यांबरोबर पलीकडच्या काठावर आले. यांच्याबरोबर यांचे शिष्य आणि त्यांच्याबरोबर त्यांचे टाळकरी. दोघांची एकमेकांकडे दृष्टी गेली. आपली अशी एकमेकांकडे दृष्टी गेली की आपण काय म्हणतो, काय कसं काय, प्रकृती कशी काय, अशी आपण चौकशी करतो. गोव्यातले लोक कशी चौकशी करतात? म्हणतात, आज नुसतं कितें, म्हणजे काय, तर आज फिश काय, बाकी तुम्हाला काही विचारणार नाहीत. तिकडे युद्ध चाललेलं असलं तर ते एकमेकांना फिश काय असं विचारतील. संत एकमेकांना काय विचारतात पहा. तुकाराम महाराजांनी समर्थांना विचारलं, तुमचं कार्य कसं चाललंय? त्यांनी खुण्यानंच सांगितलं. हाताची मूठ वळवून तोंडाकडे नेत म्हणाले, बोंब. कार्याच्या नावानं बोंब आहे. आम्ही सांगतो पण लोक काही करत नाहीत. आता रामदास स्वामींना वाटलं की यांचं ठीक चाललं असेल, म्हणून मग त्यांनी तुकाराम महाराजांना विचारलं, तुमचं कसं काय? त्यांनी खुण्यानंच सांगितलं. म्हणाले, तुमचं तेच आमचं,
अशी परिस्थिती आहे.

0: म्हणून हा जो मार्ग आहे तो जरी सोपा असला तरी तो चांगला असला, सर्वांसाठी असला तरी तो दुर्लभ झालेला आहे. आता जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते तुला काय पाहिजे, तुला सुख पाहिजे ना. तुला सुख पाहिजे तर तुम्ही सोपी गोष्ट करा. जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही यथाशक्ती इतरांना सुख देण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. तुम्ही म्हणाल, वामनराव आमच्याजवळ सुख आहे असं जर आहे तर मग आम्ही सुखी का नाही. याआधीच मी सांगितलं की तू सुखाचा गड्डा आहेस, म्हणून तू आनंद समुद्र विश्व लहरी जाणून गोठी मुला, असं गोव्याचे संत कृष्ण भटजी बांदकर यांनी म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली ते सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. वास्तविक तू आणि देव एकच आहे. आपल्याला असं वाटतं की देव आणि आपण वेगवेगळे आहोत, म्हणून मग आपण देव मिळवण्यासाठी इकडे जातो तिकडे जातो, हे करतो ते करतो. वास्तविक हे काहीही करण्याची गरज नाही. तुला देव पाहिजे नाही, मग तो तुझ्याच जवळ आहे हे तू प्रथम ध्यानात घे. तुकाराम महाराज सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निजदेव नेणसी मुळी कोण. देवा नाही गाव, देवा नाही नाव, देवा नाही रंग रूप कोठे काही. तुका म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित पूजा करा त्याची. तो तुझ्याच जवळ आहे, त्याचं तू अखंडित सेवन कर. हे करायला सुरुवात केली की आनंद कधी कमी होतच नाही, कारण तो अखंड आहे, तो कधीच कमी होत नाही. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात पहा. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परिते अव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय नसेवी. का कमलकंद आणि दर्दुरी, नांदणुक एकेची घरी, परी परागु सेविजे भ्रमरी, येरा चिखल चिवरे. नातरी निर्देवाच्या परीवरी, लोह्या रुतल्या अति सहस्रावरी, परी तेथ बैसोनी उपवास करी, का दरिद्री जिये. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

श्रोतेहो, चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड

0: श्रोते हो सकाळचे 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला हसरत जयपुरी यांची गीतरचना संगीत शंकर जयकिशन यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे झुक गया आसमान या चित्रपटातलं.

श्रोतेहो, ही होती अजित कडकडे यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची भक्तिरचना. संगीत होतं नंदू होनप यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

श्रोते हो, हे होतं लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगलस्वरात हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट हरियाली और रास्ता. आपण ऐकत आहात गीतबहार, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया झुक गया आसमान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट जॉनी मेरा नाम.

0: श्रोते हो गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

श्रोतेहो, हे होतं मोहम्मद रफी यांनी गायलेलं अन इव्हिनिंग इन पॅरिस या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: श्रोतेहो, हे होतं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत होतं राजेश रोशन यांचं आणि चित्रपट जुली. आणि या गीताबरोबरच आजचा गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: श्रोते हो, गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
2: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजलेत.

श्रोतेहो, ही होती अरविंद पिळगावकर यांनी गायलेली राजा पढे यांची पदरचना. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि नाटक धाडीला राम तिने कावनी. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आप्पासाहेब टिपणीस यांनी गायलेली, श्रोतेहो माफ करा, पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेली आप्पासाहेब टिपणीस यांची पदरचना, नाटक आशा निराशा.

श्रोतेहो, ही होती प्रकाश घांगरेकर यांनी गायलेली अमृतसिद्धी या नाटकातली वसंत शांताराम देसाई यांची पदरचना. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एकच प्याला या नाटकातली पदरचना.

श्रोतेहो, नाट्य संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेली हे बंध रेशमाचे, या नाटकातली पदरचना.

श्रोतेहो, ही होती प्रसाद सावकार यांनी गायलेली यशवंत देव यांची पदरचना. नाटक घनश्याम नयनी आला. नाट्यसंगीताचा हा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातली भालचंद्र पेंढारकर, राम मराठे, प्रसाद सावकार यांनी गायलेली विद्याधर गोखले यांची पदरचना. संगीत वसंत देसाई यांचं.

0: श्रोतेहो, याबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
6: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
5: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
6: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
5: अटी लागू.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
3: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
2: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
2: फोन 940 440 8000.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोतेहो नमस्कार. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो. ओझोनचा थर हा सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणापासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करतो. ओझोन हा प्राणवायूच्या 3 अणूंपासून बनलेला आहे. प्राणवायूचं तो एक संयुग आहे. शास्त्रीयदृष्ट्या त्याचं रेणूसूत्र O3 असं आहे. हा थर पृथ्वीपासून 16 ते 23 किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गानं 2 महत्वाच्या उपाययोजना करून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यामध्ये चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचं रक्षण करतो, तर ओझोनचा थर हा जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. मात्र या ओझोन थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडलं असून दिवसेंदिवस ते आणखी मोठं होत आहे. भूपृष्ठापासून 10 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर म्हणजे ट्रोपोस्फियर असं म्हणतात. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळं वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरामध्ये घडतात. तपांबराच्या पुढच्या 50 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर म्हणजे स्ट्रॅटोस्फियर असं म्हणतात. वातावरणातल्या एकूण ओझोनच्या प्रमाणापैकी 10% तपांबरात तर 90% स्थितांबरात तो आढळतो. त्यातही भूपृष्ठापासून 15 ते 30 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ओझोनचं प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या 68 दशलक्ष रेणूंमाग 268 रेणू ओझोनचे असतात. ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायू असून पाण्यामध्ये किंचित प्रमाणात विरघळतो. कार्बन टेट्राक्लोराईड तसंच तत्सम अध्रुवीय द्रावक यात जास्त विरघळून एक निळद्रावण तयार करतो. -193° तापमानावर त्याचं रुपांतर एका जांभळ्या काळसर पदार्थामध्ये होतं. बहुतेक लोक 0.01 PPM इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायू ओळखू शकतात, कारण त्याला असलेला क्लोरीन सदृश तीव्र वास. त्याच्या 0.1 ते 1 PPM एवढ्या हवेतल्या तीव्रतेनं डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनसंस्थेची जळजळ इत्यादी विकार उद्भवू शकतात. कमी पातळीच्या असण्यानं सुद्धा त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. ओझोन हा वायू चुंबकीय क्षेत्राला विरोध करणार आहे. एकदा ते क्षेत्र तयार झाल्यावर तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो. ओझोनच्या या स्तरामुळे आपल्या सर्वांचं अतिनील किरणांपासून संरक्षण होतं. स्थितांबराला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या CFC वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर होऊ लागला. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढलाय. खऱ्या अर्थानं पर्यावरणामध्ये अतिनील किरणांपासून आपलं संरक्षण करणारा ओझोन वायू हा महत्वाचा आहे. म्हणूनच ओझोनचं संरक्षण करणं अत्यंत महत्वाचं.

0: है तो अच्छा है। जागतिक ओझोन संरक्षण दिन या निमित्तानं आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ओझोनची कहाणी हे रूपक। लेखन प्राध्यापक अभिजित कदम, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर।
1: ऐका ओझोन वायू तुझी कहाणी। आटपाट नावाचं एक विश्व आहे। या विश्वामध्ये पृथ्वी नावाचा ग्रह आहे। या पृथ्वीच्या अंगाखांद्यांवर खेळणारे सर्वजण दैनंदिन आयुष्य अगदी आनंदानं सुखानं जगत होते। सर्व कसं सुरळीत चालू होतं। मात्र अचानक काही वर्षांनी सर्व प्राणी, पक्षी, जंगलातील वृक्ष, शेतातली पिकं, जलचर, बर्फाळ प्रदेशातील प्राणी आणि एवढंच काय तर मानव हे सर्वजण सूर्यकिरणांमुळे अक्षरशः हैराण झाले आहेत। या सर्वांची लाहीलाही होत आहे। आता हे असं का बरं होत असावं, मलाही हाच प्रश्न पडलाय।
2: या सर्वांसाठी जबाबदार आहे हा मनुष्य आणि त्यानं प्रगतीच्या विकासाच्या गोंडस नावाखाली चालू ठेवलेली सर्व विनाशी वाटचाल।
3: मी यासाठी जबाबदार? तो कसा काय?
2: होय तूच। अरे या जीवसृष्टीचं सर्वांचं रक्षण करणारं सुरक्षा कवच, त्यालाच तू संपवायला सुरुवात केली आहेस।
4: सुरक्षा कवच म्हणजे काय?
5: आणि कोणतंही सुरक्षा कवच?
3: आणि जे आम्हा सर्वांचं रक्षण करतं, आता या जीवनसृष्टीचं रक्षण कसं करतं ते?
2: होय तुम्हा सर्वांचं रक्षण करणारं ओझोन थराचं सुरक्षा कवच, ओझोनची संरक्षक छत्रीच जणू।
5: ओझोन थरांचं सुरक्षा कवच,
3: ओझोनची संरक्षक छत्री, काय आहे नेमकं? आम्हाला तर काय माहित नाही याबद्दल, कळू तर तरी काय आम्हाला याबद्दल काय आहे ते?
2: अरे मी कशाला सांगायला हवं त्याच्याबद्दल, तो ओझोनचा थरच त्याची व्यथा तुमच्या पुढे मांडेल।
6: होय मीच माझी व्यथा कर्मकहाणी तुम्हा सर्वांच्या समोर मांडणार आहे। आज सगळी परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं सर्वांच्यावर हे संकट कोसळतंय।
3: अरे पण तू आहेस तरी कोण? तू नेमका असतोस कुठे?
6: मी ओझोनचा थर आहे। वातावरणामध्ये जे चार विभाग आहेत म्हणजे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर आणि आयनांबर, यापैकी स्थितांबर या थरामध्ये मी आहे। तिथं माझं अस्तित्व आहे। तुमच्या पृथ्वीपासून वर 16 ते 50 किलोमीटर या दरम्यान माझं वास्तव्य असतं।
3: आणि मग तुझा जन्म कसा झाला? तू कसा निर्माण झालास?
6: माझ्या जन्मासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते मित्रांनो, एक म्हणजे ऑक्सिजन आणि दुसरी म्हणजे सूर्यकिरण। सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांचा ऑक्सिजन रेणूवर आघात झाला की त्याचे पुन्हा दोन स्वतंत्र ऑक्सिजन अणूंच्या मध्ये रूपांतर होतं। असा स्वतंत्र ऑक्सिजन अणू ऑक्सिजन रेणूशी संयुक्त झाला की ओझोन म्हणजेच माझी निर्मिती होते, मी तयार होतो म्हणजेच माझा जन्म होतो। हा आणि हो डॉप्सन या परिमाणामध्ये माझं मोजमाप होतं बरं का?
7: तुझ्या निर्मितीची, जन्माची कहाणी ऐकल्यानंतर आम्हाला तुझ्याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची आहे। खूप उत्सुकता निर्माण झालीय। तू आणखी काही माहिती तुझ्याबद्दल आम्हाला सांग ना, जसं की तुझे गुणधर्म, काही वैशिष्ट्य।
6: माझ्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे? माझी माहिती जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक आहात हे ऐकून बरं वाटलं। ठीक आहे ऐका तर सर्वजण,

0: मी निळ्या रंगाचा झोंबणाऱ्या वासाचा आहे. जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत मी येऊ देत नाही.
1: ही अतिनील किरण म्हणजे काय? काय आहेत ती?
0: सांगतो. 10 नॅनोमीटर आणि 400 नॅनोमीटर तरंग लांबी असलेले अदृश्य किरण हे अतिनील या नावानं ओळखले जातात. 100 ते 400 नॅनोमीटर तरंग लांबीच्या अतिनील किरणांचे जीवशास्त्रीय परिणामांच्या दृष्टीनं UVA, UVB आणि UVC असे 3 विभाग करण्यात आलेले आहेत.
2: UVA, UVB आणि UVC हे काय आहे?
0: UVA किरणांची तरंग लांबी ही 320 ते 400 नॅनोमीटर अशी आहे आणि याच किरणामुळे त्वचेचा रंग काळा होतो. UVB या किरणांची तरंग लांबी 280 ते 320 नॅनोमीटर आहे. सूर्यदाह म्हणजे सनबर्न, त्वचावृद्धत्व, त्वचेचा कर्करोग या रोगांची प्रमुख कारण असलेले हे अतिनील किरण आहेत. आणि UVC या विभागातील किरणांची तरंग लांबी 100 ते 280 नॅनोमीटर्स असते आणि या किरणांच्या प्रभावानं सूक्ष्म जंतू मरू शकतात.
3: अरे बापरे, खूपच घातक आहेत हे अतिनील किरण.
0: हो, खूपच घातक आहेत. यापासून जीवसृष्टीचं तुम्हा सर्वांचं रक्षण करण्याचं काम मी करतो.
1: हा, आता आमच्या लक्षात येत आहे की या जीवसृष्टीचं तू सुरक्षा कवच आहेस.
4: होय, अगदी बरोबर. सुरुवातीला जी आकाशवाणी झालेली होती त्या आवाजानंही हेच सांगितलं होतं.
3: हो, हे सांगितलं होतं.
1: पण त्या आवाजानं हेही सांगितलं होतं की तू तुझी व्यथा आमच्या समोर मांडणार आहेस.
5: आणि तुझ्या व्यथेसाठी मी जबाबदार आहे असंही तो म्हणाला होता. ते कसं काय बरं?
0: होय, खरं आहे ते. मी माझी व्यथा तुम्हाला सांगणार आहे. माझी निर्मिती प्रक्रिया वातावरणामध्ये सतत चालू असते, परंतु अलीकडे माझ्या ऱ्हासाची प्रक्रिया सुद्धा वेगानं सुरू आहे.
4: ऱ्हास आणि तुझा, तो कसा काय?
0: माझा ऱ्हास करणाऱ्या घटकामध्ये सर्वात जास्त धोकादायक आहे तो म्हणजे क्लोरोफ्लुरोकार्बन, CFC. 1930s च्या दशकात शीतकरण म्हणजे रेफ्रिजरेशन करण्यासाठी अमोनियाऐवजी क्लोरोफ्लुरोकार्बन वापरायला सुरुवात झाली. CFC हा एकच पदार्थ नसून हायड्रोकार्बनमधील हायड्रोजनऐवजी निरनिराळ्या प्रमाणात फ्लोरिन आणि क्लोरिन वापरून बनवलेली ही वेगवेगळी संयुग आहेत.
5: परंतु हा क्लोरोफ्लुरोकार्बन तर आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी वापरतो. उदाहरणार्थ इन्सुलेशन आणि पॅकेजिंगमध्ये दृढ फोम, फर्निचर, बेडिंग, कार सीट्समध्ये लवचिक फोम, फ्रीज, रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स, विविध स्प्रे, परफ्युम्स, आग विझवण्यासाठी एक्स्ट्रिंग्विशर्स.
0: होय, तुम्ही हा CFC सगळीकडे वापरत आहात, पण या CFC मधून मुक्त होणारा क्लोरीन हा जो घटक आहे ना, तो माझा प्रमुख शत्रू आहे.
3: प्रमुख शत्रू?
0: हो, अगदी प्रमुख शत्रू. या क्लोरीनचा एक अणू बरं का माझे एक लक्ष रेणू नष्ट करतो. CFC बरोबरच HCFC, HFC, हॅलोन्स या सगळ्यांच्या मधील क्लोरीन हा माझ्या अस्तित्वाला धोका पोहोचवतोय. आणि माणसा, CFC चा वापर तू वेगवेगळ्या क्षेत्रात करतोयस, पण यामुळं मला काय त्रास होतोय याचा विचार कधी केलायस का? नाही ना? अवश्य कर. या CFC बरोबरच जेट विमानामधून बाहेर पडणारा धूर आणि त्याच्यामधला नायट्रोजन ऑक्साईड, तसंच ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साईड, कीटकनाशकामधील मिथाईल ब्रोमाइड हे घटक सुद्धा माझा ऱ्हास घडवत आहेत.
5: होय, आम्ही या सर्वांचा वापर करत आहोत आणि हे आम्ही सर्व मानवी विकासासाठी, कल्याणासाठी करत आहोत याचा टाहो फोडत आहोत. पण हे सर्व करून आम्ही आमच्या पायावरच दगड पाडून घेत आहोत. हो बाप रे.
0: आता माझ्या ऱ्हासाला सुरुवात झालीय. अंटार्क्टिका खंडावरील माझा स्तर फारच विरळ होत चाललाय. यालाच

0: अंटार्क्टिका ओझोन होल असं म्हणतात. 1978 ते 1987 या काळात ओझोन होलची व्याप्ती आणि खोली वाढत गेली मंडळी, आणि 1989 ते 1995 या काळात त्यानं सर्व अंटार्क्टिका खंड आणि सागरांचा काही भाग व्यापला. मला जे छिद्र पडलंय ते अंटार्क्टिका खंडापुरतंच मर्यादित असलं तरी त्याचे परिणाम दूर अंतरापर्यंत पसरतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे भूप्रदेश अंटार्क्टिका खंडापासून बऱ्यापैकी दूर आहेत, पण ऐन डिसेंबर महिन्यात या भूप्रदेशावरील ओझोनचं प्रमाण नेहमीपेक्षा 10% कमी होतं. अर्थात अंटार्क्टिका खंडावरील मला पडलेलं छिद्र हे दुर्लक्षित करून चालणार नाहीये, कारण अंटार्क्टिका खंडावरील माझा स्तर अधिक प्रमाणात विरळ होत चाललाय आणि त्याचा परिणाम म्हणून इतरत्र सुद्धा माझं प्रमाण कमी होतंय.
1: म्हणजे थोडक्यात तुझं वातावरणातलं कमी होणारं प्रमाण हे कुणालाच परवडणार नाही तर.
0: बरोबर आहे. स्थितांबरातील माझा स्तर विरळ झाला की सर्व प्रकारचे अतिनील किरण पृथ्वीवरील वेगवेगळ्या परिसंस्थांवर आघात करणार हे उघड आहे. त्यामुळे मानवी शरीरावर ज्याप्रमाणे अतिनील किरणांचा विपरीत परिणाम होतो त्याप्रमाणे सर्वच परिसंस्थांनाही अतिनील किरण हे घातक ठरतील बरं का?
1: म्हणजे आम्हाला आणि आमच्या कुटुंबातील सर्वांनाच धोका आहे म्हणायचं.
0: होय, तुम्हा वृक्षांपैकी वनस्पतींपैकी 2/3 वनस्पतींच्या जाती अतिनील किरणांना संवेदनशील आहे. अतिनील किरणामुळे तुमची पुरेशा प्रमाणात वाढ होत नाही, एक प्रकारे अशक्तपणा येतो, पानांचा आकार कमी होतो, त्यामुळे पुरेशा प्रमाणात तुम्ही ऊर्जा शोषून घेऊ शकत नाही आणि नीट पोषण न झाल्यामुळं तुम्ही मलूल होता. आणि तुमच्यामध्ये जे वैविध्य आहे, विविधता आहे, त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होतोय. एकूणच काय मंडळी, तर जैवविविधतेवर सुद्धा या सगळ्याचा परिणाम होतोय.
1: म्हणजे आम्ही
2: आणि आमचं काय होणार? आमच्यावर काय परिणाम होणार या सर्वांचे?
0: सांगतो. सागरातील तुम्ही वनस्पती प्लवक आणि प्राणी प्लवक अतिनील किरणांना खूप संवेदनशील आहात. गुंतागुंतीच्या सागरी अन्नजाळ्यात तुमचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. पेशींच्या काही स्तरात अतिनील किरणं शोषले जातात, त्यामुळे मोठ्या आकाराच्या जलचरांना अतिनील किरणांपासून संरक्षण मिळतं. पण बरं का, एकपेशीय जलचरांना अतिनील किरणांचे परिणाम भोगावे लागतायत. अतिनील किरणांच्या प्रमाणात थोडीही वाढ झाली तरी प्लवकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. एवढंच नाही तर एकंदरच तुमच्या सगळ्या कुटुंबालाच हे घातक ठरणार आहे.
2: म्हणजे जंगलाप्रमाणे आम्हीही?
3: अरे, तुझ्या हानीमुळे जंगलांवर, सागरीय जलचरांवर जर एवढा भयंकर परिणाम होणार असेल तर आम्ही सर्व प्राणी तर अजिबातच शिल्लक राहणार नाही असं दिसतंय.
0: होय रे बाबा, तुझी शंका दुर्दैवानं खरी आहे. सगळं पशुधन, पाळीव प्राणी, मेंढ्या, ससे आणि इतर वन्यजीव या सगळ्यांच्यावरती परिणाम होतोय. डोळ्यामध्ये मोतीबिंदू, अतिनील सूर्यकिरणांच्यामुळे अंधत्व, प्रजननातील अनियमितता यांच्यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. अंधत्वामुळे तुम्हाला अन्न, चारा यांचा शोध घेणं मुश्किल झालंय. त्यामुळे तुमची उपासमार होऊन तुमचं अस्तित्व धोक्यात येईल हे लक्षात घ्या.

0: अरे माणसा, मी नसल्यामुळं किंवा मी नाहीसा झाल्यामुळं तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, तुला काहीही फरक पडणार नाही असं एकंदरीत वाटतंय तुझ्याकडे पाहून.
1: मला सुद्धा तसंच वाटतंय. प्रत्येक वेळी हा मानव काहीही संकट आली तरी आपणा सर्वांना पुढे करतो. स्वतः मात्र स्वतःपुरता स्वार्थी विचार करून स्वतःचा बचाव करून घेतो, निश्चिंत राहून जीवन जगतो. होय ना मित्रांनो?
2: हो हो संजय काका, अगदी बरोबर. अरे

0: अनवा बोल ना काहीतरी, तू आता का गप्प आहेस, सांग ना। ओझोन थराच्या जंगल दादांच्या प्रश्नांची उत्तर दे, बोल बोल।
1: ओझोन थरा, तू जे आतापर्यंत सर्व सांगितलं आहेस त्यामधला शब्दन शब्द खरा आहे। तुझ्या नसण्यानं सर्वांवरती खूप फरक पडणार आहे, या आमच्या मानवजातीलाही याचे भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत याची कल्पना आम्हाला आली होती, परंतु आम्ही डोळ्यावर घट्ट पट्टी बांधून ठेवून या सर्व घडामोडींविषयी आंधळ्याचं सोंग घेतलं होतं। दुर्दैवानं हे सोंग आम्हाला आता खरोखरच आंधळ करणार आहे, कारण घातक अतिनील किरणांचे या माझ्या सर्व सजीव मित्रांवर जसे भयंकर परिणाम होणार आहेत तसेच आमच्या मानव प्रजातीवरही होणार आहेत, आणि हे तू स्वतःही जाणतोस। आम्हालाही तुझ्या नसण्यानं त्वचेचे कर्करोग, मोतीबिंदू, बुबुळांवरती परिणाम, अंधत्व हे परिणाम भोगावे लागतील। घरामधून बाहेर सूर्यप्रकाशात येणंही आम्हाला मुश्किल होऊन बसेल।
2: तुला हे सर्व माहीत असूनही तू शांत का आहेस? हे सर्व थांबवण्यासाठी, आपलं सर्वांचं सुरक्षा कवच सुस्थितीत ठेवण्यासाठी काहीच पावलं का बरं उचलत नाहीस?
3: हो हो हो हो,
4: का शांत आहेस तू? अरे सांग ना,
0: का शांत आहेस?
2: का संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होण्याची वाट पाहतोयस? बोल मानवा, बोल।
1: मित्रांनो, आम्ही मानव तुम्हा सर्वांचे अपराधी आहोत। खरोखरच या सर्व परिस्थितीला आम्ही जबाबदार आहोत। या सगळ्यासाठी तुम्हा सर्वांची मी माफी मागतो, आम्हाला क्षमा करा, खरंच। आणि हो जंगलदादा, तुम्ही म्हणलात तेही खरं आहे, आम्ही मानव फक्त आमचा विचार करून स्वतःचा संकटापासून बचाव करतो आणि तुम्हा सर्वांना संकटाच्या खाईमध्ये लोटतो, परंतु यावेळी या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना सर्व मानव समूहाच्या वतीनं आश्वासन देतो की आम्ही सर्वजण एक होऊन ओझोनच्या थराचं रक्षण करण्याचा वज्र निर्धार करू।
5: मानवा, आता माझं रक्षण करून पर्यायानं या सगळ्या सजीव सृष्टीचं रक्षण करणं हे सर्वस्वी तुझ्यावरच अवलंबून आहे। मित्रांनो, मला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे, माझी व्यथा मी तुमच्या समोर मांडलेली आहे। भविष्यामध्ये निर्माण होणारी संकट, त्याबद्दलचा धोक्याचा इशारा तुम्हाला दिलेला आहे। आता तुम्हीच विचार करा काय तो। निघतो मी आता।
1: मित्रांनो मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की ओझोनच्या थराचं रक्षण करण्याचा निर्धार आम्ही सर्व मानव समूह करू।
2: हो हो, ते आमच्या चांगलंच लक्षात आहे, कारण त्यावरच तर सर्वांचं अस्तित्व अवलंबून होतं।
1: तर मग सर्वांनी ध्यान देऊन ऐका, आम्ही सर्व मानव समूहांनी एकत्र येऊन ओझोन थरानं त्याची जी व्यथा मांडली होती त्यावर विचार विनिमय केला। ओझोन थराचं संरक्षण करण्यासाठी पर्यायानं सर्व सजीव सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी काही पावलं उचलली, काही तातडीच्या उपाययोजना केल्या। आता या सर्वांसाठी आम्ही एक आंतरराष्ट्रीय करारही केलाय।
2: आंतरराष्ट्रीय करार, तो आणि काय? आणि त्याद्वारे ओझोनच्या थराचं संरक्षण कसं बरं होणार?
6: आम्हालाही त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे। आम्हालाही कळू दे की तुम्ही मानवांनी नेमक्या कोणत्या तातडीच्या उपाययोजना केल्यात।
1: हो हो, सांगतो। आम्ही सर्वजण कॅनडा देशातल्या मॉन्ट्रियल या ठिकाणी एकत्र आलो। पृथ्वीवरील जीवसृष्टीचं पर्यायानं आपण सर्वांचं संरक्षण करणारा वातावरणातील ओझोन वायूचा स्तर सुरक्षित राहावा या उद्देशानं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा आंतरराष्ट्रीय करार केला। या करारामध्ये ओझोनच्या थराला हानी पोहोचवणारे जे घटक किंवा पदार्थ आहेत त्यांचं उत्पादन टप्प्याटप्प्यानं कमी करून सरतेशेवटी असे घटक किंवा पदार्थ निर्माण करू नयेत असं ठरवण्यात आलं। 16 सप्टेंबर 1987 या दिवशी या कराराचा मसुदा सर्वांच्या मान्यतेसाठी तयार करण्यात आला आणि 1 जानेवारी 1989 या दिवशी कराराच्या अंमलबजावणीला प्रारंभ

0: विलंब झाला. या करारामध्ये 1990 साली लंडन इथं, 1992 साली कोपनहेगन इथं, 1995 साली व्हिएन्ना शहरी आणि 1999 साली बीजिंग इथं सुधारणा करण्यात आल्या. हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन्स या पदार्थांच्या प्रत्येक गटातल्या रसायनांचं उत्पादन कशा प्रकारे कमी करत आणावं आणि सरतेशेवटी त्यांचं उत्पादन पूर्णपणे केव्हा बंद करावं याचं एक वेळापत्रक निश्चित करण्यात आलं. कराराची अंमलबजावणी न करणाऱ्या देशांना कडक दंड करण्याची व्यवस्थाही करण्यात आली.
1: पण सगळ्यांना हे मान्य आहे का? कोणाला काही अडचणी?
0: हो, सर्वांना करारामधील बाबी मान्य आहेत. हा, ओझोन विरळ करणाऱ्या रसायनांचं उत्पादन कमी करण्यात विकसनशील देशांना काही अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेऊन अशा देशांना त्या उत्पादनांसाठी कालमर्यादा वाढवून देण्यात आली. उदाहरणार्थ चीन आणि भारत या देशात वातानुकूल साधन

0: कमी करण्यात विकसनशील देशांना काही अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेऊन अशा देशांना त्या उत्पादनांसाठी कालमर्यादा वाढवून देण्यात आली. उदाहरणार्थ चीन आणि भारत या देशात वातानुकूल साधनांची मागणी वाढत चालली आहे. अशा साधनांमध्ये ओझोन विरळ करणाऱ्या रसायनांचा उपयोग केला जातो. क्लोरोफ्लुरोकार्बनच्या संयुगांचा प्रामुख्यानं त्यामध्ये समावेश होतो. विकसनशील देशांना हीच संयुग वापरणं किफायतशीर आहे. आता या देशांनी ओझोन स्तराचा नाश न करणारी पर्यायी रासायनिक संयुग वापरावीत यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याची ही व्यवस्था या मॉन्ट्रियल करारामध्ये आहे.
1: अरे मानवा, पण तू हे करार वगैरे जे काही सांगत आहेस त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा?
0: अरे मित्रांनो, पूर्वी जसं आपण सूर्यग्रहणामुळं किती हैराण होत होतो हे आठवतंय ना? त्याच्यामुळं आपल्या सर्वांची किती लाही लाही होत होती. ते आता सर्व कमी झालं आहे की नाही, वाटतंय की नाही तुम्हाला सर्वांना? आता प्रमाण कमी असेल पण सुरुवात तर झाली आहे ना त्याची.
2: थोडा बदल जाणवतोय, आता जरा बरं वाटू लागलंय.
0: आणि हो, आम्ही या ज्या सर्व उपाययोजना केलेले करार तुम्हाला खोटे वाटत असतील, आम्ही ओझोन थरांचं संरक्षण करण्यासाठी काहीच केलं नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष ओझोन थरालाच का याबद्दल विचारत नाही बरं?
3: होय होय मंडळी, मानवानं जे काही सांगितलं ते खरंय. माणसानं मॉन्ट्रियल करार यशस्वीपणे राबवला, त्यामुळं वातावरणातील CFC संयुगांच्या प्रमाणात बरीच घट झाली आहे. तसंच क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्सचं प्रमाण सुद्धा कमी झालंय. आणि बरं का, अंटार्क्टिकावर मला जे छिद्र पडलं होतं तेही आत्ता भरून येतंय. माझं तिथलं प्रमाण जे विरळ झालं होतं ते सुद्धा आता वाढायला लागले बरं का.
2: अरे वा, खूपच छान. म्हणजे आता आम्हालाही काही धोका नाही. मानवा, खरोखरच तू जो निर्धार केलास तो खरा करून दाखवलास आणि ओझोन थराचं रक्षण करून सर्व सजीव सृष्टीचं रक्षण केलं आहेस.
3: हे सगळं ठीक आहे पण मानवा, माझ्या रक्षणाचा तू जो वसा घेतलायस तो तुझ्या भावी पिढीकडे सुद्धा सुपूर्द कर बरं का, जेणेकरून जे संकट निर्माण झालं होतं त्याची पुनरावृत्ती होणार नाही.
0: हो नक्की नक्की, इथून पुढे तुझ्याबद्दल सर्वांना सर्व माहिती व्हावी, तुझं रक्षण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावं यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन संरक्षण दिवस म्हणून साजरा करणार आहोत.
3: बरं का मंडळी, तुम्हा सगळ्यांना मला एकच सांगावं असं वाटतंय, उतू नका मातू नका आणि माझ्या संरक्षणाचा घेतला वसा टाकू नका.
0: उतणार नाही, मातणार नाही, ओझोन थराच्या संरक्षणाचा घेतला वसा टाकणार नाही.
4: अरे वा,
1: मग आता म्हणायला हरकत नाही की ओझोन थराची पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण.
5: ओझोनची कहाणी हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. यामध्ये सहभागी होते प्रवीण चिपळूणकर, विनायक मोरे, अंजर मुजावर, आदित्य मैंदर्गीकर, वृषाली शिंदे आणि निर्मला भांदिगरे. लेखन प्राध्यापक अभिजित कदम यांचं होतं. निर्मिती सहाय्य वृषाली शिंदे आणि सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. जागतिक ओझोन संरक्षण दिन या निमित्तानं आमच्या संग्रही असलेला हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. पुन्हा भेटूया आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
6: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात. आकाशवाणी

श्रोते हो, हे होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत होतं जतीन ललित यांचं आणि चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत जतीन ललित यांचं.

श्रोते हो, हे होतं हसीना मान जाएगी या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांची रचना, संगीत विजू शाह यांचं. गुप्त या चित्रपटातलं गीत गायलं आहे उदित नारायण आणि सुनीता राव यांनी.

श्रोते हो, हे होतं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं डुप्लिकेट या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत अनु मलिक यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महबूब यांची रचना, संगीत AR रहमान यांचं. श्रीनिवास आणि स्वर्णलता यांनी गायलेलं गीत आहे दिल ही दिल में. या चित्रपटातलं

श्रोते हो, हे होतं कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं मेहबूब यांचं गीत. संगीत इस्माईल दरबार यांचं. गातार हे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हॅलो ब्रदर या चित्रपटातलं गीत.

हॅलो ब्रदर या चित्रपटातलं गीत. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनु मलिक आणि हेमा सरदेसाई यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत अनु मलिक यांचं आणि चित्रपट जानम समझा करो.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष संवाद रंगात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, वंदना विटणकर यांनी खूप सुंदर लिहून ठेवलंय, अंधाराची खंत तू कशाला करीसी रे गा प्रकाश गीत. आणि असं अंधार असणाऱ्या आयुष्यांना आपल्या आपल्या दीपाच्या प्रकाशात वाट दाखवणारे दोन दीप आज आपल्यासोबत आहेत, यजुर्वेंद्र महाजन सर आणि मानसी महाजन. अंधाराला चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा एक भक्कम दीपस्तंभ आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. श्रोते हो, शारीरिक व्यंग किंवा गरिबी ही माणसाच्या नशिबाचा भाग असू शकतो, पण ती त्या व्यक्तीची मर्यादा ठरू शकत नाही. हे ज्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं, असे दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक शिक्षण तज्ज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हजारो अनाथ दिव्यांग आणि वंचित मुलांची माऊली बनलेल्या आदरणीय मानसी महाजन आज आपल्यासोबत आहेत. यजुर्वेंद्र सर आणि मानसी, स्वागत.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: नमस्कार.
0: जळगावच्या मातीतून सुरू झालेला सेवायज्ञ पुणे, दिल्ली आणि अगदी देशविदेशात पोहोचलाय. भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अशा अनेक सन्मानांनी तुमच्या संस्थेचा तुमचा गौरव झालाय. दोघांनाही सुरुवातीचा प्रश्न आहे. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या उपक्रमाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि ही प्रेरणा कुठून मिळाली? यजुर्वेंद्र सर, तुम्ही सुरुवात करा.
1: जरूर जरूर. सगळ्यांना नमस्कार. खूप आनंद वाटतोय मला सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना. माझं मूळ गाव एरंडोल जळगाव जिल्ह्यातलं आणि मध्यमवर्गीय कुटुंब. तिथे माझं पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये माझी विवेकानंदांबरोबर ओळख झाली. खरं तर एका व्याख्यानातून विवेकानंद केंद्र आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी याचं आयोजन केलेलं होतं. मी कधीच कोणत्याच व्याख्यानाला जायचो नाही, पण त्या व्याख्यानाला गेलो माझ्या मित्रामुळे आणि आमचे एक सर होते जी आर महाजन सर यांच्यामुळे, आणि भारावून गेलो विवेकानंदांच्या तीन विचारांनी. त्या दिवसापासून वेगळा यजुर्वेंद्र समोर यायला लागला. त्याच्यातला पहिला विचार होता कोहम, याची जाणीवच पहिल्यांदा झाली की असं काही असतं, म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असतो. आणि त्यातही सोहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच तो आहे, मी सर्व शक्तिमान आहे, मी जर माणूस असेल तर मी पाहिजे ते करू शकतो, जे मी विचार करतो तेच घडतं, ही सगळी जाणीव पहिल्यांदा झाली की मी किती शक्तिमान आहे. आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आणि दुसरा विचार मला मिळाला तो होता, तुम्ही जर माणूस असाल तर काहीतरी विशेष आणि निस्वार्थ करा, नाहीतर तुमच्यात आणि इतर प्राण्यांमध्ये कुठलाच फरक राहणार नाही. त्यासोबतचा विचार होता, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात, अगदी ते गेल्यानंतरही. या विचारांनी काय झालं, मला असं वाटलं की अरे हे तर खरं आहे आणि हे पटण्यासारखं आहे ना, याच्यात फार
3: अल्टिमेट ट्रूथ आहे,
1: अल्टिमेट ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि मी तसा विचार करायला सुरुवात केली, तसं वाचलं काही थोडं, तशा व्यक्तींबरोबर राहायला लागलो आणि माझं जीवन बदलायला लागलं. त्याग आणि सेवा हे भारताचे सर्वोच्च आदर्श आहेत, अशा सगळ्या गोष्टी बघायला लागलो, ऐकायला लागलो. माझ्या वडिलांनी मला ग्रॅज्युएशन नंतर पुण्याला पाठवलं शिकायला. पुणे विद्यापीठात मी PhD करायला लागलो आणि ज्ञानप्रबोधिनीत मी आधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा शिकायला गेलो आणि 6 महिन्यांनी शिकवायला लागलो, कारण मला खूप आवड, कारण या सगळ्या विचारांनंतर मी सामाजिक कामात आलो, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आलो. आणि मला त्या जाणीवेतून पुन्हा ही जाणीव झाली की सर्वात महत्वाचं, कारण म्हटलं होतं की तुम्ही इतरांसाठी काहीतरी केलं तर काय केलं पाहिजे, तर मला जाणवलं की शिक्षण हे फार महत्वाचं आहे, ते तुमचं पूर्ण आयुष्य बदलतं, घेणारे हात देणारे हात होतात. आणि मग अशा शिक्षणाला मी पुण्यात गेलो, पण माझ्याबरोबर माझे काही गरीब मित्र मैत्रिणी नाही येऊ शकले.

नमस्कार श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रमात विद्या गौरीचा मनःपूर्वक नमस्कार आणि सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक शिक्षण तज्ज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या

0: मला त्याचं फार वाईट वाटायचं. जसं तुम्ही म्हटलात आपण कुठे जन्माला यावं हे ठरवता नाहीये, पण जन्माला आल्यानंतर जर आपण एक चांगला सुसंस्कृत समाज असेल तर किमान संधी प्रत्येकाला मिळावी आणि त्यातून मग ठरेल. मला तसं वाटायचं की हे गुणवत्तेचं शिक्षण हे खेड्यापाड्यात मिळालं पाहिजे. आणि मग 2005 साली मी ज्ञानप्रबोधिनीतलं काम, माझं PhD हे सगळ्या संधी सोडल्या आणि मी वयाच्या 25 असं ठरवलं की यानंतर संपूर्ण आयुष्य समर्पित करायचं एकाच गोष्टीसाठी, ज्यांना सर्वात जास्त गुणवत्तेच्या शिक्षणाची आवश्यकता आहे मी त्यांच्यासाठीच काम करेन. आणि म्हणून ग्रामीण आदिवासी भाग मला माहिती होता, जळगाव, धुळे, नंदुरबार, तिथल्या समस्या माहिती होत्या, म्हणून परत गेलो आणि तिथे 2005 अनौपचारिकरित्या दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली ग्रामीण आदिवासी मुलांसाठी. आणि हेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, करिअर काउन्सिलिंग आणि उच्च शिक्षणाच्या संधी याबद्दलचं विनामूल्य मार्गदर्शन. माझे वडील 2001 गेलेत अचानक आणि त्यामुळे कुठला सपोर्ट नव्हता तसा. मग माझी व्याख्यानं मात्र व्हायला लागली होती वयाच्या 22 पासून.
1: एकला चलो रे सुरू झाला.
0: त्या व्याख्यानातून येणाऱ्या मानधनातून ही संस्था सुरू केली. सगळी लोक वेड्यात काढायची की अरे बाबा हे असं पुस्तकात असतं असं नसतं, पुण्यात राहा, व्यवस्थित आपलं करिअर कर, लग्न कर, आणि त्यानंतर जसं जमलं तसं, हां जसं जमलं तसं मग तू समाजसेवा कर. पण मला ना मनापासूनच वाटायचं की नाही, मला हेच काम केलं ना तर मला खूप छान वाटेल.
1: आणि आनंद आणि वेगळा काय असतो, कोर हॅपीनेस जो असतो तो आत असतो, तो थोडीच बाहेर मिळतो किंवा पैशाने विकत मिळत नाही. खूप छान. सर मानसी मॅडम तुम्ही काय सांगाल?
2: पहिल्यांदा यांनी मला सांगितलं होतं की मी समाजकार्याची मला आवड आहे किंवा मी करणार आहे, म्हणजे हे लग्न ठरायच्या वेळेला जो आपण भेटतो त्यावेळेला सांगितलं होतं. तोपर्यंत मी अशीच होती ठीक आहे असतं किंवा एखाद्या वेळेला ते म्हटलं तर मी खूप बाहेर असेल वगैरे असं, तर ते आपण म्हणतो की ओव्हर टाईम असतो किंवा एक जॉब जो प्रोफाईल असतो की फर्स्ट शिफ्ट असते, सेकंड शिफ्ट असते किंवा OT असतो, मी त्याच दुनियेत होती. पण आमचं रजिस्टर लग्न झालं आणि त्याच्या रात्री सरांनी 10 मुलं दत्तक घेतली, तर त्या दिवशी समजलं बापरे हे तर
1: आपण
2: वेगळंच प्रकरण काहीतरी
1: विचार केला होता,
2: तो नाही येत असं त्याच्यावर वेगळं काय. आणि समाजकार्यासाठी एक जी आपली एक व्याख्या असते तीच माझी एक साधारण व्याख्या होती, पण हळूहळू समजत गेलं की अरे याची व्याप्ती खूप मोठी आहे, यांचे विचार, यांचं पॅशन म्हणा, यांचं स्वतःचं पॅशन हे खूप वेगळं आहे. आपण वेगळ्याच माणसाची लग्न केलेलं आहे. एक साधारण नवरा जो असतो तो येतो, कमवतो, घरी असतो, अशातला नाही हे. पण मग अर्थातच सुरुवातीला खूप अवघड गेलं हे, पण नंतर ना हळूहळू समजत गेली कामाचं स्वरूप, त्यांचं कुठे कल आहे काय, मग अशा लोकांना भेटत गेली,
1: काम आवडत गेलं.
2: हा काम आवडत
1: गेलं. मला खूप काय जाणवलं माहितीये का, लोक रिॲक्ट होतात, तुम्ही रिॲक्ट नाही झालात, तुम्ही रिस्पॉन्ड केलं या सगळ्या अनपेक्षित गोष्टींना.
2: बरोबर,
1: खूप छान. आणि अशी कोणाची सोबत असताना जेव्हा काम सुरू असतं तेव्हा त्या कामाला अजून एक ग्रेस येते, ही अगदी खरी गोष्ट आहे. यजुर्वेंद्र सर, तुमची माहिती वाचत असताना वाचलं की राहतं घर तुम्ही विकून टाकलं, कामावर पराकोटीचं प्रेम असल्याशिवाय हे होत नाही. कसे होते ते दिवस, स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी उभं राहणं, हा तसा आत्मशोधाचा प्रवास आहे की जो तुम्ही आधी म्हटलात विवेकानंदांच्या विचारांनी सुरू झाला. कसं होतं?
0: खरं तर काम सुरू केल्यानंतर माहिती नव्हतं की किती समस्या पुढे आहेत आणि काय प्रकारचं काम करायला लागणार आहे. पण जसं जसं सुरू केलं तसं जाणवलं की फक्त विनामूल्य शिक्षण देऊन नाही चालणार या मुलामुलींना, यांना राहणं, खाणं इतरही समस्या आहे. म्हणजे इतकी पराकोटीची गरिबी आहे. एक मुलगी मला भेटली होती, ती म्हटली होती की तिला डिस्टिंक्शन आहे मॅथमॅटिक्समध्ये आणि ती शेतात काम करते, कारण तिचे वडील वारले, कारण तिची आई आजारी आहे, कारण तिची घरात म्हातारी आजी आहे आणि भाऊ 10वीला आहे. ती जोपर्यंत शेतात दिवसभर काम करत नाही तोपर्यंत तिच्या घरात संध्याकाळी चूल पेटत नाही. हैराणी भाषेत ती मुलगी मला म्हटली होती, जदलोंग मी दिनभर काम करत नाही वावरमा, तदलोंग मन घर संध्याकाळीले खावाले भेटणार नाही, तर तुमनाकडे येवाले पैसा कुठून लावू आणि तिथं ठेवू तर मला खावाले कोण दी, असं आईराणीत तिने मला विचारलं होतं. मला जाणीव झाली की आपण वरवर विचार करतो फार, आपल्याला पूर्ण परिस्थिती माहिती पाहिजे. म्हणून मग निवासी करायचं ठरवलं. आता निवासी करायचं ठरवल्यावरही सुरुवातीचे 4 ना कुणीच डोनेशन देत नाही. ग्रामीण भागात तर अजूनच अडचण असते. काय झालंय, आपल्याकडे बोललं फार जातं किंवा आपल्याकडे संकल्पना फार छान आहे, भारतीय संस्कृती, पण ती कृतीत कमी दिसते. आपल्याकडे

0: त्याला खूप खूप वेळ लागतो. आणि मग मला मात्र माझा स्वभाव अस्वस्थ आहे, म्हणजे मला जर एखादी समस्या दिसते माझ्या समोर आहे आणि ती कोणीतरी मदत करत नाही म्हणून ते होणार नाही, हे मला मंजूरच नाही आहे. तर आधी आपण काय सर्वोत्तम करू शकतो त्याच्यावर माझा विश्वास आहे आधीपासून. आणि म्हणून मी तेव्हा असं ठरवलं की ठीक आहे, हे नाही तर हरकत नाही. म्हणून मग मानसीला आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला खरं तर आभार मानावे लागतील की त्यांनी रजिस्टर लग्नाचं मान्य केलं. आमच्याकडे तसं नसतं, हजारो लोक लग्नात येतात. रजिस्टर लग्न करून जे पैसे वाचले त्यातून त्या दिवशी संध्याकाळी 10 मुलांचं आम्ही केलं. आणि मग नंतर जी संख्या वाढली, पूर्ण महाराष्ट्रातून आली मुलं, काहींना आई नाही, काहींना वडील नाही, काहींचे वडील व्यसनी आहे आणि मुलं मेरिटची, मग अशा मुलांना परत पाठवणं जीवावर यायचं. म्हणून माझ्या वडिलोपार्जित घर शेती विकून आम्ही भाड्याच्याच घरात राहायचं ठरवलं. मला त्या अस्वस्थता होती की आपण यांच्यासाठी या मुलांसाठी काहीतरी करूच शकलो पाहिजे, कोणी नाही करत आहे तर आपण केलं पाहिजे. मग काय करायचं? तर मग वडिलोपार्जित शेती आणि घर विकलं, भाड्याच्या घरात राहणं पसंत केलं. खरं तर त्या बाबतीतही माझी आई, मानसी, मुलं, परिवार सगळ्यांचा साथ मिळाली मला आणि त्यातून मग 200 मुलांना घेऊ शकलो. मुळात मुद्दा असा आहे की फार असं वाटतं की किती मोठा त्याग केला आहे, पण मी असा विचार करायचो तेव्हाही आणि आत्ताही की आपलं स्वतःचं घरात राहणं आणि त्याच प्रकारच्या भाड्याच्या घरात राहणं, फार हालाखीत वगैरे नाही, त्याच प्रकारच्या, त्याच्याने थोडी अडचण होते नक्कीच. सामान इकडून तिकडे न्या, तिकडे न्या, काही व्यवस्था थोड्या कमी जास्त, याची तुलना जर या मुलांच्या आयुष्यातल्या अडचणींशी केली तर हे काहीच नाही
1: आहे. तुमचा हा मोठेपणा आहे, पण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून राहतं घर विकणं हे काय मानसिकता असू शकते हे मी नक्कीच समजू शकते. सर, विचारांनी भारून जाणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो की जी तुम्ही कृती आत्ता केली. तर ध्येयाला प्रत्यक्षात आणण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेबद्दल ऐकायला आवडेल.
0: मुळात काय असतं की आपण कशासाठी जगतोय हा प्रश्न पण आपल्या संस्कृतीत विचारला जातो. पर्पज ऑफ लाईफ म्हणजे आपल्या मानवी जीवनाचा उद्देश काय. साधं आहे, आपण जन्माला आलो, माणूस म्हणून जन्माला आलो, तर काय उद्देश असावा बरं, किंवा काय करावं आपण आयुष्यात की हे येऊन आपल्याला कृतार्थता जाणवेल. नाहीतर कुठलाही प्राणी होऊ शकतो. राहणं, खाणं, शिक्षण, नोकरी ते काही चुकीचं नाहीये, पण हे एवढंच करून जर आपण मेलो तर वर किंवा स्वतःला पण विचारलं जाईल की अरे मग केलं काय. आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी भरत मेला. एवढंच करायचं असेल तर काही उपयोग नाही. मग काय पर्पज आहे जीवनाचा? तर मला खरंच एवढं नाही समजायचं तेव्हा. हे काम करता करता मी डेव्हलप होत गेलोय खरं तर. पण मला पहिली गोष्ट तेव्हा हे ठरवली होती मी की माझं ध्येय हेच आहे की मला याच्याने छान वाटतं. म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यामध्ये जर त्याची प्रगती झाली, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं, त्याच्या समस्या सुटल्या, तर मला खूप छान वाटतं. एकदम सोपं आहे, याच्यात काही वेगळं नाही आहे. मला कोणालाही आनंद झाला आणि कोणाचीही समस्या सुटली ना, मला खूप छान वाटतं. आणि त्या छान वाटण्याशिवाय अजून काहीच आयुष्यात नसतं असं मला वाटतं. म्हणून हे काम सुरू केलं, ध्येय ठरवलं. आता प्रत्यक्ष कृतीत खूप अडचणी येतात, पण तुम्ही भारावून केव्हा जातात किंवा तुम्ही त्या अडचणींवर मात केव्हा करतात असं मला वाटतं अनुभवातून, जेव्हा तुम्ही जे करतायत त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष रूप दिसायला लागतं, त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे एखादा गरीब मुलगा मुलगी जे पराकोटीच्या त्रासात होते आणि ते येऊन पुढे म्हणतात आता आम्ही डेप्युटी कलेक्टर झालोय, आणि ते त्यांचे आई वडील असतील, जे कोणी घरातले असतील ते येतात, त्यावेळेस असं वाटतं की अरे याच्याहून अधिक काय असतं. तर ही जी टेस्ट आहे ना, किंवा ही जी आपल्याला एक गोडी लागते ना, ती गोडी मग नंतर तुम्हाला ती खेचत राहते. कारण ती एक वेगळी नशा आहे, तो एक वेगळा आनंद आहे आणि तो इतका सर्वोच्च दर्जाचा आहे असं मला वाटतं की त्याच्या समोर बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्या आहेत.
1: ऍब्सोल्यूट हॅपीनेस असं आपण त्याला नक्की म्हणू शकतो. मला आता मानसी वाढवणं प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीच्या काळात यांचं हे सगळं आता सांगितलं, काम असं केलं, घर विकून टाकलं, मुलांना दत्तक घेतलं, त्यांच्या पुढच्या व्यवस्था, त्याच्यासाठी असलेलं काम, पण तुम्ही या सगळ्याकडे कसं बघत होतात तेव्हा? कारण नुकतं लग्न झालं होतं आणि बॉम्बगोळे पडले होते सगळे. तर तुमची इन्व्हॉल्वमेंट मनोबल दीपस्तंभमध्ये कशी झाली?
2: अर्थातच हे आधी खूप जड गेलं मला, राहतं घर विकणं, सगळ्या गोष्टी करणं. पण मग हळूहळू जे लोक ह्या कामात आहे त्यांना भेटणं, जसं की भरत दादा आमळकर घेणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी एकदा सेट झाले की ओके आपल्याला पण याला हातभार लावायचा आहे.

0: तर मग असं करता करता हळूहळू त्या मुलांमध्ये जाणं, मग तोपर्यंत इकडे ओवी आणि श्लोक होते माझ्याकडे, माझी स्वतःची मुलं होती आणि यांचं हे 8 दिवस बाहेर असणं. तर मग असं करता करता आम्ही ठरवलं की मी पूर्णपणे घराकडे बघेन. त्यावेळेला मी पुन्हा वेळ देऊ शकत असली म्हणजे शक्य होतं माझ्याकडून, पण तरी सुद्धा मुलांकडे लक्ष देणं, कारण की हे 8 दिवस बाहेर
1: जबाबदारी
0: जबाबदारीचं काम आहे. त्याच्यामुळे मग मुलांकडे बघणं आणि प्लस मध्ये मध्ये मग एनजीओचे जे अकाउंटचे काम असतील किंवा मुलांचे काही गोष्टी असतील त्या बघणं आणि बाकीचं मग सरांचं प्लॅनिंग करणं, अशी हळूहळू माझी इन्व्हॉल्वमेंट होत गेली.
1: खूप खूपच मोठं काम आहे आणि ते घर एकाने कोणी सांभाळल्याशिवाय दुसऱ्या घराच्या बाहेर पूर्ण जाऊ शकत नाही.
2: यामध्ये खरं योगदान तिचं असं आहे की घरातलं सगळं आयोजन तिने सांभाळल्यामुळे मी अतिशय मुक्तपणे बाहेर काम करू शकलो, निर्धास्त. घरात माझं एकच छोटं योगदान आहे, मी शिक्षण क्षेत्रातलं असल्यामुळे मुलांचं घरातल्या मुलांच्या शिक्षणात मी थोडं लक्ष घातलं, पण त्या व्यतिरिक्त 95% सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळं मानसीने बघितलं. हे खूप मोठं काम आहे आणि त्याच्यामुळे मी करू शकलो. आणि पुन्हा संस्थेची खरेदी आहे काही, त्याच्यानंतर अकाउंट संदर्भातल्या काही महत्वाच्या बाबी आहेत, तिथे विश्वासाची फार गरज आहे. आता तर अनेक ठिकाणी लग्नांना, मी 34व्या वर्षी पहिल्यांदा कन्यादान केलं, तेव्हापासून कन्यादान करण्यात वडील आणि आई हे आम्ही सगळे सोबत, तर अशा सगळ्याच याच्यात मानसी सोबत यायला लागले.
1: खूपच वा, खूपच छान. अशा रीतीने तुमचं संस्थेचं काम सुरू झालं आणि तुमचं कुटुंब खऱ्या अर्थाने व्यापक झालं असं मला आवडेल म्हणायला. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचं काम एक्झॅक्टली चालतं कसं आणि त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत काय?
2: सुरुवात आदिवासी आणि ग्रामीण मुलांनी झाली होती.
1: बरं,
2: नंतर काय झालं, 2013-14 एका कार्यक्रमानंतर कराडला कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपला, काही लोक चर्चा, फोटोग्राफ, ऑटोग्राफ सुरू होते.

0: भारतातलं कुठलंही महाविद्यालय किंवा विद्यापीठ हे यांच्यासाठी ॲक्सेसिबल नाही. म्हणजे यांचा अभ्यासक्रम, यांना शिकवणाऱ्या, यांना तंत्रज्ञान, 14 प्रकारच्या डिझॅबिलिटीज आहेत त्याच्यासाठी नाही, तर हे कसे पुढे जाणार. मग तेव्हापासून 2014 पासून आम्ही सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेतलं या प्रकल्पात, कारण मूळ उद्देश होता सर्वात गरजू घटकांबरोबर काम करायचं. तेव्हा 14 प्रकारचे दिव्यांग आलेत. आधीचे ग्रामीण आदिवासी गरीब मुलं पण होतेच. त्यानंतर 2016 मला एक मुलगा भेटला, असंच चर्चा झाली. मी त्याला म्हटलं बेटा आधी जेवण कर नंतर आपण बोलू. तो संस्थेत मदतीला आला होता. धसा धसा रडायला लागला अचानक, समजलंच नाही. एक मिनिटानंतर शांत झाला. म्हटलं काय झालं बेटा? तो म्हटलं सर मी अनाथ आहे आणि आता 19 वर्षाचा झालो आणि त्यानंतर आता मी मला कोणीच नाही जगात, मला बाहेर पडावं लागलंय संस्थेतून. मला ना शिकण्याची खूप इच्छा आहे, तर मला मदत करा. त्या दिवशी काय झालं, त्या दिवशी मला हे जाणवलं की अनाथ असणं म्हणजे नेमकं कसं वाटत असेल. नाही, तुम्ही आता 5 सेकंद विचार करा की उद्यानंतर जर तुम्ही या जगात एकट्या वावर असेल तुमचा कसं वाटेल. हे फार भयानक आहे, भयंकर आहे. त्या दिवशी मला ती जाणीव झाली. माहिती आधीपासून होतं पण जाणीव त्या दिवशी झाली. तेव्हापासून ठरवलं की जी काही अनाथ मुलं मुली अशी 18 वर्षावरची त्यांचं आई बाबा आपण आपल्या संस्थेत व्हायचं. तिथून ती मुलं आली. तर या सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सर्व प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ही भारतातली पहिली आणि या प्रकारची एकमेव संस्था आहे. निवासी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण, तर या प्रकारचं इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल संस्था असं याला म्हणतात.
1: वा वा छान. आणि तुम्ही आता म्हणालात तसं माहिती होतं आणि मग जाणीव झाली आणि मग त्या जाणीवेतून जी कृती झाली ती अतिशय शुद्ध स्वरूपात, आपण जो शुद्ध शब्द असतो तशा पद्धतीचं काम सुरू झालं. सर आता तुम्ही सांगितलं की पहिले मुलं दत्तक घेतलीत, मग असे जोडली गेली ही सगळी दिव्यांग मुलं तुमच्या संस्थेशी जोडली गेली. तर 2009 ते 2026 हा सर्व दृष्टीने प्रवास कसा होता आणि या प्रवासात लोकसहभाग मिळाला का, आणि मिळाला असेल तर तो कशा स्वरूपाचा होता?
0: नक्कीच, सुरुवात केली होती या विचाराने की आपण सगळ्यात गरजू घटकांबरोबर काम करू आणि टप्प्याटप्प्याने ती मुलं भेटत गेलीत. आणि हा प्रवास मला असं वाटतं की मी या प्रवासामुळे घडत गेलो. माझी मुलं माझी खूप मोठी प्रेरणा आहे. ते त्यांच्या जीवनाचे अनुभव जे घेऊन आलेत त्यातून त्यांनी माझी जडणघडण केली. दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है हे वाचून नाही तर अनुभवातून जाणवतं आणि मग तुम्ही बदलतात. मला खूप चांगली लोक भेटली. त्या लोकांनी पण मला अप्रत्यक्षपणे घडवलं. 2009-10 नंतर मग यामध्ये अनेक लोक योगदान द्यायला लागलीत. तन मन धन, टाइम टॅलेंट आणि ट्रेजर याच्याप्रमाणे. आणि मला हे जाणवायला लागलं की लोक योगदान का देत असावेत, आपण हे का करतोय, याच्यातून ती एक भूमिका, तो एक विचार पक्का झाला की देणं हा माणूस स्वभाव आहे. म्हणजे देण्यानेच खरं तर तुम्ही माणूस आहात आणि ते अधिक चांगला माणूस आहात हे सिद्ध होतं. यात मग खेड्यापाड्यात काम करणाऱ्या शेतातल्या महिला सुद्धा महिन्याला 100 रुपये देतात. प्रोजेक्ट बांधायला घेतला आम्ही जळगावचा, त्यावेळेस 20 कोटी रुपये लोकसभा उभा राहिला पूर्ण भारतातून. तर त्याच्यात 100 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत निधी आला. अनेक लोकांनी एक एक मुलांची जबाबदारी शिक्षणाची घेतली आहे. अनेक कंपन्यांचा सहभाग मिळाला. ही मुलं आता जशी पास होतात, वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, त्यांच्या पगारातली दर महिन्याची रक्कम ते संस्थेला देतात.
1: घेणाऱ्याने घेत जावे, केवढा कृतज्ञ भाव आहे हा. वा,
0: तो त्यांच्यात रुजावा यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, कारण आपल्याकडे कृतज्ञता भाव तसा फार कमी असतो. माणसाचा विसरणे हा फार महत्वाचा गुण आहे, स्वभाव आहे, पण या मुलांमध्ये ते टाकलं जातं. आणि हजारो लोक या कामाच्या पाठीशी उभे राहिले, कामाच्या सोबत उभे राहिले आणि त्याचमुळे हे काम खरं तर इतकं विस्तारलं. आता 3 प्रकल्पांमध्ये जळगाव, पुणे आणि दिल्ली इथे 650 मुलं 16 राज्यातली निवासी शिक्षण प्रशिक्षण घेऊन आपलं आयुष्य घडवत आहेत. आणि ही सगळी मुलं त्यांच्या पूर्ण पिढीतली पहिली जी अशा क्षेत्रात जात आहेत. तर या सगळ्या प्रवासामध्ये जी लोक सोबत काम करायला आली फक्त त्यांच्यामुळे हे काम या स्तरात आता

0: होऊ शकलाय.
1: खरंय खरंय. वा छान आपल्या गप्पा सुरू आहेत, पण मध्ये एक आपण एक छान सुरेल ब्रेक घेऊया. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: माझं आवडतं गाणं आहे जीना इसी का नाम है, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार.
1: वाह वाह, खूप छान. नक्की ऐकूया हे गाणं.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत दीपस्तंभ मनोबल या संस्थेचे संस्थापक श्रीयुत यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्याशी. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहात, एनईपीची आता सुरुवात झालेली आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे हे आदर्श एक आहे. ग्राउंड लेवल रियालिटी वेगळी आहे. आता जे तुम्ही आता म्हणलात की ती पहिली मुलं आहेत त्यांच्या सगळ्या पिढींमधली, बदल होईल का, काय वाटतंय?
1: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन योगातली आहे, खूप चांगली सुरुवात आहे ही. कुठलीही महत्वाची मोठी गोष्ट आधी अशक्य वाटते.
0: खरं
1: ठीक. त्यामुळे बदल होईल का, तर मी म्हणेन बदल नक्की होईल. बदल नक्की होईल म्हणून कामाला आधी सुरुवात करावी लागते. लोकांच्या मानसिकतेत बदल होणं फार गरजेचं.

0: आहे. सर्वसमावेशक शिक्षण जे आहे ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात, समन्वित आणि पुन्हा ऍक्सेसिबल म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला ते मिळालं पाहिजे. याची वास्तविकता अशी आहे की आपल्या देशामध्ये दिव्यांगांना यासाठी खूप अडचणी आहेत. त्याच्यावर आपण मनोबल हा एक प्रकल्प आदर्श आणि यशस्वी करून दाखवलाय की जो आता देशभरात पुढच्या 15 वर्षात आपण करणार आहोत. तर हे होऊ शकतं आणि लोकसहभागातून होऊ शकतं हे आपण दाखवून दिलेलं आहे, लोकांनीच दाखवून दिलंय. यासाठी मात्र मला सर्वात महत्वाचं वाटतं की समाजातल्या शिक्षकांना यासाठी प्रेरित, प्रोत्साहित आणि अधिक शिक्षित केलं पाहिजे. कारण ही मुलं सुरुवातीपासून शिक्षकांच्या सोबत असतात. 90% दिव्यांगांचे पालक हे बिलो पॉवर्टी लाईन मधले असतात, खचलेले पिचलेले असतात. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं, त्यांचं मन परिवर्तन होणं हे दूरची गोष्ट आहे.
1: आणि समाज म्हणून आपण त्यांची जबाबदारी घेतलीच पाहिजे ना. सरकारनी समाजाने जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे काम आवश्यक आहे. थोडक्यात तुम्ही जे शिक्षकांबद्दल म्हणालात, तर त्यांना शिक्त करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये निर्माण करण्याचं काम ह्या नवीन शिक्षण व्यवस्थेने केलं पाहिजे. आता ह्या प्रश्नाला जोडूनच मला एक प्रश्न विचारायला आवडेल की दिव्यांग अना ट्रान्सजेंडर या सगळ्याकडे अजूनही समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणावा तसा सकारात्मक किंवा माणूस म्हणून बघण्याचा अजून डेव्हलप झालेला नाही आहे. तुमचा काय अनुभव?
0: हे खरं आहे. खरं तर आधी नव्हतं असं. खूप पूर्वी जेव्हा लोक चळवळी असायच्या किंवा आपल्याकडे अध्यात्माच्या परंपरा असायच्या, तर साधं साधं म्हटलंय माणसाने माणसाशी माणसासम वागणं. ही जी सर्वात गरजू मुलं मुली आहेत यांच्याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, यांचा विचार करून यांच्या गरजेनुसार व्यवस्था केल्या पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. तसं केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, पालक, शिक्षक आणि समाजाने यांच्याकडे दयेने बघता कामा नये. यांना काहीतरी अडचण आहे शारीरिक, एकच अडचण आहे, बाकी सगळे ठीक आहे. आणि ज्यांना शारीरिक अडचण नाही त्यांना मानसिक अडचणी असतात, आपल्यातल्या ये फक्त ते दिसत नाही, यांच्या दिसतात. तर यांना मित्र मानलं पाहिजे, दया नको करायला, आणि यांना संधी दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण जे बोलतो ना तेच घडतं. त्यामुळे सगळ्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर कुणी असो, तो माणूस आहे, त्याला संधी द्या, त्याला ज्ञान घेता येईल, कौशल्य घेता येईल, त्याला आपलंसं करता येईल, अशा प्रकारची एक चांगली संस्कृती आपल्याला निर्माण
1: आणि परत तो समाजाच्या उपयोगाला येईल. सर, एका बाजूला भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचं सदस्यत्व आहे तुमच्याकडे आणि गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, याचे तुम्ही संचालक आहात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष सुरू असलेलं हे सगळं समाज कार्य आहे. समतोल कसा साधता हा प्रश्न सर तुम्हाला आहे आणि मानसीताई तुमच्यासाठी की हा तोल बिघडू नये म्हणून तुम्ही काय करता?
0: माझ्या या सगळ्या कामाचं दुसऱ्या जबाबदाऱ्या ज्या मी घेतल्या आहेत त्या अशाच घेतल्या आहेत की ज्याचा या कामाला उपयोग होईल. मी जे काही करतो त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध या कामाशी असल्याशिवाय मी काहीच करत नाही. एक
1: ध्येयापासून बाजूला डायव्हर्ट व्हायचं
0: नाही. आणि त्यामध्ये पण मी म्हटल्याप्रमाणे प्रवास खूप असतो. व्याख्यानांना मला दर महिन्याला 8 दिवस देशभरात आणि परदेशात प्रवास असतो. तर हे सगळं करताना नियोजन करण्याच्या सवयीचा मला खूप उपयोग झाला. फक्त काय आधी करायचं, कशाला महत्व द्यायचं, ते कसं करायचं, ते केलं तर तुमची प्रकृती तुम्ही सांभाळू शकतात, तुमच्या कुटुंबाच्या महत्वाच्या ज्या जबाबदाऱ्या त्या सांभाळू शकतात, तुम्ही तुमचं काम सांभाळू शकतात आणि त्यातही जबाबदाऱ्या विभागून देता येतात.
1: नियोजन हा त्याचा की पॉइंट आहे तुमच्या बोलण्यावर मानसीताई.
2: तेच नियोजन माझ्या प्लॅनरमध्ये फक्त यांनी त्यातल्या त्यात इमर्जन्सी आहे किंवा काही गोष्टी आहे त्यांना आधी कळवून देणं, त्यानुसार ते त्यांचं प्लॅनिंग करतात. आणि मुळात म्हणजे याच्यामध्ये मुलांची खूप मदत होते मला. ओवी आणि श्लोक जे आहेत माझे मुलं ते पण खूप समजून घेतात, खूप गोष्टी मला मदत करतात, त्याच्यामुळे साधता येतो समतो. आणि हे सरांचं आहे की अशा वेळेला ते आवर्जून असतातच. सो त्याच्यामुळे जी म्हणतो आपण कमी भासते का किंवा काही होतं का, ते तसं नाही होत. ते बरोबर वेळ काढतात, सगळ्या शेड्यूल मधून वेळ देतात,
1: क्वालिटी टाइम दिलेला असतो की मग ती कमी जाणवत नाही.
2: बरोबर,
1: अगदी खरंय. तुम्हालाच ताई अजून एक प्रश्न असा आहे की तुम्हा दोघांची मुलं ओवी आणि श्लोक आणि ही सगळी प्रेमाने बांधलेली तुमची हजारो लेकरं आहेत.

0: आई म्हणून दमछाक होते?
1: हो, आधी व्हायची. अर्थात जसं आपल्याला आई होणं माहिती नसतं, तसंच ह्या प्रकारचं आई होणं माहिती नव्हतं. तस तसं जसं जशी एक एक स्टेप पुढे होत गेली तस तसं समजत गेलं. पण एवढंच आहे की हे मुलं वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले असतात, त्याच्यामुळे यांच्यामध्ये गोष्टी रुजाव्या लागतात. जसे की आता गणपती येत आहे, तर गणपतीमध्ये त्यांचा सहभाग घेणं, त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं. जसं आता अनाथ मुलं आहेत, त्यांच्यासाठी एखाद्या जे डोनर्स आहेत ज्यांना पालक म्हणजे पालक बनायची इच्छा आहे, तर त्या अशा मुलाशी जोडून दिलं की ते महिन्यात न वगैरे फोन करतात, कसा आहेस बेटा, काय आहेस, मग सणावाराला त्यांच्या घरी जाणं. तर अशा प्रकारे गोष्टी होतात आणि ते पण हळूहळू ते भावना निर्माण होते,
2: बंध त्या लोकांशी जुळले जातात. तुम्ही त्यांचं माध्यम म्हणून काम,
1: शेवटी दोन शब्द प्रेमाची हवे असतात, बाकी काहीच नको. की बाकी सगळं मिळतं, पण कोणतरी आहे आपल्याला
2: विचारणारी
1: आहे, ही भावना निर्माण झाली की आप सगळ्या गोष्टी सुरळीत होतात.
2: जोडून द्यायचं त्यांच्या ह्यांना आणि आपण त्याच्यातनं अलगद
1: अलगद बाहेर पडायचं, ते सगळं बरोबर होतं
2: की ते पुढचं होतं.
3: यामध्ये मी, मानसी, आई, माझे काका काकू सगळे हे सहभागी असतात. पुन्हा जे संचालक मंडळ आहे आमचं, हे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की काम हे पूर्ण करायचं. जर आपण म्हणतो की हा आपला परिवार आहे, तर ही मुलं मग पायावर उभे राहतात. पायावर उभे राहिल्यानंतर त्यांच्यासाठी मुलगा मुलगी शोधणं, त्यांचं लग्न करणं, तेही आपण करतो. लग्न करून त्या मुली सासरी जातात आणि दरवर्षी दोन वेळा ते माहेरासाठी आपल्याकडे येतात. आता 3-4 तारखेला माहेराचा कार्यक्रम आहे. सगळं टीमवर्क आहे, सगळे मिळून हे काम.
2: आणि त्याचं नियोजन पण इतकं सोपं नाहीये. खूपच छान. ही सगळी मुलं आहेत ती विपरीत परिस्थिती किंवा विचित्र मानसिक संघर्षातून आलेली असतात. ही मुलं जेव्हा मनोबलमध्ये दाखल होतात तेव्हा त्याच्यावर काम केलं जातं का आणि त्यांच्यात समूह भावना कशी निर्माण केली जाते?
3: सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण 18 वर्षपर्यंत आयुष्याची ज्यांना नकारात्मकता अनुभवायला मिळते, ज्यांना अवहेरलं जातं, ज्यांना ते कमी आहे असं जाणवून दिलं जातं, त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असतो. ते सगळं काढण्यासाठी त्यांच्या मनातून भावनेतून अत्यंत उत्तम दर्जाचं काउन्सिलिंगची यंत्रणा आपल्या दीपस्तंभ मनोबलमध्ये आहे. आनंद नाडकर्णी सर जे आताच गेले, त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांबरोबर असलेल्या डॉक्टर सुवर्णा आणि त्यांची सगळी टीम, शिल्पा मॅडम, अशी एकूण 5 लोकांची टीम काम करते. अतिशय प्रोफेशनल काउन्सिलिंग, उत्तम दर्जाचं, व्यक्तिमत्वाबद्दलचं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करिअर बद्दलचं, अभ्यासाचं ही यंत्रणा उभारली गेली आहे. या मुलांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग पण दिलं जातं, कारण ते यांच्यासाठी ऍक्सेसिबल नव्हतं भारतात, कारण ते त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने नव्हतं ते केलं. आणि त्यातून आपण म्हणतो निस्वार्थ भावनेने त्यांच्यावर प्रेम करणं आणि त्यांचा स्वीकार करणं, या सगळ्या वातावरणामुळे ते या मानसिक संघर्षातून बाहेर पडतात. आणि मग त्यांना ठेवलं एकत्र जातं रूम मध्ये, म्हणजे इन्क्लुझिव्ह रेसिडेन्स मध्ये असं आहे तिथे की एका रूम मध्ये 8 जण आहेत. एक अंध, एक अस्थिव्यंग, एक हिअरिंग इम्पेअर्ड कर्णबधीर, एक ऑर्फन, आणि एकत्र राहतात. आणि मग त्यांना एकमेकांचं दुःख समजायला लागतं, ते एकमेकांना सहकार्य करायला लागतात, ते एकमेकांसाठी उभे राहायला लागतात, त्यांच्यात मैत्री होत जाते, मग त्यांचे मित्र एकमेकांचे मित्र होत जातात आणि मग ती समूह भावना निर्माण.
2: वा वा वा. सहवेदना असा जो भाग आहे तो त्यांना कळून समूह भावना निर्माण होते. फार सुंदर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. या सगळ्याबरोबर ट्रान्सजेंडर तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा भारतातला पहिला निवासी प्रकल्प मनोबलमध्ये आहे, तर या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार कसा सुरू झाला?
3: एकदा असंच प्रवासात मला एक ट्रान्सजेंडर व्यक्ती भेटली आणि पहिल्यांदाच माझं बोलणं झालं. बाजूला बसली होती ती व्यक्ती, म्हणून मी सहज बोलायला लागलो. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की नेमकी समस्या काय आणि यांना किती भयानक आयुष्य जगावं लागतं. अरे माणसं आहेत ती. आणि मग मला जाणवलं की यांना शिक्षण दिलं जात नाही, यांना नोकरी दिली जात नाही, यांनी व्यवसाय केला तर यांच्याकडून काही घेतलं जात नाही, यांना आपल्या समाजात सोसायटीत स्थान नाही. मग हे भीक नाही मागणार तर काय मागणार? मग 2020 पासून ठरवलं की ट्रान्सजेंडर पण आपलेच आहेत. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय
2: माझे,
3: याचा सारेचा अर्थ कधी आपण समजून घेणार? मग ते सोबत आलेत. हा तर अजून क्रांतिकारी निर्णय. दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर यांच्यासाठी देशात पहिल्यांदा असा प्रयत्न झाला.

0: यांनी एकत्र राहावं, एकत्र शिकावं आणि मोठ्या पदांवर जावं. माझी ट्रान्सजेंडर मुलगी पहिल्या बॅचची पोलीस सब इन्स्पेक्टर झाली. माझी दुसऱ्या बॅचमध्ये आलेली ट्रान्सजेंडर मुलगी ही MBBS ला गेली आहे पॉंडेचेरीला. मुलगी असलेली मुलगा झालेली आता UPSC देते. तर असे ट्रान्सजेंडर त्यात आलेत.
1: आणि समाजामध्ये सर्व घटकांसाठी एक कप्पा असणं हे हेल्दी समाजाचं लक्षण आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करता हे सगळं तुमच्याशी आतापर्यंत बोलताना माझ्या लक्षात आलं.
0: ताई मला असं वाटतं की आपण सगळ्या समाजाने एकत्र येऊन अशा प्रकारच्या आपल्या भावा बहिणींसाठी मुला मुलींसाठी एक चांगलं वातावरण तयार केलं पाहिजे.
1: खरंय खरंय. मानसी, ते तुम्हाला प्रश्न आहे की जळगाव, पुणे आणि दिल्ली अशा सगळ्या शहरांमध्ये भारतातून आलेल्या मुलांचे निवासी पालक असं तुमची जबाबदारी असते. खूप वेगवेगळ्या संस्कृतीतून ही मुलं येतात, तर या मुलांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण होते सरांनी आता सांगितलं, तर तुम्ही त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करता का?
2: विशेष प्रयत्न असं काही नाही. जसं सरांनी सांगितलं की त्यांच्यासाठी काउन्सिलर असतात, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि नंतर ना एखादा मुलगा बसलाय की का रे बाबा का बसलाय किंवा बसलीस काय झालं,
1: एक विचारपूस
2: करणं. बाकी दुसरं काही नाही, फक्त त्या मुलांशी तुम्ही आपले आहात किंवा आपल्या ह्या परिवारातले आहो ही भावना देत राहणं. एखाद्याची मुलीची एक्झाम आहे आपल्याला माहिती आहे, तिला जाऊन विचारणं का पेपर येतो झाला का अभ्यास वगैरे.
1: अगदी छान मनीषताई. सर तुम्हाला एक प्रश्न आहे की ह्या मुलांचं जे पालकत्व असतं त्याच्यासाठी वेगळे काही प्रयत्न केले जातात का?
0: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं. काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत. तर त्यांना नावं देणं आणि आमच्याकडे डॉक्टर राजेश म्हणून आहेत डाबी, ते त्यांचा परिवार, मानसी आणि सगळा परिवार, त्यांच्यासाठी योग्य खाणं, त्यांच्या आजारपण, हे सगळं पालक म्हणून जे जे करायला लागतं ते आपण करतो.
1: वा वा, खूप छान तुमचं काम. आणि ह्या सगळ्या कामाबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांशी बोललात. तुम्ही भारताबाहेर सुद्धा आणि भारतामध्ये जवळजवळ 2500 अधिक व्याख्यानं तुमची झालेली आहेत, बाहेर देशांमध्ये सुद्धा झालेली आहेत. परदेशामध्ये दीपस्तंभाच्या कामाला प्रतिसाद कसा असतो?
0: 8 देशांमध्ये माझे व्याख्यानं झाली आहेत. सर्वात जास्त व्याख्यानं माझी अमेरिकेत झाली आहेत. 2 वेळा प्रवास झाला आणि दीपस्तंभ फाउंडेशन अमेरिका सुद्धा आता स्थापन झालंय, तिथल्या लोकांनी स्थापन केलंय. खूपच उत्तम प्रतिसाद, म्हणजे ही सगळी भारतीय मंडळी जी त्या देशांमध्ये आहेत त्यांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे. यावर्षी जिंदगी ना मिलेगी दोबारा या विषयावर माझी व्याख्यानं होती, त्यात मी माझ्या 2 मुलींना घेऊन गेलो होतो. एक माऊली नावाची माझी मुलगी आहे, जिला हात नाहीये, ती पायाने हार्मोनियम वाजवते, अप्रतिम हार्मोनियम. नाज नावाची माझी मुलगी आहे, अद्भुत गाते, अप्रतिम. तर त्यांना सोबत नेलं याकरता की त्यांना पण संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी फंड उभारला, त्यांना घेऊन गेलो. तर अप्रतिम तिथे प्रतिसाद आणि ती लोक तिकडे असणारी आपली लोक आता तिथून काम करतात संस्थेसाठी, त्यांचा वेळ देतात, दर महिन्याला दर वर्षाला निधी देतात. आणि विशेष म्हणजे त्या देशांमध्ये जे तंत्रज्ञान विकसित झालंय दिव्यांगांसाठीच ते इथे या मुलांना
1: किती महत्वाची गोष्ट आहे. फारच, किंवा वेगवेगळे डिव्हायसेस असतील किंवा काही ऍक्सेसरीज त्यांना लागणाऱ्या, खूपच छान. दीपस्तंभला भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार 2023 ला मिळाला आणि आता मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पण मिळाला. देशपातळीवर जेव्हा कष्टाचं चीज होतं तेव्हा काय भावना आहेत?
2: एक आनंद पण असतो आणि कुठेतरी एक ती जबाबदारी पण वाढते.
1: खरंय,
2: आपण जे करतोय ते योग्यच करतोय, पण अजून आपण काय करू शकतो आणि अजून किती नीट नेटकं केलं पाहिजे याची जबाबदारी पण वाढतेच.
0: मला आधी वाटायचं की काय पुरस्कार मिळाले नाही मिळाले काही फरक पडत नाही, खरंच असं वाटायचं. नंतर मला लक्षात आलं राष्ट्रीय पुरस्कार साठी जेव्हा केंद्र सरकारकडूनच निवड झाली त्यानंतर संस्था देशभरात

0: सरली. आधी आम्ही 9 राज्यात काम करायचो, आता 16 राज्यात काम करतो. मग समजलं की पुरस्कार हे आपल्याला छान वाटण्यासाठी नाहीये, पुरस्काराचा उपयोग पुन्हा कामासाठी होतो.
1: खरं आहे.
0: आणि त्यामुळे या पुरस्कार मिळाल्यानंतर कृतज्ञता भाव तर आलाच अजून पुन्हा, की आपण इतकं करतोय पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळतंय. इतकं कौतुक समाजाकडून होतं, उलट बऱ्याच वेळा वाटतं की आपण करतो कमी आणि कौतुक बऱ्याच वेळा खूप जास्त होतं. आपण जे काम करतोय त्याचा खरंच समाजाला उपयोग आहे आणि त्याची गरज किती आहे. आणि माणसे म्हटली तशी आपली खूप मोठी जबाबदारी.
1: आता
0: 1000 मुलांचं आपण करतो दरवर्षी, लाखो मुलांना गरज आहे. तर पुढच्या 15 वर्षात या पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या मनात हा भाव आलाय की या 15 वर्षात आपण भारतातल्या अजून 12 राज्यांमध्ये हे करून भारताची ही संपूर्ण समस्याच आपण संपवू.
1: काम दिसत राहतं समोर. श्रोते हो, ही चर्चा आणि हा संवाद रंग असाच सुरू राहणार आहे. पण एक छानसं गाणं ऐकूया आणि मग पुढे बोलूया.

0: संवाद रंग सुरू आहे. यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी संवाद. हा छान सुंदर प्रवास तुम्ही आता आमच्या समोर आणि श्रोत्यांसमोर उलगडलात. या सगळ्या प्रवासामध्ये असे काही प्रसंग नक्कीच असतील तुमच्या आयुष्यामध्ये की जे काय म्हणतात त्याला हृदयाजवळचे आहेत, असा एखादा प्रसंग आमच्या श्रोत्यांशी शेअर केलात तर आवडेल.
1: माझी एक मुलगी आहे जी दिव्यांगही आहे आणि जिला आई वडीलही नव्हते. ती मुलगी आली तेव्हाच असं तिच्या मनात असायचं की इथून आपल्याला काढणार तर नाही. असुरक्षितता भीती या मुलांच्या मनात असते. आणि ती भेटली की मला म्हणायची की माझ्या डोक्यावर हात ठेवा मला बरं वाटतं, आणि म्हणायची की मला काढणार नाही ना तुम्ही. आणि त्यानंतर ती मुलगी उत्तीर्ण झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि त्यानंतर तिचं आम्ही लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा मुलगी जायला निघते सासरी, त्यावेळेस ती मला बिलगून ढसाढसा रडली. तर अशा वेळेस काय वाटतं ते सांगता नाही येत, पण एक वेगळा अनुभव आहे. आपल्या मुला मुलींसाठी आपण केलंच पाहिजे, पण असं जेव्हा आपण करतो आणि इतकं भरभरून प्रेम मिळतं, इतकं भरभरून प्रेम की मी ते कधीतरी शब्दात नाही सांगू शकणार, तर असा एक नाही असे माझ्याकडे खरंच शेकडो प्रसंग आहे. हे प्रसंग मला हे काम अधिक करायला अधिक प्रेरित करतात.
0: सर, शिक्षणाला तुम्ही समाजसेवेचं माध्यम बनवलं. मनोबलचे अनेक मुलं मुली आज सिस्टीम मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या जबाबदारीच्या पदांवरती ते काम

0: करतात, काय भावना आहेत?
1: ही जी मुलं आहेत ही त्यांच्या त्यांच्या घटकातली पहिली पिढी आहे जी मुख्य प्रवाहात आली. मागच्या वर्षी माझे 7 मुलं मुली IAS IRS झालीत, ज्यांना डोळे नाहीत, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना दोन्ही हात पाय नाहीत, अशी ऑर्फन मुलं फॉरेस्ट ऑफिसर झाली, बँक प्रोबेशनरी ऑफिसर झाली. माझा एक व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलगा, अंध मुलगा, हा IIM मधून पास झाला आणि तो आता बँगलोरमध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करतो. तर वेगवेगळ्या समाजाच्या मुख्य प्रवाहात ही मुलं पहिल्यांदा जात आहेत. समाज म्हणून हे आपल्यासाठी खूपच आनंदी बाब आहे. ही मुलं वेगवेगळ्या पदांवर काम करतात आणि एक खूप महत्वाचा बदल घडतोय, तो म्हणजे समाजाच्या मुळे यांना इतकं चांगलं वातावरण, संधी मिळतीये दीपस्तंभ मनोबलमध्ये, कारण समाजातली सर्व लोक त्याच्यात योगदान देतात. त्यांना इतका सुंदर अनुभव येतो आणि त्यांना वाटतं जग सुंदर आहे, माणसं चांगली असतात आणि आपणही चांगलं झालं पाहिजे. आणि मग हा सेवेचा आणि चांगल्या माणसांमध्ये असलेल्या गुणांचा त्यांच्यात समुच्चय होऊन ही मुलं त्या त्या ठिकाणी जाऊन चांगलं काम करतायत. ते इतका चांगला अनुभव देत आहे लोकांना कारण त्यांना चांगला अनुभव आलाय.
0: ह्या प्रश्नाला जोडून मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आज खूप तरुण तरुणींकडे सगळं काही असतं, पैसे असतात, आई वडील असतात, कुटुंब असतं, पण छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होतात, टोकाचा विचार करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: दीपस्तंभ मनोबलच्या तीनही प्रकल्पांमध्ये भारतातून आणि भारताबाहेरून अनेक पालक आणि विद्यार्थी फक्त या एका गोष्टीसाठी आजकाल येतात, तिथला अनुभव घ्यायला. कारण तिथे अनुभव घेतल्यानंतर किंवा हे ऐकूनही कदाचित आपल्याला जाणवेल आपण का आपल्याकडे समाजात लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचं कारण हे काय घडलं हे नाहीये, खचून जाणं आहे. कारण वाईट परिस्थिती तर येतच राहणार आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे, त्याचा आपण जो अर्थ घेतो तो खचून जाणे. आणि बरोबर ह्या मुलांच्या बाबतीत तर इतकी वाईट परिस्थिती येऊन सुद्धा हे त्या परिस्थितीचा स्वीकार करतात आणि पुढे जातात. माझ्याकडे येणाऱ्या मुलांना मी जे सांगतो तेच तरुणांना सांगेल, तुमच्याकडे काय नाहीये याचा विचार न करता तुमच्याकडे काय आहे याच्यावर तुम्ही नक्की काम केलं पाहिजे. कारण तुमच्याकडे निसर्गतः जे नाही ते तुमच्या हातात नाही, जे तुमच्याकडे आहे ते तुमच्या हातात आहे. ते घेऊन आपण किती उत्तम लढलं पाहिजे, उत्तमतेने त्याचा उपयोग केला पाहिजे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. सध्या खरं तर खूपच चांगली परिस्थिती आहे समाजात आणि खूप चांगली परिस्थिती असणंच फार वाईट झालंय. कारण अडचणी काय माहितीच नाही आणि मग छोटी जरी अडचण आली तरी असं वाटतं आभाळ कोसळलंय, माझंच नशीब खराब आहे, माझ्याच बाबतीत असं का घडतं.
0: स्वकेंद्रितता ही खूप आहे,
1: माझ्याच बाबतीत असं आहे असं वाटतं ना, कारण त्यांनी जग बघितलं नाही आहे, त्यांना माहित नाही किती अडचणी आहे. मी जे म्हटलो दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, बघत नाहीत. आणि दुसरं, ज्याला आई वडील मिळतात, ज्याला हात पाय डोळे कान मिळतात ना, त्याने आयुष्यात काहीच मागू नये असं माझं मत.
0: खरं आहे,
1: कारण त्याचं मोल आपल्याला का नाहीये माहितीये, कारण आपल्याला ते सहज मिळालंय. मग इतकं मौल्यवान आपल्याकडे आहे याचं भान नसल्याने लोक खचतात. दुसरं, माझ्या मनासारखंच कायम झालं पाहिजे, हे कधीच होऊ शकत नाही. एक मुलगा तर आता म्हटला, आता मी अनाथ असण्याचे आभार मानतोय म्हटले. आधी मी रडायचो कारण हा अनाथ झालो नसतो तर तुमच्यासारखा बाबा मला मिळाला नसता. आता मला असं वाटतं की आपल्याला आलेली परिस्थिती सामोरं जाणं, आपल्याकडे जे आहे त्याच्यासह उत्तमतेने लढणं हे केलं ना तर मला असं वाटतं खचणार नाही कोण.
0: आणि करता करवित्यांनी जे दिलं आहे ते घेऊन पुढे जाणं, हाच विचार आज सगळ्यांनी करण्याची गरज आहे. तुम्ही जे सगळं काम तुमचं चालतं सर, त्याप्रती असलेला पराकोटीचा कृतज्ञ भाव त्याच्यातनं मला दिसतो आणि मग त्यातून येणारी समाजासाठी काही करण्याची तळमळ आणि मग त्याच्या अनुषंगाने कृती. मानसिक स्वास्थ्य प्रवासातल्या खूप दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडतील.
1: मला असं वाटतं आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो, आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी करतो, हे खरं तर आपण त्यांच्यासाठी नाही करत, त्याने आपलं भावविश्व, आपली मानसिकता ही सकारात्मक होते. सोप्या भाषेत आपल्याला छान वाटतं,
0: छान वाटतं.
1: आणि हे छान वाटणं जे हे मानसिक भावनिकसाठी फार आवश्यक असतं. दुसरं, त्याच्याने आपण अधिक चांगला माणूस होतो, ज्याच्यासाठी
0: अहंकार कमी होतो,
1: जन्माला आलोय त्याच्यासाठी. आणि अहंकार कमी तर यांच्या बरोबर 2 दिवस तुम्ही राहत आपण जागेवर येतो, त्यामुळे हा कृतज्ञता भाव असणं गरजेचं आहे. त्याच्याने मला जे मिळालंय त्याचं मला महत्वच पाहिजे, मला नाही मिळालंय त्याचं जर नकारघंटा आपण वाचवत राहिलो, आपण जर पुन्हा पुन्हा मागत राहिलो, मला हे दिसतं कायम मला मिळालं पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे.

0: फुकट पाहिजे
1: आणि त्यामुळेच आपण रसातळाला जातो. खरं तर माझ्याकडे असा मुलगा आहे ज्याला दोन्ही पाय नाही, आई वडील नव्हते, त्याला दोन ड्रेस मिळाले. आपले एक अतिथी आले होते, त्यांनी दोन ड्रेस दिले. त्याने दुसऱ्या दिवशी एक ड्रेस दुसऱ्या मुलाला दिला.
0: काय म्हणजे शब्द नाही.
1: समाजामध्ये कृतज्ञता भाव किंवा दातृत्वभाव भासणे हे पैशाशी संबंधित नाही, हे आपल्या वृत्तीशी संबंधित आहे. बाहेरच्या गोष्टींनी आनंद समृद्धी येत नाही आणि असं माणूस म्हणून जगू शकलो आपण तर एक चांगला समाज आपण निर्माण.
0: खरंय खरंय. आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी ती फार गरजेची गोष्ट आहे. खूप छान तुम्ही आता बोलता आहात पण कधी कधी थांबायला लागतं, घड्याळ आपल्याला परवानगी देत नाही. अगदी शेवटचा प्रश्न विचारते, खूप लोक समाजामध्ये असे आहेत की त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर असं काही करायचं असेल तर सुरू कुठून करावं, कुठून सुरुवात करावी आणि विचारांची दिशा काय असली पाहिजे
1: या बाबतीत असं वाटणं हे खरं तर फार चांगली गोष्ट आहे. समाजातला एक घटक असा आहे ज्यांना कधीच असं वाटत नाही की आपण समाजासाठी निस्वार्थ काही केलं पाहिजे. जरी केलं तरी त्याच्यात असं असतं की यातून मला काय मिळेल, नाव मिळेल, मला कौतुक मिळेल, मला रिटर्न्स काहीतरी येतील. मात्र एक घटक असा आहे की त्यांना वाटतं की आपण केलं पाहिजे, मात्र त्यांच्यातही काहींना पुढे जाता येत नाही कारण त्यांना असं वाटतं की करू कधीतरी किंवा सगळं माझं व्यवस्थित झालं की मी करणार आहे. म्हणजे आपण निश्चित उद्याची सकाळ उठणार आहोत असं वाटतं आपल्याला, असं नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून होत नाही बऱ्याच वेळा. आणि दुसरं थोडस कधीतरी करू असं नाही होत नाही. मला असं वाटतं आपल्याला ज्यावेळेस वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, मग ते पैसा असेल, वेळ असेल, आज मला काय सुरुवात करता येईल, 100 रुपये, 50 रुपये, जे काही असेल. मला असे मुलं मुली माहिती आहे की जे त्यांच्याकडचे 10 रुपये काढून देतात. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, त्यात माझं व्याख्यान संपलं, सगळी लोक गेली आणि मी परतत होतो मंडपातून, तर एक बाई थांबलेल्या होत्या मध्यम वयाच्या, त्यांचा मुलगा सोबत होता आणि त्यांनी माझ्या हातात असं हात धरला आणि काहीतरी ठेवलं. मी उघडलं, म्हटलं काय आहे, 50 रुपयाची नोट होती. म्हणे दादा माझ्याकडे एवढंच आहे आणि मला द्यायचं आहे. मला असं वाटतं असलेलं एवढं देऊन टाकणं याला खूप मोठं मन लागतं. तर मला काय वाटतं आपण सुरुवात केली पाहिजे, एक. दुसरं, अनेक लोक याच्यात गुंतले जातात, नाही पण हे चांगलंच असेल तर सत्पात्री गेलं पाहिजे. मग आपल्याला जसं दूध कुठे चांगलं मिळतं हे शोधताय,

0: चांगलंच असेल तर सतपात्री गेलं पाहिजे, मग आपल्याला जसं दूध कुठे चांगलं मिळतं हे शोधता येतं की नाही, मग तसं हे शोधायला काय अडचण
1: आहे?
0: कारण त्या कारणाने देणं राहून गेलं असं व्हायला नको. मी असं म्हणणार नाही,
1: लेम कारण असतात.
0: दिलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी दिलं पाहिजे. दुसरं, वेळ पण देता येतो, शुभकामना देता येतात. आपल्या आजूबाजूला जे आपल्यापेक्षा अडचणीतले लोक आहेत त्यांच्या प्रति एक चांगला भाव ठेवणं हे सुद्धा समाजासाठी करणं आहे. त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांना दोन प्रोत्साहनाचे शब्द बोलणं, ते आत्मसन्मानाने जगतील असं बघणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला हे करता येतं. पण केलं पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी, पाठांतर करून काय होणार आहे? तर मला असं वाटतं आपण आपल्या आपल्या जागी करावं आणि दीपस्तंभ सारख्या संस्था उभं राहणं ही समाजाची गरज आहे. आपलं घर जसं आपण व्यवस्थित करतो, आपल्या मुलांचं व्यवस्थित करतो, तसं समाज राष्ट्र हे आपलं घर आहे. तर सगळ्यांनी मिळून आपण अशा सर्वात गरजू घटकातल्या मुलांनाही सुरक्षित राहता यावं, सन्मानाने जगता यावं आणि त्यांना उत्तम शिक्षणाची संधी मिळावी असं प्लॅटफॉर्म बनवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. नाहीतर आपल्यात आणि जंगलातल्या सांस्कृतिक फरक राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा भाव ठेवला तर हे काम नक्की होऊ शकतं. हे दीपस्तंभने म्हणजे समाजाने दाखवून दिलंय की असं होऊ शकतं.
1: आणि खारुताईचा जो वाटा असतो तो तुम्ही कुठेही केव्हाही कधीही आणि कोणत्याही स्वरूपामध्ये देऊ शकता आणि तसा तो समाजातून आपण सगळ्यांनीच दिला पाहिजे. आणि हा प्रवास केवळ एका संस्थेचा प्रवास नाही वाटत मला, तो माणुसकीचा झरा आहे. दिव्यांगांना सत्यात येणारी स्वप्न बघायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्याचं बळ पण तुम्ही दोघांनीही आणि संस्थेनी, संस्थेत काम करणाऱ्या सर्वांनी दिलं. समाजासाठी ओझं असणारे जीव समाजासाठी ऍसेट बनवलेत तुम्ही हे मला जाणवलं. तुमचं बोलणं हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांसाठी माझ्यासकट मोटिवेशनल होतं, प्रेरणादायी होतं. तुम्हा दोघांना उदंड आयु आरोग्य आणि बळ मिळो ही प्रार्थना. आजच्या या संवादाचा समारोप करताना मला आठवतात बाबा बोरकर यांच्या चार ओळी. तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, वोळीती दुःखे जनाच्या सांडीती नेत्र प्रभा. देखणीती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. आज आपण दोघांनीही आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणी पुणे परिवारातर्फे मी तुमचे खूप मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आपण ऐकत होतात दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या
3: आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहान.

0: बुरों को मत ऐ दोस्तों, यूं ही मुझसे मत डरो, मेरे भोले प्यार को नादानी ना समझो। हाथों में जो हाथ है जीवन भर का साथ है, सीधी सच्ची बात है कहानी ना समझो।
1: अय्या सुकू सुकू
0: अय्या करूं मैं क्या सुकू सुकू।
2: आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण। कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन। लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर। आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर रंगणार। भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे। IMF उपव्यवस्थापकीय संचालक निकेल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे। या दौऱ्यात त्यांनी दिल्ली मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या। भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं। या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांची भेट घेऊन चर्चा केली। कर धोरणावरील स्वतंत्र संशोधनावर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं। बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतर

आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रशियन लष्कराचे कमांडर इन चीफ कर्नल जनरल आंद्रेई निकोलायेविच मोर्देवेचेव यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जनरल सेठ यांना रशियात औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. जनरल सेठ मॉस्को इथल्या सैनिकांच्या स्मारकालाही भेट देणार आहेत. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जनरल सेठ मॉस्को इथल्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरलाही भेट देणार आहेत. यावेळी ते रशियन संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भारत आणि रशियामधील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य दृढ करणं हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याच्या संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदारी म्हणून भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी आज बिहारमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वैशाली नगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील होते. यानंतर चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत बचाव कार्य आणि बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जाईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार नेपाळ आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये 15 जिल्ह्यातले सुमारे 49,74,000 लोक बाधित झाले आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर, बेगुसराय, बक्सर, समस्तीपूर, मुंगेर, कटिहार, लखीसराय, खरगिया, पूर्णिया, मधेपूर आणि अरिया यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केली नसून निपक्षपातीपणे पारदर्शक पद्धतीनं आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. आज जागतिक ओझोन दिन. पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर हा हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणारं कवच आहे. ओझोनच्या थराचं संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एसी 24° सेल्सिअसवर ठेवणं तसंच कार्यक्षम आणि योग्य उपकरणांचा वापर करणं अशा सारख्या सोप्या उपायांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं. ओझोनच्या थराचं संरक्षण हे मानवी आरोग्य, जैवविविधता आणि हवामानाचं स्थैर्य निश्चित राखतं असं सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय

महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होणार असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8:30 प्रसारित होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज आणि उद्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे परराष्ट्र आणि व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धुंगेल यांच्या निमंत्रणावरून जयशंकर भूतानचा दौरा करत आहेत. भूतानबरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं हा दौरा होत आहे. या दौऱ्यात ते भूतानचे राजे तसंच भूतानचे प्रधानमंत्री यांची भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या लष्करांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणं, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणं आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणं असा आहे. सरावाच्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन उत्तराखंडमध्ये औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं झालं. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. नेपाळच्या मुगू जिल्ह्यात आज भूकंपाचे 2 धक्के जाणवले. 2 तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिक्स्टर मापकावर 4.5 आणि 4.2 एवढी नोंदवली गेली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF उपव्यवस्थापकीय संचालक निगेल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांना भेटून चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनांवर सार्वजनिक चर्चा केली जावी तसंच कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याची संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदार म्हणूनची भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करून शाश्वत विकास शक्य असल्याचं भारतानं दाखवून दिलं असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी म्हटलं आहे. 32व्या जागतिक ओझोन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकासाशी तडजोड न करता मॉन्ट्रियल करारातली उद्दिष्ट भारतानं वेळेआधीच पूर्ण केली आहेत असं ते म्हणाले. पर्यावरणविषयक आव्हानांचा सामना सरकार, वैज्ञानिक, उद्योग जगत आणि नागरिकांनी मिळून करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 301 मूर्ती तर 61,247

घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे. तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्या बद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबईकडे प्रवास करताना आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं एका सभेला संबोधित केलं. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत मराठा समाज बांधवांनी अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून राज्यातल्या महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली आहे. युपीआय व्यवहारांवरचं कथित शुल्क, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 2000 रुपयांच्या व्यवहारावर 12 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्यानं या शुल्काचा भार अखेर व्यापाऱ्यांकडून ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. गरिबांकडून पैसे घेतले जात असताना उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस जनता पार्टीने आदिवासी स्कूल बचाव हे अभियान उद्यापासून सुरू केलं जाणार आहे. सीजेपीचे कार्यकर्ते आश्रमशाळेत जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार असल्याची माहिती सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मोहिमेची सुरुवात उद्यापासून विदर्भात गडचिरोली इथून होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत आदिवासी शाळांमधल्या प्रत्यक्ष सुविधांची पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरात, महाराष्ट्र आणि पुढे झारखंडपर्यंत हा लढा उभारणार असल्याचंही दिपके यावेळी म्हणाले. आश्रमशाळेतल्या सुविधांच्या अभावामुळे आतापर्यंत 590 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगत दिपके यांनी सरकारवर टीका केली. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केलेली नसून पक्षपातीपणे पारदर्शक पद्धतीने आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडू 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होत असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोतेहो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होईल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तान

अमृत कलश कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं रामानंद उगाळे यांनी गायलेलं शाहीर साबळे यांचं गीत.

डीटीएच उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं रामानंद उगाळे यांनी गायलेलं शाहीर साबळे यांचं गीत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री ना धो महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम मातीच्या चैतन्याचं गाणं. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींना नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून सदरात मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. 16 सप्टेंबर आपल्या सर्वांसाठी आदरणीय असणारे उभ्या महाराष्ट्राचे लाडके रानकवी कवी ना धो महानोर यांचा जन्मदिवस. खर तर काय काय सादर केलं म्हणजे त्यांच्या आठवणींना साजेसा कार्यक्रम सादर करता येईल याचा विचार केला तर डोळ्यापुढे केवढी भली मोठी यादी उभी राहते. मला तरी सुरुवातीला आठवते ती म्हणजे नाधोंची अंगाई. खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट निसताना ते ऐकुणी गा मन हे हळवे होई पाळणा म्हणे अंगाई. आपण कितीही जगभरातले कवी वाचले तरी आपल्याला रानातल्या चिमणीच्या घरट्याकडे बघून नाती जपण्यासाठी शिकवणारे कवी त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल कायच लिहावं. त्यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यापुढे येतं अजिंठा, रानातला पाऊस, त्यांनी दिलेली गाणी, त्यांच्या अशा खास धाटणीच्या शब्दांचा वेगळाच समूह. जे आठवावं ते आपल्याला संवेदनशील माणूस म्हणून समृद्ध करत राहतं. त्यामुळे आजच्या आपल्या स्टे ट्यून या सदरात आपण ऐकणार आहोत मातीच्या चैतन्याचं गाणं ना धो महानूर.

नाधू महानोरांची ओळख करून द्यायची म्हणजे कधी कधी एक ओळ सुद्धा एखाद्या माणसाला पुरेशी असते, ती म्हणजे या नभाने या भुईला दान द्यावे. नभाकडे आपल्या भुईसाठी दान मागणारा हा कवी भुईसाठी स्वतःच नभ होतो आणि तिच्या गाण्यामध्ये चैतन्य पेरत राहतो. पळासखेड गाव हे त्यांच्यामुळेच आपल्याला ठाऊक आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते शेतीकडे वळाले आणि त्यातून त्यांचा साहित्यिक म्हणून प्रवास जास्त खुलला. त्यांना या प्रवासासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ठळक लक्षात राहिलेले जे गीतकार आहेत त्यामध्ये नाधू महानोर हे प्रचंड लोकप्रिय एक आहेत. एक होता विदूषक, जयत्री जयत, दोघी, मुक्ता, सर्जा, कितीतरी चित्रपटांची गाणी आहेत जी आजही अगदी आत्ताही ऐकली जातात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील त्यांचं आणि मातीचं नातं उलगडणाऱ्या त्यांच्याच गीतापासून करूयात. त्यांची राजकीय कारकीर्द देखील सर्वश्रुत आहे. साहित्यिक कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली. सभागृहात त्यांनी शेतीविषयक कितीतरी प्रश्न मांडले. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, फळबागा, ठिबक सिंचन तंत्रज्ञान यासंबंधित प्रस्ताव मांडला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच 1978 ते 1984 दरम्यान तो प्रस्ताव पारित झाला. 1990 ते 1995 मध्ये ते विधान परिषदेवर नियुक्त झाले होते. जसं ते म्हणतात, जगलो तेच लिहित गेलो. त्यांच्या काही रचना ऐकल्या वाचल्या की वाटतं त्यांनी जे लिहिलंय ते जगता यावं. कितीतरी रचना आहेत अशा ज्या आपल्याला जगाव्याशा वाटतात. नाधू म्हणतात, मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा. मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा. इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा. इथले रानू माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही. इथले रानू माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही. खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि कमीही. खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि मीही. ते जेव्हा असं लिहितात तेव्हा आपल्याला त्यांनी लिहिलेली गाणी आठवतात. आजच्या काळात

हे गीतकार देखील त्यांच्या लेखणीचं वर्णन करताना त्यांच्याकडे असणाऱ्या शब्दांचा विचारच करत राहतात. इतर कोणाच्याही गीतात, शब्दात, कवितेत सापडणार नाहीतच अशा कितीतरी उपमा त्यांनी मराठी साहित्य विश्वात देऊन ठेवल्यात, ज्या आपल्याला थक्क करतात. जसं की झिंझोटी, धांबलीचं घर, बाजिंदी मन, हे असं रानातलं तिथल्या मातीचं शब्दांचं लेणं आपल्याला नेहमीच साद घालत राहतं. एका कवितेत ते लिहितात, चिंब दरवळ झाडा लाग, चिंब दरवळ झाडा लाग चांदण दाराला, गीत गांधाराचा शब्द बाई माझ्या माहेराला. साता समुद्रा पलाड ग झोका गगनाला, तरी तापीच्या पाण्याचा ग थेंब पापणीला. नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी, नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी, माझ्या वल्या काळ झाला ना सोसत कहाणी. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, घटना या साऱ्यांचा प्रभाव त्यांच्या लेखणीवर दिसतोच आहे. पण त्यांनी अभिव्यक्त होत असताना संवेदनशीलपणे भूमिका अधिकच हळवी होत जाताना आपण पाहिलेली आहे. ते म्हणतात, धाबलीच्या घराला मंद दिवा थोडी शेती, बाई सुखापरी दुःख घोर काजळाच्या राती, दाट बरबट गिळून कसा उभविला मळा, तुझ्या अबोल डोळ्यांच्या खोल काळ झाला कळा. रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, माझ्या एकाक जीण्याला आठवांचा गहिवर, माझ्या एकाक जीण्याला आठवांचा गहिवर. नाधूंच्या आयुष्यात त्यांचं घर सोडून सासरी गेलेल्या लेकींचं जे काही वर्णन आहे ते अत्यंत हळवं आहेच, पण त्यांनी निसर्ग आणि मानवी भावना या दोन्हींमध्ये इतकी समरसता वर्णन केली आहे की ही भावना नक्की कोणाची हा संभ्रम आपल्या पुढे उभा राहतो. इतकं ते स्वतःला कधी कधी झाड म्हणून घेतात, तर पानगळीला प्रवास, तर मातीला आणखी काही वेगळंच म्हणतात. ते वर्णन करतात, गडद जांभळ भरल आभाळ, गडद जांभळ भरल आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ, खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाण्याला बाई मखमली शिळ, खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ, सांजेच्या मलूल धुळवड येळेला, भरल्या पदरानं झाकावी भूल, खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ. एकाच कवितेला असतात असंख्य पदर, ज्याला उलगडून न सांगणं हे देखील अत्यंत सुंदर असतं. त्यातून ज्याला त्याला जो अर्थ उलगडतो तितक्या त्या कवीच्या अभिव्यक्तीच्या शक्यता असतात. त्यांची कविता नेहमी एका ग्रामीण जीवनाचं प्रतिनिधित्व करणारी अत्यंत गोड ओवी आहे. ते लिहितात, लग्न लावून या लेकी जाती दूरदेशी, लग्न लावून या लेकी जाती दूरदेशी, पाखरांसारख्या पुन्हा येती माहेराशे ग सये माझे बाई. लेकीच्या मायेनं डोळे पाण्यानं भरून, दुःखाला सुखाला येती संसार सोडून ग सये माझे बाई. लेकीचा हा जन्म कोणा पाप्यानं घडिवला, सीतेचा वनवास उभा जन्म भर गेला ग सये माझे बाई. लेक समृताची लेक असो नारदाचे, नको सासुरवास लेक भुकेली मायेचे ग सये माझे बाई. लेकी बाळीच्या जन्मानं संसाराचा वेल, तिच्या पोटी पाळणा या जीवनाचा खेळ ग सये माझे बाई. सये माझे बाई म्हणत म्हणत बाईपणाच्या जगण्याच्या कितीतरी छटा त्यांनी अशा काही दाखवल्यात की त्यांच्या नंतरही मराठी कविता विश्वात स्त्री जीवनाचं असं वर्णन करणारे त्यांच्यासारखे तेच आहेत. ते म्हणतात, लेकींना, स्त्रीजन्माला, पुरुषांच्या संवेदनशीलतेला, शेतीला, मातीला, फुलाला, पानाला अगदी कशालाही सोडलं नाही त्यांनी त्यांच्या निर्मळ संवाद साधण्याच्या वृत्तीतून. ते लिहितात, आषाढाला पाण कळा सृष्टी लावण्याचा मळा, आषाढाला पाण कळा सृष्टी लावण्याचा मळा,
दुःख भीर काहू नये.

शब्द माहेरपणाला, शब्द माहेरपणाला नवा गांधार जिणाला, मेघुटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला, जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला, पानांवरती सांडले मोती, ओलं आभाळ आलं भेटीला, रूप देखणी झाडीत कुणी, सर्वा राणाचा जीव चांगला, अंबराईत डोळे मोडीत कुणी डोळ्यांचा झुला बांधला, जाईजोईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला। एखादी कविता गीत म्हणून प्रसिद्ध होतेच होते, लोकप्रिय होते, पण ती कवितेसारखी वाचतानाही कितीतरी वेगळी भासते। त्यांची शब्दावळ हा अत्यंत स्वतंत्र अभ्यास विषय आहे। बघा ते किती छान म्हणतात, जिंगलो मी झांज झुलते झाड झालो, जिंगलो मी झांज झुलते झाड झालो, मेघ मल्हा रातला आषाढ झालो, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, मोतिया मिरवीत मी शिरता जल्यालो, मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, बांधिले मी पुण्य तुमच्या पाऊलांचे, पाहिले डोळ्यांत त्यांच्या मी कितीदा, सोयरे माझे अचानक दूर झाले, मी इथे दूरस्थ चुकली वाट माझी, चांदणे कवळून गातो शुष्क ओठी, भोवती खोट्या बखेट्या गलपताना, पाहताना चंद्र हे करपून जाते, पाखरे राणावनातून येथ आली, भोवती माझ्या फुलांची शेज आली, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, जोखता पंखात मजला नीज आली, जोखता पंखात मजला नीज आली। ही कविता मी कितीतरी वेळा वाचते आणि तितक्याच वेळा मला ती नवी वाटते। जिथे तिथे आपण अवघ्या राणाला माणसांच्या नात्यातून वर्णन करत आणि माणसांना राणातल्या झाडांसारखं वर्णन करत नाधो अत्यंत ठोस भूमिका घेणारे मुत्सद्दी राजकीय नेतृत्व आहेत। शेतकरी प्रश्नांविषयी त्यांनी कितीतरी वेळा ठोस ठाम भूमिका घेतल्यात। त्यांच्या सुलोचनेचा पाऊलखुणा या पुस्तकातला एक मायना तुम्हाला वाचून दाखवते। भारत सरकारनं 1958 साली कमाल जमीन धारणा कायदा आणला, त्यानंतर महाराष्ट्राने 1974 ते 1975 मध्ये दुसरा जमीन कायदा आणला। तो राबवण्यासाठी शासनानं प्रत्येक तालुक्यात 3 सदस्यांची समिती नियुक्त केली। सोयगावसाठी नेमलेल्या समितीचं ट्रिब्युनल अध्यक्ष त्यांना केलं। शिवाय एक आदिवासी आमरू नाईक आणि तहसीलदार चौसाळकर होते। मदतीसाठी गिरदावर तलाठी वगैरे असत। कमाल जमीन धारणा कायद्याचं स्वरूप शासनाने निश्चित केल्याने नियमांप्रमाणे जादा जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेऊन ती जमीन मागास वर्गातल्या व्यक्तीला अग्रक्रमानं फुकट द्यावी असं होतं। ही समिती माझ्या समितीशिवाय गठीत केली गेली होती। कलेक्टर महसूल विशिष्ट अधिकारी यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी मी हे पद स्वीकारलं। 8-10 गावांच्या परिसरात तंबू टाकून या समितीनं काम सुरू केलं। रोज सकाळी निघताना सुलोचना आम तिघांचा जेवणाचा डबा करून द्यायचे, कोणाचा फुकटचा चहा सुद्धा घ्यायचा नाही असा माझा नियम होता। या कायद्याच्या संदर्भात चांगल्या वकिलांना भेटून मी कायदा समजावून घेतला। कुठल्याही कोर्टात जाता येणार नाही, शेतीवाल्याला वकीलही लावता येणार नाही असा शासनाचा दंडक होता। आपल्या जमिनीचं रेकॉर्ड शेतकऱ्याजवळ कधीच नीट नसे। या कायद्यामुळे शेतकऱ्यांमध्येही प्रचंड घबराट झाली होती। आम्ही जास्तीची जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेत होतो ती वाटली जात होती। मी काही शेतकऱ्यांचे निकाल दिले पण ते कलेक्टर यांना मान्य नव्हते। मी कायदा ना पक्का होतो, हिंदू कुळात कायदा, मराठवाड्यातल्या 38 कायदा, 7-12 यात अनेक पळवाटा होत्या, त्यांचा अभ्यास करून मी निकाल देत असे। शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय मी घेत गेलो, कायद्याला धक्का न लावता घेत गेलो। तालुक्यात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नातागोत्यात ही बातमी पसरली। माझ्या तालुक्यातल्या शिवाराचे जिल्ह्यातले शेतकरी रडत येत असत।

मी त्यांना जमेल तेवढा मार्ग दाखवत असे. श्रीमंत जमीनदारांनी अनेक मार्गांनी खरेदी केलेल्या जमिनींची संख्या अधिक होती. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली, भीती वाढत गेली. ते आपला माणूस म्हणून माझ्यासमोर येत. पळसखेडला माझ्या तालुक्यातल्या बाहेरच्या शेतकऱ्यांची गर्दी होत गेली. त्यांची कागदपत्र सातबारा पाहून मी उपाय सुचवत असे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तालुक्यात त्यांच्या बाजूचे निकाल मिळत गेले. शेतकरी वर्ग सुखावलेला मी पाहिलाय. पळसखेडला येणाऱ्या शेतकऱ्यांना सुलोचना चांगली वागणूक आधार देत होती. एकदा तिनं मला सांगितलं, काही बड्या जमीनदार शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचवावी म्हणून तिला पैसे देऊ केले होते, त्यामुळे ती प्रचंड चिडली होती. सोन्याच्या बांगड्या पाटला करून देतो असंही ते बडे शेतकरी म्हणाले होते. भ्रष्टाचाराने शेतकऱ्यांना नख लावून मिळवलेली ती जमीन मी त्यांना आणीबाणीचा धाक दाखवला, त्यामुळे ते पळाले. हळूहळू कोर्ट संपत आलं. त्यात सुलोचनाला खूप त्रास झाला. ती येणाऱ्यांची स्पष्ट बोलून विचारपूस करून त्यांची माहिती घेऊ लागली आणि लोकांना परस्परच वाटेला लावून देऊ लागली. त्यावेळी मला भेटायला येणारे चांगले साहित्यिकही तिच्या विचारण्याने दुखावले गेले. कमाल जमीन शेतकऱ्यांच्या खोट्या शेतकऱ्यांना तपासून घ्यावं एवढाच तिचा विचार होता. हे सगळं कळल्यावर बाबांना आनंदही झाला आणि ते रागावलेही. म्हणाले, हे असलं काम बंद कर बाबा, गांधारीमुळे किती त्रास झाला होता हे पाहिलं होतंस. शेवटी ते ट्रिब्युनलचं काम संपल्यावर बाबांना बरं वाटलं. नादोंच्या हातामध्ये एखादं पद जरी असलं तरी प्रत्येक माणसाप्रती त्यांची असणारी संवेदनशील भूमिका ही त्यांच्या लिखाणामध्ये जशीच्या तशी उमटलेली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते. त्यांच्या पानझड्या कवितेत ते लिहितात, त्या माझी या देशातले पंछी निळे जांभळे, हे मोकळी आकाश गा वेटाळणी चालले, घाटातल्या वळणातली कौलार खेडी जुनी, मिरगामध्ये बरसातीला मल्हार गाती कुणी, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, अरुवार त्या कंठातला रानावनाला लळा, केळीतल्या दांडातले पाणी हळू वाहते, चाळीतल्या आंब्यामध्ये पडसावनी हालते, ज्येष्ठातली चवळी नवी ढवळी फुले माळूनी, पिवळ्या निळ्या पक्षांसवे कानातली बोलणी, ज्वारीतल्या कापसातला रुजला कसा जारवा, मजवेढ तो देशातल्या त्या मातीचा गारवा, तो गारवा मजला हवा आकाश पंखांतले, ह्या देशीच्या त्या देशीच्या डोळ्यांत ओथंबले, जा सागरा घेऊन जा पाणी निळे जांभळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे. शेतकरी कामगार शहर खेडी पाडी वस्ती चिमणपाखर पक्षी आणि अवघी जीवसृष्टी या संकलांना नव सौभाग्य चैतन्य मृगापासून स्वाती नक्षत्र देणार विठुराया रुक्मिणी माय, तुझ्या दारी पायी पालखीनं 25 लाख लोक तरी येतात. देवळातलं दर्शन नाही झालं तरी अवघं पंढरपूरच देऊळ आहे या भावनेनं खेड्यांच्या भल्यासाठी तुझी अभंगाने पूजा करतात. यापेक्षा तुला काही नको असतं असा तू एकमेव देव आहेस. आता आभाळ बरसू दे, अवघा देश समृद्धीने नांदू दे, एवढीच प्राणातून प्रार्थना असं नाधो एका ठिकाणी लिहितात आणि पालखीचा अभंग देखील लिहितात. ते लिहितात, करपून गेले दुष्काळाचे रान तसे माझे मन पांडुरंगा, वर्षां पाठोपाठ नाही पान कळा सावत्याचा मळा ओस झाला, शेतमाऊलीची गेली सारी रया सोयरांची माया ओसरली, दुष्काळानं केली संसाराची थट्टा आयुष्याला बट्टा लागला गा, कोणत्या गोष्टींची केली ना कसूर तरी जन्मभर दुःख यावे, दिंड्या पताकांनी दुमदुमली पंढरी तरी मी श्रीहरी कासा विस, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुणब्याचा मळा उभा राहो, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुणब्याचा मळा उभा राहो. त्यांची कविता कधी अभंग असते तर कधी ते कवितेतून जोगवा मागतात. ते म्हणतात, इथे आलो होतो मागाया जोगवा, आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी, जाईच्या मांडवा कारल्याचे वेल संसाराची सलग कशी सांगू, विधी निषेधाची

झाली दाटादाटी, मनाची झिंजोटी कोणा सांगू, कशासाठी देवा द्यावा दोष कोणा, आपुला परगणा दुष्काळाचा, असो सोबतीला तुक्याचा अभंग, असो सोबतीला तुक्याचा अभंग, हा चियंग संग कैवल्याचा, माझी दुबळाची होवो आठवण, कधी सोडवन करा देवा, कधी सोडवन करा देवा। जसं मी मगाशी सांगितलं, त्यांचा झिंजोटी हा शब्द खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहे, तसंच जुन्या मंदिराचं वर्णन करताना त्यांनी एक असा शब्द वापरलाय की चिराखंड। ते म्हणतात की जुन्या मंदिराच्या चिराखंड झाल्या दिवे लागणीला उरी कापरे, वृंदावनाशी जुनी जीर्ण पाने, सुने झाड निष्पर्ण ओट्यावरे, कुठे गायीच्या हंबराला न पान्हा, मुकी आंधळी सांज वेशीवरी, थंडावल्या प्रार्थना मंदिराचा, कुठे झांजना टाळ पारावरी, तळे चांदण्यांचे डहोळून गेले, डहोळून गंगा नि गोदावरी, कुठे हे अरण्यातले राज रस्ते, नेतील नेवोत आसावरी। त्यांचं त्यांच्या उद्देशाप्रती असणारी जी काही प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती होती, त्यातून त्यांच्या कविता ह्या अत्यंत निर्भीड आहेत हे देखील आपल्याला पदोपदी दिसतं। ते अत्यंत प्रखरपणे आणि तितक्या संवेदनशीलतेने एकाच कवितेत वर्णन करतात। ते लिहितात, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, वाहताना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे, कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरीचे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरीचे, आपुल्या साऱ्या सुखांचा जाळ पोटी जाळताना, कोणतीन जात त्यांचे कोणताना धर्मजांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे मानसांना। पुन्हा ऐका ही ओळ किती छान आहे, कोणतीन जात त्यांची कोणताना धर्मजांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे मानसांना, प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे, प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना। कायच बोलणार, नाधो महानोर मातीविषयी बोलतात, म्हणजे ते मातीला कितीतरी वेगवेगळ्या पैलूतून पाहून आपल्या उंजळीत येतात। आपण नाधो महानोरांचे शब्दच त्यांच्यासाठी म्हणत राहावेत, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कारण त्यांच्या मातीतल्या चैतन्यात मातीतली माणसं आणि माणसांतली झाडं, संपूर्ण निसर्गच मुक्तपणे गात राहतो, आपणही त्याला साथ घालत गात राहिलं पाहिजे। हे सगळं बोलणं कधी संपणार नाही, ते पुन्हा पुन्हा आठवत आपण नाधो महानोरांची कविता जगत राहिलं पाहिजे, कारण त्यांच्या कवितेत खरंच मातीच्या चैतन्याचं गाणं आहे।

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढील युवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री ना धो महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम मातीच्या चैतन्याचं गाणं आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

6:10 झाली आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोतेहो सुरुवातीला ऐकणार आहोत असला नवरा नको ग बाई या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेलं, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

उमज पडले तर या चित्रपटातील माणिक वर्मा यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, गदी माडगुळकर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सरकारी कचेरी किंवा इतर कुठेही कागदपत्रांची प्रत हवी असेल तर पहिल्यांदा आठवण होते ती छायाप्रतीची. ही छायाप्रत किंवा प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत आपण सहज एका मिनिटात छापून घेतो, पण हे काम नेमकं होतं कसं? हा प्रवास कुठून सुरू झाला आणि आजपर्यंत तो कसा बदलत गेला? पुढे याचं स्वरूप कसं असेल? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातील तज्ज्ञ हेमंत सामंत, जे प्रकाशक आहेत, भाषांतरकार आहेत आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, आज आपण एका वेगळ्या विषयावर आपल्याकडून जाणून घेणार आहोत की एका मिनिटात सहजपणे एक छायाप्रत मिळते, पण ती नेमकी तयार कशी झाली, त्याच्या मागे काही इतिहास आहे का त्याचा?
1: सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळेला छायाप्रतीचा आज आपण विचार करतो की त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नाव डोळ्यासमोर येतं ते नाव आहे चेस्टर कार्लसन यांचं. चेस्टर कार्लसन यांची आता 120 वर्ष झाली. हे यांचा जन्म झाला होता 1906 मध्ये आणि अतिशय गरिबीमधला हा विद्यार्थी, गरिबीतनं शिकून संशोधन करून त्यांनी अगदी तरुण वयामध्ये प्रचंड मोठं भौतिकशास्त्रामध्ये संशोधन केलं आणि मग त्यांना जी पहिली नोकरी लागली ती नोकरी पेटंटच्या ऑफिसमध्ये लागली. आणि त्यांना लक्षात यायचं की तिकडे सगळ्याच याच्यासाठीचं तुम्हाला प्रतिमुद्रण लागत आहे, म्हणजे कुठलेही कागद असतील तर ते परत लिहून ते कुठेतरी कोणीतरी सत्यापित करावे करण्याची गरज निर्माण होत होती, कारण का त्याशिवाय ते सादर करता येत नव्हते. आणि मग ते प्रत्येक माणसांना ते परत दस्तावेज पुन्हा लिहून काढून आणि ते त्याची सत्यप्रत पडताळून घेऊन ती दाखल करावी लागायची. तर त्यांना लक्षात आलं की बाबा याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि अनेक कागद निर्माण होतात, तर ह्याच्यामध्ये असं काही करता येईल का की आपलं जे भौतिकशास्त्र आहे तर त्या शास्त्रामधनं काही विकास करून ह्याची एक काही प्रत तशी आपोआप तयार होईल का, हा त्यांचा एक पहिला जो हेतू होता. त्या पहिल्या हेतूवर त्यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि ते जे संशोधन होतं तर त्या संशोधनामध्ये त्याला नाव आहे झेरोग्राफी. तर झेरो म्हणजे ड्राय, म्हणजे जी पावडर असते ती, आणि ग्राफी म्हणजे ते काय मुद्रण आहे, जे त्याचं ग्राफिक म्हणजे प्रतिमा आहे. तर ही जी कोरडी शाई म्हणतो आपण, कोरड्या शाईने त्याची नक्कल उतरण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या माणसांनी निर्माण केली. ती 16 सप्टेंबर 1959 साली आपल्या समोर उभी राहिली आणि ते मशीन आलं ते म्हणजे झेरॉक्स 914 म्हणून आलं. पण हा जो सगळा कालावधी आहे विचार केला तर लक्षात येईल की त्यांनी हा जो संपा स्वतःच्या 32व्या वर्षी लावलेला शोध आहे आणि त्याच्यानंतर 21 वर्षांनी तो लोकांच्या समोर आला.
0: एवढ्या
1: हा, कारण का की ते संशोधन त्यांनी शोध लावला, पण शोध लावल्यानंतर त्या शोधाची गरज निर्माण होणं आणि त्या गरजेसाठी त्यांना काहीतरी त्या संशोधनासाठी त्यांनी उभे केलेली यंत्रणा आहे ती तयार करण्यासाठी लागणारे लाखो रुपये उभे करणं हे त्या काळामध्ये खूप कठीण होतं. आणि ही जी सगळी लॅबमध्ये तयार करण्याची प्रक्रिया होती त्याच्यापासून ते मशीन तयार करणार आहेत आणि म्हणून ते 21 वर्षानंतर ते आणि ते सातत्याने ते थकले नाहीत. त्यांनी पहिलं जेव्हा सोबीन तयार केलं ते 1938 मध्ये केलं आणि त्याच्यानंतर 21 वर्ष ते त्याच्यामध्ये काय काय काय काय डेव्हलपमेंट करत राहिले, काय ते मशीन स्वस्तात कसं बनेल ह्याच्यावरती त्यांनी प्रचंड काम केलं. तर त्यामुळे एक प्रदीर्घ कालावधी एखाद्या संशोधकांनी आपले स्वतःचं संशोधन केल्यानंतर सातत्याने त्याला जनताभिमुख करण्यासाठी आपले एवढा वेळ द्यावा आणि एवढं संशोधन करावं. आणि तुम्ही दोन्ही सांगितलंच आहे की त्यांची स्वतःची गरिबी होती, तर त्याच्यामध्ये संशोधनामध्ये पैसे जे काय लागणार आहेत म्हणजे जे काय कमवत होते ते सगळे संशोधनात घालत होते. अशा प्रकारचं या माणसाचं आयुष्य आहे.

0: आणि त्या माणसाचा म्हणून आज उल्लेख करताना मला पण असं भरून येतं की एखाद्या माणसानी म्हणजे आज तो जगव्यापी आहे, त्यांचं आज नावही कोणाला माहीत नाही, पण त्यांनी संपूर्ण जगावरती आपल्या नावाची मुद्रा उमटवली ती झेरॉक्स या तंत्रज्ञानाने.
1: खूप छान. आणि तुम्ही म्हणता तसं जनतेच्या कल्याणासाठी काहीतरी करणं आणि झटत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण मग ह्याची नेमकी प्रक्रिया कशी असते की ही छायाप्रत तयार कशी होते?
0: प्रक्रिया त्यावेळेला त्यांची प्रक्रिया आणि आपली प्रक्रिया याच्यात कुठलाच काही भेद नाही आहे. तर एक मूळ कागद आहे ज्याला आपण दस्तावेज म्हणतो की ज्याचा आपल्याला प्रतिरूप करायचा आहे, तो मूळ कागद घेऊन त्याच्यानंतर त्याचं स्कॅनिंग होतं, म्हणजे त्याची त्याच्यावरती प्रकाश टाकला जातो. त्या प्रकाश टाकल्यानंतर जिकडे काळं असतं त्या काळामध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईट होतं, जिकडे काळं असतं ते तिकडून त्याची हे ट्रान्सफर प्रकाश होत कमी होतो, आणि जिकडे पांढरं असतं तिकडून संपूर्ण प्रकाश जातो. तर अशा प्रकारे त्याची स्कॅनिंग म्हणतो आपण, ज्याला स्कॅनिंग ही प्रक्रिया म्हणतो, ती स्कॅनिंग प्रक्रिया होते. मग त्या प्रतिमेचं डिजिटल म्हणजे विद्युत भारामध्ये रूपांतर केलं जातं, डिजिटलायझेशन आता त्याला म्हणतो आपण. आणि ते विद्युत भार झाल्यानंतर तो विद्युत भार आहे तो एका ड्रमवरती त्याची प्रतिमा तयार होते तात्पुरती.
1: अच्छा.
0: ती ड्रमवरती तात्पुरती प्रतिमा तयार झाल्यानंतर त्याच्यावरती टोनर जो आपला आहे, म्हणजे टोनर म्हणजे काहीच नाही म्हणजे कोळशासारखा प्रकार आहे, त्याची पावडर असेल, तर ती त्याच्यावरनं सोडल्यानंतर ज्या भागामध्ये ती प्रतिमा उमटायची असते, ज्या भागामध्ये जास्ती जास्ती टोनर घेतला जातो तो भाग आहे, म्हणजे जिकडे आपलं मगाशी आपण म्हटलं की जिकडे काळा भाग असेल म्हणजे काळ्याशाने लिहिलेला असेल, ते तिकडे आल्यानंतर त्या तिकडे टोनर आहे तो तिकडे जास्तीत जास्त डिपॉझिट होतो आणि पांढऱ्या भागात टोनर डिपॉझिट होत नाही, असं करून त्याची एक प्रत बाहेर पडते. तर ही एक संपूर्ण प्रतिमा आहे, कागदावरची प्रतिमा आहे. ती प्रतिमा झाल्यानंतर त्याला उष्णतेने त्या टोनरचं स्थिरीकरण केलं जातं, म्हणजे तो ड्रम आहे त्या ड्रमवरती एक प्रतिमा निर्माण झाली, त्याच्यावरती तो टोनर जाऊन बसला, त्याच्यामध्ये कागद आला, तो कागद आल्यानंतर तो कागद तो टोनर घेऊन जाणार आहे, तर तो टोनर घेऊन गेल्यानंतर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता करावी लागते की तो त्याच्यावरती कोरडा होईल संपूर्ण, त्याच्यावर चिकटेल आणि ती चिकटते. आणि मग आपल्याला लक्षात येईल की आपण या झेरॉक्स प्रती आपण काही वर्षांनी बघितल्या की त्या फिकट होतात, याचं कारण तो जो टोनर आहे तो त्याच्यावरती स्थिरावलेला असतो, तो निघून निघून जातो वरचा भाग, आणि ते स्थिरीकरण झाल्यानंतर आपल्याला त्याची तयार छायाप्रत मिळते.
1: खरं तर ही एवढी मोठी प्रोसेस आहे, पण काही सेकंदात आपल्याला हव्या तितक्या प्रती त्याच्या मिळू शकतात. आणि तुम्ही म्हणता असं निश्चितच त्याच्यावर खूप मोठं काम केलं गेलंय, म्हणून
0: त्याच्या अंतर्गत आहेत ना त्याच्या जवळजवळ 21 टप्पे आहेत त्या मशीनच्या आतमध्ये.
1: अरे वा.
0: तर ते त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक टप्प्यावरती काम केलं, म्हणजे आपण मी तर म्हटलं 21 वर्ष, म्हणजे ते प्रत्येक टप्प्यावरती एक एक वर्ष तरी घालवले असेल असं, ते 21 टप्प्यांमध्ये ते काम होतं. आणि आपल्याला दिसताना ते फक्त आता तर खूपच सिम्पल झालंय, आता तर आम्ही इंटरनेटवरनं डायरेक्ट आपली फाईल पाठवून देतो, ती वाटेल तिकडून ते प्रिंट होते असं होते.
1: प्रगत होत जातं तंत्रज्ञान हळूहळू. पण मग या सगळ्या छायांकनाचा उपयोग कुठे आणि कसा होत असतो सर?
0: या छायांकनाचा उपयोग आता आपण बघितलं तर आपण म्हणजे आज विद्यार्थ्यांना मी स्वतः जरी एक नोटची एक PDF दिली तर विद्यार्थ्यांनी ती मला अपेक्षित असते की मी त्यांना स्वतःहून पण सांगतो की तुम्ही स्वतः एकदा लिहून घ्या, कारण एकदा लिहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये जास्त रजिस्टर होतं. पण लगेचच्या लगेच त्याचा एक माणूस प्रिंटआउट काढून आणतो आणि मग त्याच्या हवे तेवढ्या झेरॉक्स निघतात. हे शाळेचं झालं, पण न्यायालयापासून तुमच्या शासकीय कामकाजापर्यंत कुठेही गेलात तरी, तुम्हाला साध्या हॉटेलमध्ये जरी राहायला गेलात तरी तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागते तुमच्या ओळखपत्राची, कुठेही गेलात तरी त्याचं ती जी सत्यप्रत लागते. तर त्यामुळे आज एक झेरॉक्स कॉपी हा आपला एक जीवनाचा एक महत्वाचा भाग झालेला आहे की म्हणून आपण बाहेर जाताना आपलं आधार कार्ड तर ठेवतोच पण त्याच्याबरोबर त्याच्या कॉपी पण ठेवून देतो, पण कुठे लागेल हे सांगता येत नाही. विस्तृत वापर झालाय आणि आज कुठूनही कुठेही पाठवता येतं आहे, त्या फार मोठं तंत्रज्ञान त्याच्या पुढे विकसित झालेलं आहे.
1: अच्छा. आणि म्हणजे सर म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत किती आकारात ह्याचं प्रिंटिंग होऊ शकतं की कसं असतं
0: हे
1: का?
0: नाही आताचं हे बघितलं तर म्हणजे तुमचा आकार जेवढा वाढवेल तेवढा आकार तुम्हाला करता येतात. आज असं विचार केला तर ह्याचं प्रतिमुद्रण आहे, आपण वृत्तपत्राची दोन पानाशी समोरासमोर जी जोडलेली असतात
1: उघडली,
0: हा तर तेवढ्या मोठ्या आकारात तर अगदी आरामात छपाई होते. पण जसा तुमचा आकार वाढेल तसा तुमचा खर्च पण त्याचा वाढत जाईल, त्या मशीनचा कॉस्ट वाढत जाईल. त्यामुळे आकारापेक्षाही महत्वाचं काय की

0: ते सुटसुटीत आहे, म्हणून ते आपण आपल्याकडे आलं त्याच्यानंतरचं जे झेरॉक्सचं तंत्रज्ञान त्यांनी लगेच पहिल्यांदा वापरलं ते दॅट इज द फॅक्सिमल मशीनमध्ये वापरलं. सेम तंत्रज्ञान आहे की फॅक्ट त्याचा अर्थ फॅक्टम सिमिली म्हणजे तशा तशी प्रत निर्माण करणं आणि ती लॉंग डिस्टन्सवरती होऊ लागली. पण त्याचं बेसिक तंत्रज्ञान हे झेरॉक्सच आहे, फक्त इकडून जे विद्युत भारित जे केलेलं आपला जो ड्रम आहे तो इकडे एक्सपोज न होता तो तिकडच्या दुसऱ्या मशीनच्या वरती तो एक्सपोज होईल आणि ते विद्युत धारेमधनं जाईल किंवा टेलिफोनिक वायर्समधनं आपण तो संदेश पाठवतो आणि तो तिकडे फॅक्स मशीनच्या स्वरूपात येतो. तर ती त्याची त्याच्या पुढची स्टेप होती आणि त्याच्या पुढची स्टेप नंतर झाली ते कॉम्प्युटर्समध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आले. आता ह्यांचंच तंत्रज्ञान आहे, त्या कंपनीने बनवलेलं तंत्रज्ञान स्टीव जॉब्सनी त्या काळामध्ये बघितलं, त्याला त्यातलं ते ग्राफिकल युजर इंटरफेस आवडला. त्याच्या अगोदर आपण फक्त कॉम्प्युटरमध्ये टायपिंग वगैरे करत होतो आणि फक्त प्रिंटआउट म्हणजे त्याचे प्रिंटआउट करत होतो, पण त्यातला जो ग्राफिकल युजर इंटरफेस आहे तो त्याला भयंकर आवडला. त्याच्यातनं त्यांचा माऊस ही जी संकल्पना आहे ती पण त्याला आवडली आणि त्यांनी त्या संकल्पनेवरती मग नवीन तुमचं जे काय विश्व आहे ते विश्व नवीन विश्व उभं राहिलं एक. आणि आज आपलं आपण काढलेलं चित्र इमेज आपण काढलं कागदावर काढलेलं चित्र लगेच आपण फोटो काढतो आणि तो त्याचा प्रिंटआउट मारून घेतो, इतपत ते तंत्रज्ञान यशस्वी झालं.
1: ओके सर, मग एक छपाई मशीन ते आता बदलत गेलेलं तंत्रज्ञान, ही प्रक्रिया किती बदलत गेली आतापर्यंत, म्हणजे त्याच्यात काय काय फरक होत गेले?
0: पहिलं म्हणजे काय होतं की एक आपण कॉपी काढण्यापूर्वी होतं, मग मी नंतर म्हटलं की त्याचं पुढचं तंत्रज्ञान आलं तो फॅक्टम सिमिली म्हणजे फॅक्स फॅक्सिमिली म्हणजेच आपण त्याचा संक्षिप्त रूप फॅक्स म्हणतो. तर जसं अगोदरच्या याचं झेरोग्राफी होतं तो त्याचा झेरोक्स केला त्यांनी, तसं हे फॅक्टम सिमिलीचं फॅक्स झालं. त्याच्यानंतर आपलं प्रिंट आलं म्हणजे आपण टोनरच्या साह्याने जो प्रिंट करतो तो प्रिंटर आला आणि त्याच्यानंतर ते त्याची रंगीत प्रतिमा निर्माण करायची, ती एक आणखीन एक त्याची ऍडव्हान्स स्टेज झाली की आपण अगोदर फक्त ब्लॅक अँड व्हाईट मध्येच काम करत होतो, म्हणजे आता तर फॅक्सही तुमचं कलर फॅक्स कलर झेरॉक्स सगळं येऊ शकले. तर ते आता ते आलं ते रंगीत छायाचित्रांकित प्रत झाली आणि नुसती पीडीएफ फाईल बनवणं हे पण त्या मशीनवरती होतं, म्हणजे आज त्याला मल्टी फंक्शन मशीन म्हणतो आपण की कॉपी फॅक्स झेरॉक्स कलर स्कॅनिंग आणि डायरेक्ट कॉम्प्युटरला फीड असलेली पीडीएफ फाईल एवढं. आता तर म्हणजे आताचे जे झेरॉक्स आलेले आहेत मशीन तर त्याच्यामध्ये काही नाही, त्याच्यामध्ये ऍटोमॅटिक तुमचं पुस्तक आहे त्याची ऍटोमॅटिक पानं मध्ये इनपुटला घेतली जातात. मी पुस्तक ठेवायचं फक्त एक एक पान आहे तो सगळं ऍटोमॅटिकली त्याच्यामध्ये घेईल आणि त्याच्या तुम्ही सांगितलेल्या तेवढ्या पाच कॉपी पाहिजेत तर पाच कॉपी बाइंड होऊन बाहेर पडतील. तर त्याला हे मेक टू ऑर्डर अशा प्रकारचं आलेलं आहे आणि आज नवीन प्रकाशन व्यवसाय आहे हा असाच झालेला आहे आता की तुम्ही एखाद्या दुर्मिळ पुस्तकाची प्रत मागवता तर ती पुस्तकाची प्रत आहे ती एकच प्रत तुमच्यासाठी त्याची बनवली जाते आणि ती प्रक्रिया पण फार सोपी झाली कारण त्या मशीनमध्ये आता सगळं बाइंडिंग युनिट पर्यंत सगळं म्हणजे आत्मे कटिंग बाइंडिंग सगळं होतं. अशा प्रकारे आज प्रकाशन क्षेत्रामध्ये आज तुम्हाला 100 कॉपीची ऑर्डर आली तर तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये कॉप्या छापून ग्रंथ छापून ठेवणं हा फार मोठा जिकिरीचा प्रश्न होता. तर तुम्हाला 10 कॉपीची ऑर्डर येते 10 कॉपीज प्रिंट करताय. तर त्यामुळे मुद्रण क्षेत्रामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचा याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि मल्टी फंक्शन ह्या मशीन्स आहेत आणि त्या काळामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा आता होत आहेत आलेल्या आहेत.
1: सर, पण जे मुद्रणाचं तंत्रज्ञान आहे ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि आपल्या घरी किंवा घरातला छोटा प्रिंटर या दोन्हीत हीच एक प्रक्रिया असते की काही वेगळं?
0: दोन्हीची दोन्हीतली प्रक्रिया तीच आहे, फक्त आपल्याला ती कला जी आहे ती कागदाची तयार प्रत करण्यापासून डिजिटल दस्तावेज तयार करण्यापर्यंत ऑटोमेटेड झालेली आहे. पण आपणही घरामध्ये आपण लिहून ठेवलेला कागद आहे तो लगेचच्या लगेच आपण मोबाईलवरती एक फोटो काढतो त्याचा आणि ठेवून देतो. आता पूर्वीच्या काळामध्ये लोक सगळ्या कॉप्या आपल्या ठेवत होत्या, आता त्याचे डिजिटल दस्तावेज तयार करणं हा एक फार मोठा प्रकार झालाय. म्हणजे काही नाही, आता एक्सरे काढायचा असेल तर तो एक्सरे डायरेक्ट तुम्हाला डिजिटल ठेवता येतो, त्यामुळे तुम्हाला हवी तेव्हा ती प्रत घेता येते. म्हणजे आता इकडून मी अमेरिकेला गेलो आणि मी माझा एक एखादा हाताचा काय असेल तो एक्सरे दाखवला तर ते तिकडून डायरेक्टली डायरेक्ट तिकडून तुम्हाला एक्सरे मिळू शकतो. याची प्रत म्हणजे याची मूळ संकल्पना आहे ही तशी

0: त्यांची प्रत निर्माण करणं हीच आहे.
1: अच्छा.
0: तर ते डिजिटल दस्तावेज केंद्र होतील आता भावी काळामध्ये. हे काही नाही, त्यांच्याकडे तुमचा तुम्ही ईमेल आहे, तुम्ही फक्त त्यांना फॉरवर्ड केलात की तुमचे प्रिंटआउट काढून तुमच्या घरी आणून पोहोचवले जातील, कारण कुरिअर सर्व्हिसेस आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स केंद्रावर किंवा कुठल्याही केंद्रावर जायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आता समावेश जो झालेला आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला क्लाउडवरती पण ठेवता येतं. आपण ज्यांना आपण ईमेल म्हणतो, तर आपल्याला कल्पना नसते आपल्याला फुकट ईमेल मिळतोय, पण त्या फुकट ईमेलला तुम्हाला एक क्लाउडवरती स्टोरेज मिळतंय. ते काही जीबी मधलं स्टोरेज मिळते. तुम्हाला आलेले लाखो ईमेल्स आहेत, ते तुमच्यासाठी एखादी कंपनी आहे ती स्वतःच्या सर्व्हरवरती सेव्ह करून ठेवते.
1: अच्छा.
0: म्हणजे मला माझा 2004 सालचा ईमेल आहे तो मला एका सेकंदात शोधता येतोय आणि तो मला प्रिंटआउटला देता येतोय. हे तुम्ही मला त्यावेळेला आमंत्रण दिलेलं होतं.
1: ओके.
0: हे एवढं सगळं तंत्रज्ञान त्याच्यामुळे भविष्यात झालेलं आहे. आणि मजकूर वाचून त्याचा हवं तर तुम्हाला त्या पुस्तकाच्या अख्ख्याच्या पुस्तकाची ट्रान्सलेटेड प्रत एका 1.5 मिनिटात होती. म्हणजे 80 पानाचं एक पुस्तक मी त्याला फीड केलं किंवा एखादी पीडीएफ फाईल फीड केली, मला संक्षेपीकरण करता येतं. म्हणजे त्याच्यामधलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला या एडिटरला सांगितलं की मला याचा संक्षेप करून द्या, पुस्तकात काय म्हटलंय शेवटी. मग ते सांगणार की शेवटी पुस्तकात म्हटलेलं आहे हे पुस्तक आहे ते हेमंत सामंत यांनी लिहिलेलं आहे आणि ते छायामुद्रण या विषयावरती आहे आणि ते त्याच्यामध्ये काय काय मुद्दे टाकले ते काढून तो देतो. हे संक्षेपीकरण त्याच्यामध्ये येत आहे. त्याच्यानंतर रूपांतर करता येत आहे. म्हणजे मी एखादी कादंबरी लिहिली असेल तर त्याच्यापासून नाटक करता येईल.
1: अच्छा.
0: इतपत ह्या मुद्रणाच्या त्या छायांकित प्रतीचा त्याची जी पीडीएफ फाईल बनली आहे त्याचा कुठल्याही प्रकारे आपण आविष्कार करता येतो. आणि आता तर तो फीड दिल्यानंतर म्हणजे तुम्ही आणि मी समोरासमोर बसले आहेत असं मी जर ते लिहून ठेवलं आणि साधारण एक तुमचा फोटो आणि माझा फोटो दिला तर तो त्याच्यावरती एक प्रत तयार करेल की आपण स्टुडिओत बसलेलो. म्हणजे इतपत त्यांचं भावी काळामध्ये प्रगती होत चाललेली आहे. आणि भावी काळामध्ये आपण डेटा देणार आहोत आणि आपण माहिती घेणार आहोत. आपण सांगणार आहोत की मला जे गाज्या मी समोर पाण्याची बाटली ठेवलेली आहे त्यातलं पाणी मी या कंपनीचं आहे, तर ह्याच्यातलं नेमकं पाण्याचं शुद्धीकरण किती असं आपण विचारणार आहोत. तोने डाटा देतोय त्यांना, माझा काय प्रश्न आहे तो त्यांच्याकडनं त्याचं उत्तर येणार की या बाटलीमध्ये अमुक अमुक क्षार आहेत, अमुक अमुक अमक आहे, खनिज अमकी आहेत, हे सगळं तुम्हाला वर्गीकरण हातात मिळणार आहे. हे सगळं हे फक्त त्या कॅरेक्टरचं मुद्रण म्हणजे प्रतिरूप झालंय आणि त्यामुळे तुम्हाला ते भाग्य आहे. आज तुमचं हँडरायटिंग ओळखलं जातं. म्हणजे कुठल्याही माणसाने एक हँडरायटिंग दिलं की ते ऑटोमॅटिकली त्याचं टेक्स्ट फाईल तयार होतं. हे सगळं ह्या माणसाचा आविष्कार आहे.
1: खूप मेहनत घेतली सर. आता तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात की भविष्यात याचा वापर कसा होऊ शकेल किंवा आतापर्यंत याची प्रगती कशी होत गेली, पण प्रत्येक वेळी आपण बघतो की ज्या गोष्टीला चांगली बाजू असते त्याला काहीतरी दुसरी वाईट म्हणा किंवा त्रासदायक गोष्ट असते. तर या ठिकाणी सुद्धा असं काही होऊ शकतं का की त्याचा गैरवापर होऊ शकतो?
0: नाही, गैरवापर होऊ शकतो असं नाही, गैरवापर होतोच आहे.
1: अच्छा.
0: ही अनेक जण आपल्या प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून आपल्या स्वतःच्या नावाने कलर झेरॉक्स मिळते तर काय नाही, मला काहीच नाही, मी तुमचं नाव काढून टाकेन, माझं नाव टाकेन, तर प्रमाणपत्र माझ्या नावावरती येईल. हे अनेक ठिकाणी होत आहे.
1: मार्क बदलतील.
0: हा, तर मार्क बदलतील जे काय असेल ते. तर ते एवढं सोपं झालेलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा आयडी पण खोटा बनवला, त्याच्यावर आता केस टाकले, त्याला आतमध्ये टाकलेलं आहे. हे सगळं होत राहणार आहे. पण ह्याच्याबरोबर तंत्रज्ञानाचा एवढा विकास झालाय, त्याबरोबर सुरक्षांचा पण विकास झालेला आहे. फक्त आपल्याला त्याची एक सावधानता घ्यायला पाहिजे. आपण एक समजा 1 लाख रुपयाचा एक मोबाईल घेतो, पण त्याच्यावर 1000 रुपयाचा आपण आपल्याला सुरक्षेचं सॉफ्टवेअर आपण घेत नाही.
1: अच्छा.
0: त्यामुळे कुठलीही व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये एंट्री करते, तुमचा डाटा फोटो सगळे उडवू शकते, हे आपल्याला लक्षात येते. सुरक्षिततेसाठी आपण म्हणजे झेरॉक्स तंत्रज्ञानाने पण सुरक्षिततेसाठी सोय केलेली होती आणि ती सोय आत्ताच्या काळामध्ये आपल्याला डिजिटल वॉटरमार्क टाकता येतो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये. आणि तो म्हणजे तुम्हाला, आणि हे सगळे अनेक विद्यापीठ आपला डिजिटल वॉटरमार्क टाकतात, त्यांना माहितीये की त्यांच्या ज्या फाईल्स आहेत ह्या फाईल्स आहेत त्या कॉपी केल्या जाणार आहेत.
1: अच्छा.
0: पण जरी कॉपी केल्या तरी तो डिजिटल वॉटरमार्क तुमचा त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर QR कोड आहे, त्याचा अतिशय प्रभावी वापर आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे की आपल्या तुम्ही कुठल्याही लहान मुलांची पाठ्यपुस्तकं घेतलीत तर पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा जो आहे त्याचा एक QR कोड वरती ठेवलेला आहे. त्यांनी जी काय माहिती त्याच्या संबंधात आहे त्या ह्याच्याबद्दल त्या QR कोडमुळे टाकून दिली.

0: म्हणजे एखादा शास्त्रीय प्रयोग आहे तर त्याच्या संबंधी सगळी माहिती त्याच्यामध्ये
1: अवांतर
0: वाचन पण त्याच्यामध्ये त्या क्यू आर कोडमध्ये करता येईल असं त्याचं त्या क्यू आर कोडमध्ये त्याचं रूपांतर करता येतं. एन्क्रिप्शन म्हणजे असा प्रकार आहे की तुम्ही कुठल्याही शब्दाचा एक की म्हणजे एक चावी बनवायची. आता जपान हा शब्द म्हणायचा आहे तर जपानच्या ऐवजी तुम्ही केबी क्यू बी ओ असा शब्द टाकता. आता तो केबी क्यू बी ओचा काहीच अर्थ लागणार नाही आणि त्या केबी क्यू बीचा प्रत्येकाचा केच्या मागचा एक शब्द अक्षर घेतलं तर ते जे होतं बीच्या मागचं अक्षर ए होतं असं जपान तयार होतं. ती चावी मी तुम्हाला पाठवणार की एक अक्षर फक्त पुढे गेलेलं आहे ते मागे घ्यायचं तर त्याला आपण डिक्रिप्शन म्हणतो. तर इन्क्रिप्शन डिक्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक जो डाटा पाठवतोय तो डाटा आहे तो एन्क्रिप्टेड आहे म्हणजे त्या मी बदलून पाठवलेला आहे. तो फक्त कोणाला समजणार. मी त्या काळामध्ये असं म्हणायचं की पत्रव्यवहार करताना छत्रपती शिवाजी महाराज इकडे येत आहेत असं ती एक कविता
1: पाठवली
0: कोड लँग्वेज तर तो कोड लँग्वेज मध्ये पाठवलं जातं आणि हे सगळं 2K एन्क्रिप्शन वगैरे आपल्या सगळ्या ईमेल पासून सगळ्यांना आपण दस्तावेजांना आपण इन्क्रिप्शन केलेलंच आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला तुमचा पासवर्ड वगैरे टाकावा लागतो. मग पासवर्ड टाकल्यानंतर त्याचा जो काय डाटा म्हणजे दुसऱ्या कोणाला जो ईमेल मिळाला तरी त्याचा अर्थबोध त्याला होऊ शकणार नाही तर त्याला तो आपण इन्क्रिप्शन म्हणतो. तर ती इन्क्रिप्टेड लँग्वेज आहे. हे एन्क्रिप्शन पण आज त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेटेड करण्यात आलंय आणि जेवढं जास्तीत जास्त प्रमाणीकरण वाढणार तेवढी त्याची सुरक्षितता वाढत जाणार आणि सुरक्षितता ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. तो माणसाच्या स्वतःच्या व्यक्तिगत नैतिकतेचा भाग आहे की ह्याचा आपल्या तंत्रज्ञानाचा आपण किती चांगला वापर करायचा. परत त्या मुद्द्याला येतो की या माणसाचं जे जीवन होतं तर त्याचा मुद्दाम उल्लेख करणं आजच्या दिवशी गरजेचं आहे. मी गरीब म्हणून जन्माला आलो आणि मी गरीब म्हणूनच मरेन असं या माणसानी निर्धार केलेला होता. आणि गरीब म्हणून मरेन म्हणजे काय त्या काळामध्ये करोडो रुपये आले कारण का की हा पेटंटमध्ये ह्याचं कारण का झेरॉक्स आहे ना एक तर मशीन विकत घ्या किंवा मशीन भाड्याने घ्या दोन्ही पर्याय उपलब्ध होते. मशीन भाड्याने घेतले तर तुमच्याकडे किती कॉपिंग होतात तेवढेचेच पैसे तुम्हाला द्यायचे आणि एक भाडं द्यायचंय. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही प्रकारे जगामध्ये मशीन चाललं आणि त्या मशीनच्या बरोबर त्या माणसाकडे जे करोडो रुपये आले तर त्यांनी 150 मिलियन डॉलर्स आहे ते आपल्या आयुष्यामध्ये खर्च करून तो माणूस गरीब म्हणून मेलाय. म्हणजे त्यांनी
1: सगळे
0: देऊन टाकले. तो ज्या विद्यापीठात व्हर्जिनिया विद्यापीठात शिकला त्या विद्यापीठातल्या असं नाही केलं त्यांनी की मी फिजिक्स मधून शिकलोय म्हणून मी फिजिक्स विभागाला पैसे दिले. तर त्या विद्यापीठातला जो दुर्लक्षित परामानसशास्त्राचा विभाग होता तर त्या परामानसशास्त्राच्या चेअरला डोनेशन दिलं. त्याच्यानंतर त्यांनी नागरी हक्क चळवळ जी 1960 मध्ये प्रबळ झाली तर त्या नागरी हक्क चळवळीला फंडिंग केलं. त्यांची पत्नी जी तर ती डॉरीसही त्याच्या संकल्पनेप्रमाणे होती. तिने हिंदू धर्माचा अभ्यास केला होता. तिने बुद्धिझमचा अभ्यास केला होता. तिने झेन तत्वज्ञान वाचलं होतं. ते ह्यांनीही वाचलं होतं. तिने 1400 एकर जमीन तत्वज्ञानाला समर्पण करणं आणि तो तंत्रज्ञानाकडून तत्वज्ञानाकडचा प्रवास त्यांचा असा दिसून येतो. तर या स्वरूपामध्ये त्यांनी ते आपलं जीवन समर्पित केलं. त्यामुळे आजचा तुम्ही मला बोलवलात आणि त्यांच्याबद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करण्यात करता आली याबद्दल मीच मला धन्य समजतो.
1: सर खरं तुम्ही मगाशी म्हणालात तसं अनेकांना मदत होणारं असं हे तंत्रज्ञान जे आजही आपण खूप साऱ्या क्षेत्रात वापरतो. तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल.
0: ही जी संकल्पना जी आहे ती आता इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम म्हणजे ही हस्तक्षेपाशिवाय तर ह्याच्यामध्ये जी सदसद विवेक बुद्धी आहे त्या मशीनकडे आपण अजूनपर्यंत देऊ शकलेलो नाहीये. त्याच्यावरही ह्युमनॉइडवरती शोध चालू आहेत. आता ही जी तंत्रज्ञान आहे हे स्वतः स्वयंपूर्ण आहे स्वतः बुद्धिमान आहे आणि स्वतः स्वयंचलित आहे. स्वयंपूर्ण जे आहे ते स्वयंपूर्ण आपण पण आहोत बुद्धिमान आपणही आहोत आणि आपण स्वयंचलितही आहोत. पण आपल्याला ह्याच्या नैतिकतेने वापर करणं आपली जबाबदारी राहील. तर का अशी क्षेपणास्त्र आज जगामध्ये रोखून ठेवलेली आहेत तर ह्याचा आपण विवेकाने विचार कसा करता येईल की आपल्या जीवनामध्ये आपण ह्या तंत्रज्ञानाचा सगळा फायदा जो आहे प्रचंड प्रमाणात तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी उत्सुक असतो ती माझ्या बुद्धिमत्तेतनं आलेली प्रतिक्रिया पाहिजे. ती कुठून तरी वाचून आलेली प्रतिक्रिया कोणीतरी हा म्हणतोय म्हणून कोणता तरी समुदाय म्हणतोय म्हणून आलेली प्रतिक्रिया असता का म्हणे हा ह्याचा एक सार मी जाता आता सांगेन की तुमच्या स्वतःच्या विचारातून आलं पाहिजे. कारण का हे सगळं मशीन देणार आहे तुम्हाला सगळं आयतेपणाने आणि ती विवेकबुद्धी आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. आणि या

0: एका वेगळ्या विषयावर तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
1: धन्यवाद
0: मंडळी. याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम बलसागर भारत हो. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: चांदणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
4: आम्ही चर्चा करतो.
5: आम्ही गप्पाही मारतो. आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12
3: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
5: आपुलकी या घरात.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज

0: केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ में पार्टिसिपेशन करना पड़ेगा. अबाउट 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी. और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: सुमारे 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे, त्यामुळे 51,00,000 कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल, तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यात भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून 17 ऑक्टोबरपर्यंत राबवल्या जाणाऱ्या सेवा संकल्प अभियानातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज तसंच विविध वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचवावा अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी सांगितलं की संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून जिल्हास्तरीय यंत्रणेनं अशा लाभार्थ्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून द्यावेत. मुंबईत फिल्म सिटीमध्ये प्रस्तावित इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या उभारणीकरता झाडं तोडण्याची आणि त्यांचं पुनर्रोपण करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि इतरांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी 124 झाडं तोडावी लागणार आहेत आणि 333 झाडांचं पुनर्रोपण करावं लागणार आहे. आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या आणि पर्यावरणविषयक मंजुरी मिळवली आहे, शिवाय हा प्रकल्प आरे जंगलाच्या कक्षेत येत नसून तो फिल्म सिटीच्या आत येत आहे, मात्र अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेनं न्यायालयाची मंजुरी मिळवण्यासाठी धाव घेतली आहे असं ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी सांगितलं. एमपीएससीनं भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं, निकाल जाहीर झाल्यावर 3 महिन्यात नियुक्ती मिळावी, ऑप्टिंग आउट आणि पसंती क्रमांकाच्या संदर्भात एक नियमावली तयार करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. भरती प्रक्रियेतल्या सुधारणांच्या संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या कृती दलासमोर आज नागपुरात 200 विद्यार्थ्यांनी निवेदन केलं अशी माहिती अध्यक्ष व्ही राधा यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. त्र्यंबकेश्वरहून मुंबईला परतताना वाटेत हा अपघात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी मराठी इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 300 पेक्षा जास्त चित्रपटांमधून काम केलं. यापैकी सर्वाधिक म्हणजे 250 चित्रपट कन्नड भाषेतले आहेत. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीतले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलियुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. उद्या दुपारी 1 नंतर मुंबईच्या दिशेनं निघणार असून 18 तारखेला आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आज बीड जिल्ह्यात पाटोदा इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मुंबईत आंदोलन करण्यापासून अडवलं तर मराठा आंदोलनकर्त्यांना मुंबईत पाचारण करू असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. दरम्यान प्रकृती खालावली असल्यानं त्यांच्यावर आज उपचार करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत केलं. मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे. तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी आज नोंदवलं. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजे पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. युपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, 6 जखमी. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ आडगाव इथं आज एका रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू वाहनाला चारचाकी गाडीनं

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: यानंतरचा आमचा कार्यक्रम ठीक 7:15 वाजता.

0: अवेळी बॉम्बचे विस्फोट, निरपराध लोकांची हत्या, बदलत्या काळाची हाक आहे सगळ्यांनी सतर्क राहणं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी म्हणूनच
1: ओ भाऊ जर

0: भाव। लक्षात ठेवा, संशयास्पद वस्तूंची सूचना ताबडतोब पोलिसांना द्या। आपलं वाहन अनोळखी व्यक्तीला विकू नका, भाडेकरू पूर्ण चौकशी करूनच ठेवा। अफवा पसरवू नका, पसरू देऊ नका।
1: ही आहे दहशतवादाविरुद्धची लढाई, यात प्रत्येक भारतवासी आहे शिपाई।
2: घर, कार्यालय, रस्ते आणि बाग बगीचे स्वच्छतेने बनवूया चकचकीत आरसे।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, आपला भारत देश संरक्षण सामग्रीच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे। देशाच्या सैन्याची गरज पूर्ण करत असतानाच या संरक्षण सामग्रीच्या उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली प्रतिष्ठा वाढवली आहे। गेल्या काही वर्षात देशातील संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात झाली आहे। यासाठी केंद्र सरकारने संरक्षण सामग्री

0: विक्रीच्या निर्मितीत असलेल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आखलंय. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल विमर्श या आयुध निर्माणातील संशोधन संस्था असलेल्या डीआरडीओ आणि या उद्योगांच्या समन्वयकांबरोबरच्या बैठकीत अनेक उपक्रमांची घोषणा केली. देशाची संरक्षण साहित्य निर्मिती, त्यांची व्याप्ती आणि या क्षेत्राला सरकारकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, विमर्श या बैठकीत संरक्षण दलांना लागणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीत गुंतलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. विमर्श ही बैठक आणि त्यातल्या विविध घोषणा देशातील आयुध निर्माण आणि संरक्षण साहित्य आणि उपकरणांच्या निर्मितीतले उद्योग याविषयी अधिक माहिती देत आहेत संरक्षण तज्ज्ञ माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे.
1: विमर्श 2026 ही केवळ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि उद्योग क्षेत्राची बैठक नाहीये, तर भारताच्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेमध्ये होत असलेल्या एका महत्वाच्या बदलाचे संकेत देणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खासगी उद्योगांचा सहभाग वाढवणं आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधले वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे दूर करणं हा आहे. या विमर्श बैठकीमध्ये तीन महत्वाच्या उपक्रमांची घोषणा करण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आणि स्टार्टअप साठी सवलतीचं धोरण याच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आणि डीप टेक स्टार्टअप साठी तांत्रिक आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी एक व्यापक रूपरेषा याच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. यामध्ये या उद्योगांना डायरेक्ट फंडिंग, इन्क्युबेशन सपोर्ट आणि डीआरडीओच्या अत्याधुनिक चाचणी सुविधांचा म्हणजेच टेस्टिंग फॅसिलिटीजचा थेट वापर करण्याची संधी प्रदान करून देण्यात आलेली. दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर सोर्स कोड शेअरिंग. संरक्षण क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर आधारित क्षमतांना चालना देण्यासाठी आणि तंत्रज्ञानामधल्या जुनेपणा रोखण्यासाठी डीआरडीओच्या द्वारे विकसित केलेले सॉफ्टवेअर सोर्स कोड लायसन्सी उद्योग क्षेत्रासोबत शेअर करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रमाणित रूपरेषा लॉन्च करण्यात आलेली आहे. जुन्या होत चाललेल्या या संरक्षण प्रणालींचं सॉफ्टवेअर मॅनेजमेंट आणि अपग्रेडिंग करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाची भूमिका अदा करू शकतो. आणि अत्यंत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 13 मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर्सला टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी 9 लायसन्सिंग अग्रीमेंट देण्याची घोषणा सुद्धा याच्या मार्फत करण्यात आलेली आहे.
0: श्रोते हो, सरकारने केलेल्या घोषणांचा या उद्योगांवर काय परिणाम होतो, त्यांना कशा प्रकारे मदत आणि प्रोत्साहन मिळणार आहे, त्याचा त्यांच्या व्यवसाय आणि दर्जावाढीत काय फायदा होणार आहे याविषयी सतीश ढगे म्हणाले.
1: विमर्श मधला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे एंट्री बॅरियर कमी करण्याचा केला गेलेला प्रयत्न. एखाद्या छोट्या उद्योगाकडे जर चांगली कल्पना किंवा टेक्नॉलॉजी असेल तर त्याला टेस्टिंग फॅसिलिटी, सर्टिफिकेशन, फंडिंग आणि डिफेन्स इकोसिस्टम मध्ये प्रवेश मिळणं हे अत्यंत मोठं आव्हान असतं. या नव्या फ्रेमवर्कमुळे डीआरडीओ टेस्टिंग फॅसिलिटीज पर्यंत डेडिकेटेड ऍक्सेस, इन्क्युबेशन सपोर्ट आणि डायरेक्ट फंडिंग उपलब्ध होण्याचा मार्ग आता एमएसएमई साठी तयार झालेला आहे. त्याच्यामुळं एखाद्या एमएसएमईला स्वतःच्या मर्यादित रिसोर्सेस मध्येच सर्व टेस्टिंग फॅसिलिटीजच्या माध्यमातून काम करण्याची गरज आता कमी होऊ लागलेली आहे. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. डीआरडीओनं विकसित केलेलं तंत्रज्ञान जर प्रायव्हेट सेक्टरकडे गेलं तर त्यातून प्रोडक्शन लाईन तयार होऊ शकते आणि त्याच्या पुढील सप्लाय चेन मध्ये अत्यंत महत्वाचे असे एमएसएमई सहभागी होऊ शकतात, ही सुद्धा गोष्ट आता या विमर्शच्या माध्यमातून होणार आहे. तिसरा फायदा म्हणजे स्वदेशी संरक्षण पुरवठा साखळीमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे.
0: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्यांच्या निर्मितीत आणि त्यांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. विविध देशांकडून आपल्या या उत्पादनांना मोठी मागणी आहे. याविषयी सतीश ढगे म्हणाले.
1: भारताच्या संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये जी प्रचंड वाढ झालेली आहे ती केवळ संख्यात्मक वाढ नसून भारताच्या आत्मनिर्भर भारत होण्याची ग्वाही आहे. अधिकृत आकडेवारीच्या अनुसार भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये मागच्या 12 वर्षांमध्ये तब्बल 56 पट वाढ झालेली आहे. वर्ष 2013-14 मध्ये भारताची संरक्षण क्षेत्रामधली निर्यात ही केवळ 686 कोटी होती, ती वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 38,424 कोटी

0: रुपयांच्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. एवढंच नाही, सध्या भारतीय संरक्षण क्षेत्रामधली उत्पादनं ही जगामध्ये 80 पेक्षा सुद्धा जास्त देशांना निर्यात केली जातात. आज आपण फिलिपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र असोत किंवा आफ्रिकन व दक्षिण पूर्व आशियाई देशांना आर्टिलरी गन्स, रडार्स, डोर्नियर विमानं आणि विविध प्रकारची युद्ध साधनं अत्यंत यशस्वीपणे निर्यात करत आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये खाजगी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत आहे. वर्ष 2025-26 मध्ये आपल्या या संरक्षण क्षेत्रामधल्या एकूण निर्यातीपैकी साधारणतः 17,353 कोटी रुपये निर्यात ही खाजगी कंपन्यांनी केलेली आहे आणि उरलेली 21,071 कोटी रुपयाची निर्यात ही संरक्षण क्षेत्रातल्या डीपीएसयू म्हणजेच डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ने केलेली आहे. परंतु याकडे केवळ आर्थिक उत्पन्न म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. संरक्षण निर्यात वाढणं म्हणजेच भारतीय उद्योगाच्या क्वालिटी, रिलायबिलिटी आणि ग्लोबल सप्लाय चेन इंटिग्रेशन मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे हे संकेत आहेत. काही वर्षांच्या पूर्वी भारत हा जगामधला सर्वात मोठा संरक्षण साहित्याची आयात करणारा देश म्हणून ओळखला जायचा. परंतु आज घडीला भारत हा जगामधला अनेक देशांना संरक्षण साहित्याची निर्यात करणारा एक प्रमुख देश बनलेला आहे. भारत आता केवळ खरेदीदार म्हणजे बायर न राहता जगामधला मोठा निर्यातदार, एक्सपोर्टर बनत चाललेला आहे. मात्र इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी की फक्त निर्यात वाढली म्हणजे आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं होत नाही. आपलं खऱ्या अर्थानं भविष्यातलं आव्हान असणार आहे क्रिटिकल कॉम्पोनंट्स, इंजिन्स, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सॉर्स आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीज मध्ये सुद्धा भारतानं इंडिजिनियस केपेबिलिटी म्हणजेच आत्मनिर्भरता वाढवणं. म्हणून पुढचा टप्पा हा केवळ मेड इन इंडिया पुरता मर्यादित न ठेवता डिझाईन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया अशा प्रकारे व्हायला हवा.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात नवोन्मेष आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकारनं आखलंय. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी भारतीय वायुसेनेने ड्रोनोथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा, तिचं स्वरूप आणि त्याद्वारे नव्या उद्योगांना देण्यात आलेली संधी याविषयी माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: भारतीय वायुदलानं 14 ते 16 सप्टेंबर 2026 दरम्यान राजस्थान मधल्या जैसलमेर मधल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये पहिला ड्रोनोथॉन आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 20 पेक्षा सुद्धा जास्त डिफेन्स कंपनीज, स्टार्टअप्स, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आणि इनोव्हेटर्स सहभागी झालेले आहेत. या सगळ्या कार्यक्रमामध्ये फक्त ड्रोन उडवून दाखवणं हा उद्देश नाहीये, तर सर्व्हिलन्स अँड रिकनेसन्स, ऑटोनॉमस ऑपरेशन्स, स्वॉर्म टेक्नॉलॉजीज, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर UAS म्हणजेच अनमॅन्ड एरियल सिस्टम यासारख्या केपेबिलिटीजची प्रत्यक्ष ऑपरेशनल परिस्थितीमध्ये चाचणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑपरेशन सिंधूर नंतरच्या संदर्भामध्ये ड्रोनाथॉनचं आयोजन हे भारतीय वायुसेनेच्या अनमॅन्ड एरियल सिस्टम मधल्या गरजा आणि उद्योगाच्या क्षमता यांच्यामधली दरी भरून काढण्यासाठी केला गेलेला आहे. ड्रोनाथॉन मधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन नसून ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस कडे जाण्याचा प्रयत्न आहे. ड्रोनाथॉन मध्ये इंडियन एअरफोर्सनं इंडियन एअरफोर्स UAS रोडमॅप देखील जारी केलेला आहे. यामुळे भविष्यामध्ये भारतीय वायुसेनेला कोणकोणत्या प्रकारच्या अनमॅन्ड केपेबिलिटीजची आवश्यकता आहे याच्या बाबतीत प्रायव्हेट इंडस्ट्रीज, अकॅडमिया आणि रिसर्च ऑर्गनायझेशन्सना आणखीन क्लॅरिटी मिळू शकेल. म्हणूनच ड्रोनाथॉन 2026 संदेश स्पष्ट आहे की भविष्यामधील युद्धामध्ये ड्रोन हा स्वतंत्र वेपन सिस्टम नसून सेन्सर्स, कम्युनिकेशन, ऑटोनॉमी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, काउंटर मेजर्स आणि एअर स्पेस मॅनेजमेंट या सगळ्याच गोष्टींची एक संपूर्ण इकोसिस्टम असणार आहे आणि त्यामधला ड्रोन सुद्धा एक अविभाज्य घटक असणार आहे. भारत सरकारनं आत्मनिर्भर भारतच्या धोरणानुसार खासगी उद्योगांना संरक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे. यासाठी भारत सरकारनं पॉझिटिव्ह इंडिजिनेशन लिस्ट असो, मेक इन इंडिया कार्यक्रम असो इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्स सारखा प्लॅटफॉर्म

0: असो, आदिती प्लॅटफॉर्म असो, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड आणि डेव्हलपमेंट कम प्रोडक्शन पार्टनर मॉडेल्स यासारख्या वेगवेगळ्या मेकॅनिझम्सचा वापर अत्यंत खुल्या पद्धतीने केलेला आहे. विमर्शमध्ये संरक्षण रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट मधला 25% निधी हा प्रायव्हेट सेक्टरसाठी खुला करण्याच्या धोरणाचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्सच्या माध्यमातून स्टार्टअप्सना आर्म्ड फोर्सेसच्या प्रत्यक्ष ऑपरेशनल रिक्वायरमेंट्सवर आधारित आर्म्ड फोर्सेसच्या गरजांवर आधारित सोल्युशन्स विकसित करण्याची एक प्रकारे संधी प्राप्त होते. म्हणजेच भारतामध्ये असणारे इंजिनियर्स, विद्यार्थी, टेक्निकल स्टार्टअप्स आणि एकूणच 145 कोटी जनतेमध्ये जे टॅलेंट आहे ते आयडेक्सच्या माध्यमातून इंडियन आर्म्ड फोर्सेसला सपोर्ट करण्यासाठी दिलं जात आहे. आदिती आणि इतर इनोव्हेशन मेकॅनिझम्समुळं एमर्जिंग टेक्नॉलॉजीजना डिफेन्स ऍप्लिकेशन्समध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पण पुढचं आव्हान अधिक मोठं आहे. आपल्याला आता क्वांटिटी पासून क्वालिटी, असेंब्ली पासून डिझाईन केपेबिलिटी आणि डोमेस्टिक प्रोडक्शन पासून ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेसकडे पुढे जावं लागणार आहे. माझ्या मते विमर्श आणि ड्रोनाथॉन सारखे उपक्रम या बदलाचे दोन वेगवेगळे पण परस्पर पूरक पैलू दाखवतात. विमर्श टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रियल इकोसिस्टमला जोडतो, तर ड्रोनाथॉन टेक्नॉलॉजीला प्रत्यक्ष बॅटल फील्ड मध्ये कशा प्रकारे तो काम करेल हे तपासण्याची संधी उपलब्ध करून देतो. आणि सर्वात महत्वाचं, भारताच्या संरक्षण उत्पादनाचं खरं यश हे केवळ आपण किती कोटी रुपयांचं उत्पादन केलं किंवा किती एक्सपोर्ट केलं यावर संपूर्णतः ठरणार नाही, तर आपल्या सैनिकांना आवश्यक असणारी अत्याधुनिक प्रणाली भारतात स्वतः डिझाईन, डेव्हलप, टेस्ट, मॅन्युफॅक्चर आणि अपग्रेड करण्याची क्षमता किती निर्माण झाली याचवर खऱ्या अर्थानं भारताच्या संरक्षण आत्मनिर्भरतेचं मोजमाप आपल्याला करता येईल. आज भारत संरक्षण सामग्रीचा केवळ खरेदीदार राहण्यापासून निर्माता, तंत्रज्ञान विकासक आणि निर्यातदार बनण्याच्या दिशेनं घोडदौड करतोय. डीआरडीओचं तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्राची उत्पादन क्षमता, एमएसएमई क्षेत्राची विशेष कौशल्य आणि स्टार्टअपची नवकल्पना आणि सशस्त्र दलांची ऑपरेशनल गरज या सर्व गोष्टींचा एकत्रित संगम झाला तर आत्मनिर्भर संरक्षण ही संकल्पना भारतासाठी केवळ घोषवाक्य न राहता खऱ्या अर्थानं भारताची सर्वात महत्वाची स्ट्रॅटेजिक ऍसेट, रणनीतिक ताकद बनू शकते याविषयी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नसावी.
1: श्रोते हो, देशाचं संरक्षण करण्यासाठी देशामध्येच निर्माण झालेली उत्पादनं ही विश्वासू ठरत असतात. प्रतिकूल स्थितीतही नफ्या तोट्याचा विचार न करता देशाच्या मागे उभा राहण्याचा विश्वास त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेत देशाचाही सहभाग असणं आवश्यक ठरतं. या परस्पर विश्वासाच्या स्थितीने संरक्षण साहित्याच्या निर्मितीत देश आत्मनिर्भर होत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.

0: माझं शेत माझं शिवार। माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार। मंडळी, आज आपण ऐकू शकणार आहात ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष कार्यक्रम कृषी संजीवनी। आजच्या भागाचं लेखन केलंय राधिका कालेकर यांनी। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे। या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 20 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 61 ते 66%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 7 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 20 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 54 ते 62%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्य व पूर्व भागामध्ये 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 20 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 60%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। शेती सल्ला, खरीप पिकांना आवश्यकतेनुसार संरक्षित पाण्याची उपलब्धता करून द्यावी। पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा। जमिनीमध्ये भेगा पडलेले असल्यास ओलावा कमी होऊ शकतो। जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये शक्य असल्यास हलकी कुळपणी करावी। पिके तणविरहित ठेवावीत। जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा। धन्यवाद।
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात। माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आता ऐकूया ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष कार्यक्रम कृषी संजीवनी। आजच्या भागाचं लेखन केलंय राधिका कालेकर यांनी।
2: तू आधी, तूच अंती, तू सीता, तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम वावरी मीरा, तू प्रेरणा या विश्वाची, तू जन्म देणारी जननी, आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू,
3: आणि फक्त तूच
2: संजीवनी। संजीवनी कृषी संजीवनी।

0: आली बघा आपली गौराई, आलीस का ग सजाग का?
1: ये ये
2: आले बघा बाई.
0: गबर आली कशाच्या पायी?
2: सुख समृद्धीच्या पायी.
0: खरोखर सजाग का, गौरी गणपतीच्या सणाची आपण सगळ्या जणी अगदी आतुरतेनं वाट बघत असतो ना.
2: तर वो अव दिसरात शेता मातीत गुराढोरात न राबत असतोय बघा आपण. तेवढंच सणावाराचं नटाय मुरडाय मिळते ना आपल्यास नी. समध्या जणी मिळून आपण फेळ धरून गाणी म्हणतोय, खूप गोष्टी करतोय. अव जीवाभावाच्या मैत्रिणी भेटतात, सुख दुःख वाटून घेतोय. आणि खेळाची तर गंमतच नाही अरी. आणि गाण्यांची बी चढावड असते बघा.
0: अगदी खरं बोललीस बघ सजाक्का. अगदी घरातल्या आजी पणजी पासून ते लेकी सुना नातवंडापर्यंत सगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात आणि सगळ्या जणी त्यात सामील पण होतात.
2: अहो वहिनी, आमची आजी तर अशा खड्या आवाजात गाणी सांगायची आणि आम्ही पोरी बी त्या दणक्यात खेळ खेळायचो बघा. झापा झकुटा गौरीचा मकुटा आणि त्यो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिमा खेळतो. झिम पोरी झिम कपाळाला झिम झिम गेला पळून पोरी आला खेळून.
0: खरंच हा सजाक्का, या सगळ्या सणावारांमुळं आपल्याला एक वेगळाच उत्साह येतो. आणि तुला सांगते, आपण या सणावाराच्या निमित्तानं खरं तर निसर्गाचीच पूजा करत असतो बघ.
2: म्हणजे कशी हो वहिनी, मला नाही समजलं.
0: अगं तर हेच बघ ना, गौरी गणपतीच्या सणाला पानं फुलं पत्री दुर्वा गौराई शंकरोबा या सगळ्या वनस्पती पूजेला लागतातच ना.
2: अव वहिनी, त्याच्या बगार तर सण पुरच होत नाहीत ना.
0: आणि म्हणूनच याचा अर्थ असा आहे की आपले सगळे सणवार हे निसर्गाशी अगदी एकरूप झालेले आपल्याला दिसून येतात बघ. आणि ते शाश्वत आहे. निसर्गाची जपणूक म्हणजे या सृष्टीची राखणच आहे. ते जर टिकवून ठेवलं तरच निसर्ग चक्र सुद्धा सुरळीत राहील, बरोबर ना.
2: अगदी बराबर बोललास बघा वहिनी. अव गौराई म्हणून तेरडा पुसतोय आणि शंकरोबा म्हणून शंकरोबाच पुसतोय की आपण.
0: अग सजाग का, शंकरोबाच्या वनस्पतीला द्रोण पुष्पी असं नाव आहे. काय?
2: द्रोण पुष्पी. बरं झालं बघा वहिनी सांगितलं साते, नाहीतर आम्ही समध्या जणी पिढ्यान पिढ्या शंकरोबाच म्हणत आलोय बघा.
0: आता बघ ना, या निमित्तानं तुला नवीन माहिती पण मिळालीच की.
2: तर वहिनी, द्रोण पुष्पी. सयानू, द्रोण पुष्पी हेच नाव वहिनी.
0: हो हो हेच. आणखी एक गोष्ट सांगते हा. आता बघ हा सजाक्का, आमच्या लहानपणी ना आम्ही एक खेळ खेळायचो.
2: कोणता?
0: पान सुंगी असं खेळाचं नाव होतं बघ.
2: पान सुंगी? आणि कसा खेळायचो हे खेळ?
0: आता सांगते हा तुला. आपण बागेत किंवा शेतात जायचं, तिथं गेल्यावर डोळ्यावर पट्टी बांधायची आणि झाडाजवळ जाऊन पानांचा वास घेऊन झाड नेमकं कशाचं आहे ते ओळखायचं. यालाच म्हणतात पानसुंगीचा खेळ.
2: अरे वा, अहो वहिनी हे तर लई बेस आहे बघा. आता भी खेळू तर चालतेच की?
0: हो नक्कीच चालेल. आता बघ ना, निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा अगदी सोपा मार्ग नाही का?
2: बराबर बोललास बघा वहिनी. अव म्हणून तर शेती मातीला आपण जीवापाड जपतोय ना.
0: हो ना.
2: आमची आजी तर सदान कदा गुणगुणायची बघा. काया काया शेतामंदी घाम जिरव जिरव तवा उगल उगल काया मधून हिरव.
0: सजाक्का, 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या बहिणाबाईंच्या या कविता आजही आपल्याला हीच अनुभूती देतात ना.
2: अव आमची आजी कनी सदान कदा हेच गाणं गुणगुणायची बघा.
0: गाण्यामुळं लोकसंगीतामुळं कष्टाचा शिणवटा राहत नाही ग, त्यामुळेच हे गुणगुणलं जातं बघ.
2: बराबर आहे बघा वहिनी तुमचं. अव आपण कष्ट करून शेतमालाला चांगला दर भेटला तर आपल्याला बी बरंच वाटतंय ना.
0: हो ना. अगं तेवढ्यासाठीच तर सगळी धडपड सुरू आहे ना आपली.
2: वहिनी पर आमच्या रानात किनी नावन नाव पीक पाणी जरा कमीच यायला लागले बघा, त्याच्यानं जरा काळजी वाटायला लागली.
0: का ग, असं कसं झालं?
2: काय बी कळना झालंय बघा वहिनी.
0: अगं असं पीक पाणी जर कमी झालेलं असेल तर त्यावर नक्कीच विचार करायला पाहिजे. नुसती काळजी करून भागणार नाही.
2: आता आणि काय विचार करायचा? नियमाप्रमाणे मशागत केली, तण काडी कचरा येचला, नांगरणी करून घेतली, जसं एक पाऊस झाला तसं नेहमीच बियाणं टोकलं, शिवाय खत

0: औषध हायतीच की, मग आणि काय करायचं आहे?
1: अगं एवढी काळजी घेतलीस तरी पण हातात पीक कमी कसं काय आलं?
0: अहो वहिनी, येतोस तर प्रश्न पडलाय बघा मला.
1: हे बघ सजाका, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आता देणार आहे, पण आता आप्पाजींची वाट बघायला पाहिजे, ते कुठं आले नाहीत अजून.
0: अहो होय की वहिनी, माझ्या तर ध्यानातच नाही बघा, अजून कसा आला नाही हो.
2: वहिनी, ओ वहिनी.
1: अगं आले वाटत.
0: शैतान का नाम लिया और शैतान हाजिर.
1: गप ग,
0: मग काय तर.
2: वहिनी आहे सका घरात? कुठं कोण दिसनाच की मला.
1: अहो आहे, इथंच बसलोय आम्ही दोघी.
0: आता एवढ्या मोठ्या दोन बाया दिसनात होय तुला.
2: कोण तर म्हणत होत शैतान का घर, कोण म्हणत होत वहिनी ते.
0: काय नाही काय नाही वहिनी, तू चहाच्या वासाना आलाय बघा, दुसरं काही नाही.
2: आधी एक चहा होऊन जाऊ दे वहिनी झकपैकी.
0: काय नाही, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे तू वहिनी, मग जाताना तुझा चहा.
2: बर बाई, आधी प्रश्नांची उत्तरं घेऊया चला. पर प्रश्न म्हणतेस असले, कसलं प्रश्न काढून आणलेस?
0: लई प्रश्न आहेत मला.
2: बर,
0: वहिनीसनी विचारल्या आता त्या देतील उत्तर, तुझीच वाट बघत बसलोय कवापासनं.
2: बर तुम्ही सांगा वहिनी, नेमका प्रश्न काय आहे?
1: अहो सजाग का म्हणत होती की शेतातलं उत्पन्न थोडस कमी आलंय तिचं. त्याबद्दलच आमची चर्चा सुरू होती.
2: म्हणजे विषय घन आहे म्हणा.
1: हो, आणि म्हटलं तुम्ही आल्यानंतरच ही चर्चा सुरू करायची.
2: बराबर आहे. भय भय वहिनी, गेल्या वर्षापासून शेतातलं पीक म्हणावं तसं माझं बी ना झालंय. खत औषध कसं बैजवार असते, म्हणून म्हणलं यंदा बी तसंच काहीतरी होईल, पण काय बी नाही.
1: आप्पाजी आणि सजाका, आता यावर एकच उपाय आहे बघा.
2: तो आणि कोणचा?
1: तुम्ही शेतीच बदला.
0: अहो काय सांगताय सा वहिनी तुम्ही, जमिनीचं भाव किती वाढल्यात माहित नाही वे तुम्हाला.
1: शेती बदला म्हटलं ना, शेती बदलाच.
2: अहो हे रोगापरीच इलाज भयंकर असं झालंय शेती बदला म्हणजे.
0: नाहीतर काय वहिनी, तुम्ही नेमकं काय म्हणताय सा की नाही ते काय बी समजना झालंय बघा. आता तुम्ही समजा असं इसकाटून सांगा बरं.
1: अगं सजाका, शेती बदलायची म्हणजे पिकांची फेरपालट करायची, शिवाय रासायनिक खत टाळून सेंद्रिय खतांचा वापर करायचा असं सांगत होते मी.
0: असं म्हणताय सा वय. मी म्हणलं शेती बदलायची म्हणजे नवीन शेती घ्यायची, हायतीचं काय करायचं.
2: खरं तुम्ही नेमकं काय म्हणा लागलाय काय कळना झालंय, जरा व्यवस्थित सांगा.
1: आता शेतीतल्या कामाच्या पद्धतीत खतांमध्ये बदल केला तर अपेक्षित असा फायदा आपल्याला मिळू शकतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
2: म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर केला तर शेतीचा पोत सुधारल असंच म्हणायचं ना तुम्हाला.
1: अगदी बरोबर आप्पाजी.
0: पर वहिनी, सेंद्रिय खताचा वापर केला तर कृषी मालाचं उत्पन्न कमी येते असं म्हणतात बघा, खरं आहे काय?
1: काही अंशी ते बरोबर आहे हा, पण थोडा संयम ठेवला ना तर फायदा नक्कीच होतो हा सजाका. शिवाय कृषी मालाची गुणवत्ता, दर्जा, उत्तम पोषण मूल्य सुद्धा मिळतात, त्यामुळे सेंद्रिय कृषी मालाला मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. याकडे सगळ्याच शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे हा.
2: काय सांगताय वहिनी, म्हणजे सेंद्रिय मालाला एवढी मागणी आहे?
1: हो तर आप्पाजी, हे अगदी 100% खरं आहे. खरं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे दर्जेदार अन्नधान्य खायला मिळालं तर चढ पैसे द्यायला ग्राहक अजिबात माग पुढे बघत नाही.
2: म्हणजे ह्या फायद्यासाठीच आपण सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे तर.
1: हो तर नक्कीच वळायला पाहिजे.
0: पर वहिनी, माझ्या मनात अजून काही शंका आहेतच बघा.
1: बोल बघू सजाका, तुझ्या काय शंका आहेत त्या आज आपण जाणून घेऊया.
0: आता बघा, सेंद्रिय शेती केली तर कृषी माल कमी निघतोया, मग आपल्याला पैक बी कमी भेटतात, मग परपंचाचा ताळमेळ कसा बसवायचा, हेच प्रश्न पडतात बघा मला.
1: आता हे बघा सजाका, आपल्या शेतीला सततच्या रासायनिक खतांची औषधांची सवय झालेली असते, अशा वेळी सेंद्रिय शेतीमध्ये बदल करत असताना थोडा वेळ तर लागतोच बघ हा.
2: वहिनी, सध्याचा जमाना कसा आहे माहिती आहे ना तुम्हाला, पी हळद आणि हो गोरी, सगळं कसं झटपट पाहिजे सगळ्यासनी.
1: तेच तर म्हणते मी की शेतीत बदल करत असताना सुरुवातीला थोडा धीर हा धरायलाच पाहिजे. आणि यात सुद्धा महत्वाची गोष्ट अशी आहे की सेंद्रिय खतानं मातीचा पोत सुधारतो, त्यामुळे अन्नधान्याचं पोषण मूल्य वाढतं आणि तेच अन्नधान्य आपल्या पोटात जातं, त्यामुळं आपलंही आरोग्य ठणठणीत राहतं. बरोबर का?
0: बराबर आहे बघा वहिनी तुमचं.

0: वहिनी, सेंद्रिय शेतीत सगळ्या नैसर्गिक घटकांचाच वापर करतात वय?
1: हो अगदी बरोबर. सेंद्रिय शेती म्हणजे, काय तर रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा कमीत कमी किंवा टप्प्याटप्प्यानं वापर कमी करत आणायचा. आणि शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट, जीवामृत, बीजामृत, हिरवळीची खतं यांचा वापर वाढवत न्यायचा.
2: पर वहिनी, आता ह्याच्यामध्ये आपण कीड रोगांचं व्यवस्थापन करू शकतोय ना?
1: नक्कीच करू शकतो. अगं खरं तर सेंद्रिय शेतीला एकदा सुरुवात केली ना तर मातीतला सेंद्रिय कर्ब वाढत जातो.
2: बर.
1: उपयुक्त सूक्ष्म जीव सक्रिय राहतात आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव तसा कमीच होतो. पण तरीही किडींचा प्रादुर्भाव झालाच, नीम अर्क, जीवामृत, दशपर्णी अर्क या सगळ्याचा आपल्याला सेंद्रिय कीटकनाशक म्हणून वापर करता येतो.
2: पर वहिनी, या समद्यामध्ये कृषी मालाचं उत्पन्न कमी होत नाही वय?
1: सुरुवातीच्या 1-2 वर्षात काही पिकांमध्ये थोडाफार फरक आपल्याला जाणवतो.
0: बर.
1: पण एकदा का जमिनीचा कस सुधारला की उत्पादन मात्र स्थिर होतं. शिवाय उत्पादन खर्च सुद्धा कमी होतो ना, तो फायदा आहेच की.
0: खरंय वहिनी, परवा मार्केट यार्डात गेलतो आणि तिथं ऐकलं शेतकऱ्यांची चर्चा. सेंद्रिय कृषी मालाला बाजारात लई मागणी आहे. कारण म्हणजे त्या मालाची आरोग्यपूर्ण गुणवत्ता. आणि महत्वाचं म्हणजे सेंद्रिय कृषी मालाला दर पण भारी मिळतोय.
1: अगदी बरोबर आप्पाजी. समाजामध्ये आरोग्य विषयक जागरूकता फार वाढली आहे आणि त्यामुळेच सेंद्रिय कृषी मालाला दर सुद्धा उत्तम मिळतो आणि मागणी सुद्धा वाढतेच आहे. मग अशा फायद्याची शेती करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडायला काय हरकत आहे अगं सजाग का?
2: समजा पटतय बघा मला वहिनी. म्हणजे पटाय लागले हळूहळू. आणि याच कारणासाठी बघा वहिनी, आमच्या गावच्या बचत गटांनी गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प बी सुरू केलाय.
1: अरे वा, उत्तम आहे की मग.
2: समजा गाव त्यांच्याकडनं खत नेतय बघा. अहो वहिनी, कवा कवा खत संपलं म्हणून बी सांगायला लागतंय.
1: आता तू पण खरेदी कर बघू हे खत आणि शेतीमध्ये लगेच वापरायला सुरुवात कर.
2: मी बी आता त्योच विचार करायला लागलोय.
0: खरंय, हळूहळू जागृती व्हायला लागल्या आणि ज्या अर्थी गांडूळ खताचा वापर बी वाढलाय त्या अर्थी सेंद्रिय शेती सुरू झाल्या, जोमानं सुरू झाल्या असं म्हणायला हरकत नाही.
1: आप्पाजी तुम्हाला सांगू का, गांडूळ खताच्या वापरामुळे भाजीपाल्याची, फळभाज्यांची गुणवत्ता नक्कीच वाढलेली दिसते. त्याचबरोबर दशपर्णी अर्क, जीवामृत, निंबोळी अर्क हे सगळं वापरल्यानं शेतीला नक्कीच फायदा होतो त्याचा.
0: आणि या सगळ्यामुळे भांडवली खर्च बी कमी होतोय, बरोबर नव?
1: हो तर, याला आपण पारंपरिक शेती सुद्धा म्हणतो बरं का.
2: बर आप्पाजी, आम्ही आता सेंद्रिय शेतीला सुरुवात करणार आहे बघा. ते बी वहिनींच्या सांगण्यानुसार. पर सुरुवात कशी करावी बर
1: सजा का? त्यासाठी सगळ्यात आधी शेतातल्या मातीचं परीक्षण आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. उपलब्ध असणाऱ्या शेणखताचा, कंपोस्टचा वापर जमिनीसाठी करायचा.
2: बर.
1: पिकांची फेरपालट करायची, हिरवळीची खतं सुद्धा द्यायची, जैविक कीड व्यवस्थापन करायचं, पाण्याचा कार्यक्षम पद्धतीनं वापर करायचा, अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं.
0: म्हणजे थोडक्यात शेती म्हणजे एक प्रकारची प्रयोगशाळाच आहे म्हणायचं.
2: नाहीतर काय?
1: ते तर आहेच.
0: सारखं काहीतरी बदल करून लक्ष ठेवून कृषी मालाचं उत्पन्न घ्यायला लागते. सेंद्रिय शेती ही पर्यावरण पूरक तर असतेच पण आर्थिक दृष्ट्या पण फायदेशीर आहे हे आता पटायला लागले बघा.
1: अहो आप्पाजी, सेंद्रिय शेती म्हणजे काय तर शेतीतून जे निघतं तेच पुन्हा शेतीला द्यायचं आणि त्यातूनच जे मानवी गरजेचं आहे ते आपल्याला परत मिळतच की.
0: खरंय.
1: आणि बघा ना, आपल्या जमिनी इतकं दातृत्वशील कुणी आहे का? विचार करा बघू एकदा.
0: म्हणजे याचा अर्थ असा आहे की भविष्यातल्या उत्तम शेतीसाठी, दर्जेदार गुणवत्तापूर्ण कृषी मालासाठी सेंद्रिय शेतीची सुरुवात करायलाच पाहिजे.
1: पण या सगळ्यात फायदा दिसण्यासाठी थोडासा संयम सुद्धा बाळगायला हवा. हा
0: खराय वहिनी, खराय.
2: बरं वहिनी, तुम्ही म्हणताय ते बराबर आहे बघा. मी बी आता सेंद्रिय शेतीची सुरुवात करायचं म्हणतोय.
0: शुभस्य शीघ्र, बदलाची सुरुवात स्वतःपासून कर सजा का.
2: खरंच आहे बघा ते आप्पाजी.
1: तुमच्या दोघांचा समन्वय बघून मस्त वाटलं बघा आज. समाधान वाटलं हा? आणि तो असाच ठेवा.

0: त्यो तर काय वहिनी असणारच आहे की काय रे आप्पाजी
1: म्हणजे काय सांगायला लागती ती काय
0: बर वहिनी सेंद्रिय शेतीच आणि काय काय फायदा आहे ते बी सांगून टाका बर
2: आता हे बघा सजाका जमिनीचा कस सुपीकता जमिनीचा कस सुपीकता वाढवण्यासाठी एझाटोबॅक्टर रायझोबियम पीएसबी अशा जीवाणू संवर्धकाचा आपण वापर करू शकतो
0: परवहिनी कीड रोग कसं नियंत्रित ठेवायचं बरं
2: आणि त्याच्या बरोबरच मघाशी सांगितल्याप्रमाणे निंबोळी अर्क तिखट मिरची दशपर्णी अर्क यांचा वापर आपण करायला पाहिजे याशिवाय मित्र कीटकांचं संगोपन जर केलं तर पिकांचं नैसर्गिकरित्या संरक्षण होतं कारण मित्र कीटक पिकांमधल्या घातक किडींच्या अंड्यांना खाऊन टाकतात
1: वहिनी सुरुवातीला सांगितलं सा पिकांची फेरपालट करा पिकांची फेरपालट केली तर मग आणि समजा त्यात आंतरपीक घेतलं तर मग शेतीला कितपत फायदा होतोय
2: नक्कीच फायदा होतो आप्पाजी पिकांची फेरपालट केल्यानं जमिनीचा कस सुधारतो आणि येणाऱ्या पिकाचं उत्पन्न सुद्धा वाढतं त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची धूप थांबते जमिनीची जलधारण क्षमता सुद्धा वाढीला लागते आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सेंद्रिय शेतीनं जमिनीचा कस वाढतो त्यामुळे अन्नाचा सुद्धा कस वाढतो आणि कृषी माल हा पोषक घटकांनी परिपूर्ण बनतो
1: खरंय
2: मग काय सजाबाई सुरुवात करणार ना सेंद्रिय शेतीला
0: अहो वहिनी मगाशीच म्हटलो की मी करणार म्हणून आणि मगाचपासनं तुमच्या गप्पा गोष्टी ऐकायला लागलोय तवापासनं जुनं ते सोनं एवढंच ध्यानात येतंय बघा
1: वय वय 100%
2: पण अगं आपल्याकडे कसं आहे ना जुनं जाऊ द्या मरणा लागुनी या वृत्तीमुळे परंपरा मागे पडतात ग
0: नाही बा वहिनी अहो आता तुम्हीच सांगितलं असं नव रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा जर आपण शेतीमध्ये वापर केला तर उशिरा का होईना उत्पन्न चांगलं मिळते आणि शेतीमालाला दर बी चांगला मिळतोय मग आता आपण असंच करायचं
1: आणि ह्याच्या सोबत मागणी बी वाढत्या आणि हे सगळं 100% खरं बोललीस सजाक्का पर वहिनी सेंद्रिय शेतीसाठी अजून काय काय करता येऊ शकतं बरं
2: आता आप्पाजी मघाशी मी सांगितलं ना तुम्हाला जीवामृताचं नाव घेतलं बघा मघाशी ते द्रावण आपल्याला घरच्या घरी बनवता येतं आणि हे जीवामृत जर दर 15-20 दिवसांच्या अंतरानं पिकांना दिलं तर जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या झपाट्यानं वाढते जी सेंद्रिय शेतीला पूरक ठरते
0: वहिनी तुम्ही जी समधी माहिती दिलासा की नाही ती आमच्या समध्यासनी उपयोगाची आहे बघा हाय का नाही आप्पाजी
1: मग काय
0: आता आपण सेंद्रिय शेतीबद्दल वहिनींकडनं पक्की माहिती घेतल्या आणि आता त्याचा वापर बी करायचा
1: 100%
2: पण हे बघा सजाका आपण शेतीचे मालक नसून राखणदार आहोत हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे
1: वय वय वय सजाका आपण शेतीचं मालक नसून राखणदार आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे शेतीचं आज आपण आरोग्य जपलं तर शेती आपलं आरोग्य जपणार आहे आणि पुढची पिढी बी निरोगी राहणार आहे
2: अगदी बरोबर बोललात आप्पाजी शेवटी काय सगळी धडपड ही पोटासाठीच ना आरोग्यम धनसंपदा म्हणतात ते यासाठीच
0: अक्षी बरोबर बोललास बघा वहिनी अव जीव धड तर समद धड अव जीव धड तर समद धड बरं वहिनी या समद्या गप्पांच्या नादात किती वाजत चालल्यात ते बघितलं सका नाही
2: अगं हो कसा जाका घड्याळाकडे लक्षच नाही माझं
0: अहो उद्या माझी गौराई यायची तिच्यासाठी वडी भाकरीची तयारी करायची आहे जातो बघा मी
1: अग सजा थांब की चहा टाकणार होत्या ना वहिनी वहिनी चहा टाका एक झाक पैकी
2: थांबा सजाका
0: वहिनी तुम्ही आता चहा ह्यालाच द्या मला गौराईच्या स्वागताची लय तयारी करायची आहे बघा अरे तुला नाहीत वय रे काही काम
1: आम्हाला काही काम असतात तवा
0: मालकिनीनं काय सांगितलं नाही हे आणा ते आणा बसला चहा पित
1: ते टाकून आलोय बाजार बिजार करून आलोय समजा
0: बर वहिनी द्या ह्याला माझी लई काम आहे ती निघू मी
2: अगं थांब ग थोडा वेळ जरा घोटभर चहा घे आणि मग जा मला पण करायचीच आहे की तयारी थांब थांब बस
1: चालतंय हे झाक झालं
2: आणि बरं का पुढच्या बुधवारी पण यायचं आहे हा गप्पा मारायला
0: अहो होय वहिनी हे काय सांगायचं झालं वय आता आपण दर आठवड्याला भेटणार आहे काय रे आप्पाजी
1: मग काय आणि दर आठवड्याला चहा बी घेऊ
3: आजच्या भागाचं लेखन केलं होतं राधिका कालेकर यांनी आणि सहभाग होता अंजर मुजावर सायली चौधरी आणि रश्मी कुंभार यांचा

0: आदि तूच अंती, तू सीता तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम बावरी मीरा, तू प्रेरणा या विश्वाची, तू जन्म देणारी जननी आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू
1: आणि फक्त तूच
0: संजीवनी, संजीवनी कृषी संजीवनी।
2: कृषी संजीवनी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात।
3: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता रामराम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत। दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका। रामराम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून।
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात निरोप घेत असताना एक नजर उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांवर। उद्या सकाळी कृषी वार्ता या अंतर्गत आपण ऐकू शकाल निर्यातक्षम शेवगा उत्पादन याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान हा शेतकरी बांधवांच्या फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा कार्यक्रम। तेव्हा आकाशवाणीच्या कृषी विषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या। मंडळी, आता कार्यक्रमात आम्हाला निरोप द्या। पुन्हा भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता। तोपर्यंत जयश्री पाटीलचा नमस्कार।
4: माझं शेत माझं शिवार।
2: श्रोते हो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। निवेदन केलं होतं जयश्री पाटील यांनी आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके। हा कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला।
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर। यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:29 झालेली आहेत. ठीक 8 वाजता आपण ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खाते बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम। परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला। लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस। आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर। आणि आता बातम्या विस्ताराने। 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे। यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं।
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ में पार्टिसिपेशन करना पड़ेगा। अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था। 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी, और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा।

जवळपास 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा केली जाईल, तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यामध्ये भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी केले जाणारे प्रयत्न बंद करावेत, संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन अनुदान बंद करावं, 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई बंद करावी अशी शिफारस प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं केली आहे. द घोस्ट ऑफ पॉप्युलेशन पास्ट हाऊ पॉप्युलेशन कंट्रोल परसिस्ट इन इंडिया हा अहवाल परिषदेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सध्या देशाचा प्रजनन दर 1.9% इतका कमी झाला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये हा दर 1.6% इतका आहे. उत्तर युरोपामध्ये हा दर 1.5%, तर अमेरिकेमध्ये 1.6% इतका आहे. ऍप आधारित कॅब आणि टॅक्सी कंपन्यांनी राईड बुकिंगपूर्वी चालकाला आगाऊ टीप देण्याचे पर्याय थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. ही पद्धत दिशाभूल करणारी तसंच अन्यायकारक असल्याचं ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज सांगितलं. जोपर्यंत ग्राहक टीप देत नाहीत तोपर्यंत राईड उपलब्ध करू दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं चालकांसाठी आगाऊ टीप देण्यासह विविध अन्यायकारक व्यावसायिक पद्धतींसाठी रॅपिडोवर 10 लाखांचा दंड ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर आज हे आदेश दिले आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचं शुल्क बीआयएस अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं वाढवलं आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी आता 45 ऐवजी 75 रुपये शुल्क द्यावं लागेल. तात्काळ हे दर लागू झाले आहेत. चांदीच्या दागिन्यांसाठी पूर्वीप्रमाणेच 35 रुपये शुल्क द्यावं लागेल. स्वच्छता ही सेवा 2026 मोहिमेचा प्रारंभ आज केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केला. स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत ही या मोहिमेची संकल्पना आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्थळांचं परिवर्तन, स्वच्छ शाळा, सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान शिबिर, स्वच्छतेसाठी जनभागीदारी आणि स्वच्छतेतून समृद्धी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी 1 दिन 1 घंटा आणि 1 सात या उपक्रमांतर्गत देशात एकाच वेळी स्वयंस्फूर्तीनं श्रमदान आणि स्वच्छता मोहिमा राबवल्या जातील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी मराठी इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 250 पेक्षा जास्त चित्रपटांमधून कामं केली आहेत. यामध्ये मोठी संख्या कन्नड चित्रपटांची आहे. त्यासाठी कन्नड चित्रपट सृष्टीचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलयुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल, तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य

0: वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीवर त्याने आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. 3 लाख रुपयापेक्षा कमी मूल्याच्या निर्यातीसाठी आरसीएमसी म्हणजे नोंदणी तथा सदस्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट सरकारनं शिथिल केली आहे. छोट्या निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच टपाल किंवा कुरिअरद्वारे निर्यातीवरचा बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगांना तसंच स्टार्टअप्सना या निर्णयाचा फायदा होईल. 3 लाख रुपयांच्या पुढे निर्यात गेल्यास निर्यातदारांना संबंधित निर्यात प्रोत्साहक मंडळ किंवा कमोडिटी बोर्डाचं सदस्यत्व घेता येईल. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची यांनी आज नोंदवलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची आणि व्ही मोहना यांनी पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजकीय पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आधार।

श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पंडित सतीश व्यास यांचं संतूर वादन राग किरवाणी. त्यांना तबला साथ केली होती ओजस अधिया यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजामस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आहात।
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

यानंतर नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शालिनी यांनी गायलेला राग मधुकंस. मध्यलय बंदिश रूपक तालात निबद्ध असून बोल आहेत बलमवा मेरे घर आए आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत सब जगत के आणि कलना परे. त्यांना साथ संगत आहे तबला राज भानुशाली आणि हार्मोनियमवर ऋतुजा कुंटे. ऐकूया शालिनी यांनी गायलेला राग मधुकंस.

शालिनी यांचं गायन राग मधुकंस त्यांना तबल्यावर साथ केली होती राज भानुशाली यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती ऋतुजा कुंटे यांनी. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 10:58 झालेली आहेत. यानंतर ठीक 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. त्या दरम्यान ऐकूया काही संदेश.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत

श्रोते हो, स्वरांजली हसुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.